সদহ সুপ্রভাত FM 102.9 MHz তসেচ নিউজ অন AIR ॲपवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 13 आषाढ 1948, 4 जुलै 2026. आजच्या प्रातःकालीन प्रसारण सभेत आपलं स्वागत. प्रसारण कक्षाच्या घड्याळात पहाटेचे 5:57 झाले आहेत. आजच्या प्रसारणास सुरुवात करत आहोत मंगल ध्वनीनं.

शहनाई वादनात राग प्रभात आम्ही प्रसारित केला. आकाशवाणी बीड केंद्र ही आहे आमची प्रातकालीन प्रसारण सभा. सकाळचे 6 वाजतात. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित हिंदी समाचार आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

ऋग्वेदातील पर्जन्य स्तोत्र आता आपण ऐकलं वेदमूर्ती प्राणा डांगे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. कार्यक्रमात त्यानंतर भोपाळी ऐकवत आहोत, रचना रमेश अणावकर यांची, संगीत वसंत प्रभू यांचं, गायिका आशा भोसले.

आशा भोसले यांच्या स्वरात, रमेश अणावकर यांची भोपाळी आता आपण ऐकलीत वसंत प्रभू यांच्या संगीत नियोजनात. प्रभाती सूर नभी रंगती दश दिशा भोपाळी म्हणते हे पहाटेचं प्रभात काळाचं सुंदर वर्णन या भोपाळीतनं. खरोखरच हे रम्य वातावरण, ही सुंदर पहाट आणि हे भक्ती संगीत, एक एक भक्तिगीत अलगत टिपावं, श्रद्धापूर्वक मनोभावे परमेश्वराची प्रार्थना करावी आणि त्याचं नाम ओठी यावं. अवीर.

शांक नील यांच्या संगीत नियोजनात श्रीकांत आमरे यांची भक्तिरचना आता आम्ही प्रसारित केली. गायक अरुण दाते. मंगल प्रभात. भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी बीड केंद्र सादर करत आहे.

0: शांक नील यांच्या संगीत नियोजनात रवींद्र साठे सहकार्यांना आता आपण ऐकलत. ही रचना श्रीकांत आमरे यांची होती. या गीतापूर्वी अरुण दाते यांच्या स्वरातलं गीत यशवंत देव यांच्या संगीत नियोजनातलं होतं. मनोहर सामरे यांचा मंगल प्रभात.
1: पहाटेची चैतन्यमय सुरुवात भक्ती संगीताबरोबर.
2: माझे माघर पंढरी आहे भीमरे जातीने.
1: ईश्वर आराधना भक्ती.

पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं संत एकनाथ महाराजांचं भक्तिगीत आता आपण ऐकलं राम फाटक यांच्या संगीत नियोजनात. मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर हिंदी भक्तिरचना ऐकत आहोत अनुप जलोटा यांच्या स्वरात.

त्रिवेणी भवानी यांच्या संगीत नियोजनात पंडित किरण मिश्र यांची हिंदी भक्तिरचना आता आम्ही प्रसारित केली. गायली अनुप जलोटा आणि सहकाऱ्यांनी. आणि आता कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीतानं.

शाहीर साबळे आणि सहगायकांच्या स्वरात चकोर अजगावकर यांचं राष्ट्रगीत आता आपण ऐकलं, संगीत दिलं श्रीनिवास खडगे यांनी. हा होता भक्तिप्रवास अर्थात मंगल प्रभात कार्यक्रमाचा. मंगल प्रभात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. यानंतरचा कार्यक्रम 6:40 मिनिटांनी.

राष्ट्र ज्या ज्या योगे बलवान होईल ते ते कर्म हाती घ्या. राष्ट्रोद्धाराचे जे अनेक उद्योग आहेत त्यातला जो आवडेल तो उचला, पण जे काही उचलाल त्यात हृदय होता, म्हणजे तो उद्योग तुम्हाला उन्नत करून तुमच्या राष्ट्रालाही उन्नतीला आणल्याशिवाय राहणार नाही. साने गुरुजी.

0: आकाशवाणी बीर केंद्र प्रातकालीन सभेतील कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 6:40 झाली. शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र कार्यक्रम कृषीवाणी. आजचा विषय, तणांमुळे होणारं नुकसान. संकलन आणि निवेदन कल्याण शेळके यांचं आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगीराज बच्चे. कृषीवाणी.
1: राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, मुख्य पिकाव्यतिरिक्त उगवणाऱ्या कोणत्याही वनस्पतीला तण म्हणतात. ही तण ज्यांना आपण न बोलावलेला पाहुणा असंही म्हणतात. ती कृषी तसेच अकृषी क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. पिकामध्ये येणारी तणे पिकापेक्षा जोमाने वाढून त्यांच्याशी स्पर्धा करतात आणि पीक उत्पादनात घट आणतात. शेतीच्या कामामध्ये अडथळे आणतात आणि उत्पादन खर्च वाढवितात. भारतामध्ये तणामुळे पीक उत्पादनात मोठी घट ही किडे आणि रोगांमुळे होणाऱ्या घटीपेक्षा जास्त आहे. ही उत्पादनात येणारी घट पिकानुसार कमी अधिक होत असते. तसेच पिकांची वाण, आढळणारे तणे, त्यांची घनता, हंगाम, पिकातील अंतर, जमिनीची सुपीकता, जमिनीतील पाण्याची उपलब्धता आणि वातावरण इत्यादी बाबीवर देखील अवलंबून असते. तणामुळे होणारे नुकसान वेगवेगळ्या प्रमाणे विभागता येईल. त्यामध्ये पहिलं म्हणजे अन्नद्रव्यासाठी स्पर्धा. बऱ्याचशा तणांच्या रासायनिक पृथक्करणानंतर असे आढळून आले आहे की तण ही पिकापेक्षा जास्त प्रमाणात अन्नद्रव्ये शोषण करतात आणि साठवण करीत असतात. उदाहरणामध्ये गुजरात प्रांतामध्ये साळीच्या पिकात आढळणाऱ्या तणामुळे प्रति हेक्टरी 31 किलो नत्र, 19 किलो स्फुरद आणि 41 किलो पाला शोषून घेण्यात आले. त्याचप्रमाणे गव्हातील तणामुळे 32 किलोग्रॅम नत्र, 5 किलो स्फुरद शोषून घेण्यात आला. अशा प्रकारे निष्कर्ष विविध संशोधनांती भारतातील विविध प्रांतांमध्ये थोड्या अधिक फरकाने दिसून आले. हा फरक तणांचा प्रकार, तणांच्या प्रादुर्भावाची पातळी इत्यादी बाबीवर अवलंबून असतो. यानंतर पाण्यासाठी स्पर्धा. तण आणि पिकामधील पाण्यासाठी स्पर्धा कोरडवाहू स्थितीमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. जिथं आधीच पाण्यासाठी कमतरता असते, तणांचा प्रादुर्भाव असणाऱ्या ठिकाणी पिकामध्ये पाण्याच्या ताणाची लक्षणे ही तणविहित ठिकाणापेक्षा लवकर दिसून येतात. बऱ्याचदा तणांची गरज ही पिकापेक्षा जास्त असल्याची दिसून येते. त्याचबरोबर काही पिकांची मुळं जमिनीत खोलवर पाणी शोषून घेऊ शकतात. एकंदरीत तणे, अन्नद्रव्ये, पाणी यासाठी स्पर्धा करून पीक उत्पादनात घट आणतात. यानंतर कीड आणि रोगांचा जास्त प्रादुर्भाव. काही तणे बऱ्याचशा किडी आणि रोगासाठी पर्यायी आश्रयस्थान म्हणून कामं करतात. त्यांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत करतात आणि अप्रत्यक्षपणे उत्पादनात घट आणतात. उदाहरणामध्ये केळी लागवडीत आढळून येणारे केना हे तण निमॅटोडचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत करतात. तणामुळे होणारं नुकसान म्हणजे कमी प्रतीचे उत्पादन. तण ही शेती उत्पादनाची प्रत खराब होण्यास प्रत्यक्ष

0: अप्रत्यक्षपणे कारणीभूत ठरतात. उदाहरणामध्ये रानमोहरीच्या बिया गव्हामध्ये मिसळल्या गेल्यास त्या पिठास दुर्गंधी येते. तसेच त्या बिया विषारी देखील असतात. तसेच रानटी कांदा, गाजर, गवत किंवा लसूण जनावरांच्या चाऱ्यामध्ये मिसळल्या गेल्यास दुभत्या जनावरांच्या दुधास विशिष्ट दुर्गंधी येते. काही तणांच्या बिया मेंढ्याच्या शरीराला चिकटून लोकरीची प्रत खराब करतात. यानंतरचं तणामुळे होणारं नुकसान म्हणजे आरोग्याशी निगडीत समस्या. काही तण ही मनुष्य आणि जनावरांमध्ये त्वचेचे विकार, ॲलर्जीसारखे आजार निर्माण होण्यास कारणीभूत ठरतात. उदाहरणामध्ये गाजर गवतामध्ये आढळणाऱ्या पार्थेनिन नावाच्या रसायनामुळे त्वचेसंबंधी रोग जसे खाज, खुजली आणि ॲलर्जी होते. तसेच गाजर गवताच्या परागकणामुळे बऱ्याच व्यक्तींना श्वसनासंबंधी रोगाची लक्षणे दिसून येतात. तणांचा प्रसार कसा होतो तर तणांची उत्पत्ती ही मोठ्या प्रमाणावर बिया तयार होऊन होत असते. बऱ्याचशा तणांची बिया निर्माण करण्याची क्षमता फार मोठी असते, त्यामुळे ते वर्षानुवर्षे आढळून येतात. काही तणीही लाखापेक्षा जास्त बिया एका झाडाद्वारे निर्माण करू शकतात. तणांच्या बियांचा प्रसार कसा होतो तर शेतमालाबरोबर प्रसार, शेणखत आणि कंपोस्ट खताद्वारे प्रसार, वाऱ्याद्वारे प्रसार, पाण्याद्वारे प्रसार, पक्ष्याद्वारे प्रसार, मनुष्य आणि प्राण्याद्वारे प्रसार, काड्या, धसकट इत्यादीद्वारे प्रसार आणि मशागतीच्या माध्यमातून, अवजाराच्या माध्यमातून. बरं तर शेतकऱ्यांनो, आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात एवढंच. राम राम.
1: शेतकरी बंधू भगिनींसाठी प्रसारित कृषीवाणी दैनंदिन सूचनापत्र कार्यक्रम आपण ऐकलात. आजच्या कार्यक्रमात तणांमुळे होणारं नुकसान, कल्याण शेळके यांनी संकलित केलेली माहिती आम्ही प्रसारित केली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगीराज बच्चे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीर केंद्रानं प्रस्तुत केला. आपण ऐकताय आकाशवाणी बीर केंद्र FM प्रसारण सेवा वाहिनी आणि ही आहे आमची प्रातःकालीन प्रसारण सभा. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा, 6:50 पर्यावरण विषयक परिसर आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून क्रमशः सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: नमस्कार श्रोतेहो. लहान मुलांमध्ये हर्निया हे बऱ्याच जणांनी ऐकलेलंही नसते, तर लहान मुलांमध्ये हर्निया होऊ शकतो का? हर्निया हा मुलांमध्ये सर्वात सामान्य शस्त्रक्रिया लागणाऱ्या आजारांपैकी एक आहे. यात पोटातील आतडे किंवा इतर उती पोटाच्या भिंतीतील छोट्या उघड्या मार्गातून जांघेत किंवा अंडकोशात येतात. मुलांमध्ये हर्निया हा बहुतेक वेळा जन्मजातच असतो. तो त्याचं वजन उचलण्याशी किंवा दुसऱ्या कोणत्या आजाराशी काही कनेक्शन नसते. मुलांच्या जांघेत किंवा अंडकोशात येणारी जाणारी जर सूज दिसत असेल तर हे त्याचं सामान्य लक्षण आहे. मुलं रडत असताना, खोकताना किंवा खेळताना ती सूज असते आणि झोपल्यावर ती सूज कमी होते. बहुतेक वेळा हर्नियामुळे वेदना काहीच होत नाही, पण सूज कायम राहते. वेदना होणे किंवा

0: उलट्या होणे किंवा मूल खूप अस्वस्थ होणे ही धोक्याची चिन्ह असतात. हर्निया मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसतो, पण मुलींमध्येही तो होऊ शकतो. मुलींमध्ये जांघेच्या भागात येणारी सूज हे त्याचं मुख्य लक्षण आहे. काही वेळा हा हर्नियाच्या पिशवीमध्ये अंडाशय म्हणजे ओव्हरी अडकू शकते, त्यामुळे मुलींमध्ये हर्नियाकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. जांघेत कोणतीही येणारी जाणारी गाठ किंवा सूज दिसल्यास बालशल्य विशारदांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. बऱ्याचशा पालकांना असं वाटते की बाळ आता लहान आहे, मोठं झालं की हर्निया कमी होईल, तर ही चुकीची समजूत आहे. मुलांमध्ये हर्निया स्वतःहून कधीही बरा होत नाही आणि निदान झाल्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला हा नेहमीच दिला जातो. यात धोके काय आहेत? इलाज न करण्यामुळे हर्नियाच्या आतडी अडकू शकते, अशावेळी रक्तपुरवठा बंद होऊ शकतो आणि तातडीची शस्त्रक्रिया करावी लागू शकते. सामान्यतः बाळ जितकं लहान तितक्या लवकर उपचार करणं गरजेचं असू शकते, त्यामुळे इथे वयाचं काही पाबंद नाही आहे. जर बाळ लहान असेल तर हर्निया लवकर करणं आवश्यक आहे. विशेषतः नवजात बाळांमध्ये आणि लहान अभ्रकांमध्ये शरीरातील अवयव अतिशय नाजूक असतात आणि त्यांची शारीरिक क्षमता मर्यादित असते, त्यामुळे शस्त्रक्रियेमध्ये अनावश्यक विलंब झाल्यास गुंतागुंत होण्याचा धोका जास्त असतो. हर्नियाची शस्त्रक्रिया अतिशय साधी आणि सुरक्षित असते. बहुतेक मुलांना त्याच दिवशी घरी जाता येते आणि काही दिवसात ते पुन्हा नेहमीप्रमाणे खेळू शकतात. लक्षात ठेवा, हर्नियाची गाठ येते जाते म्हणून ती बरी होत नाही. वेळेवर उपचार केल्यास गुंतागुंत टाळता येते आणि परिणाम उत्कृष्ट मिळतात. मुलगा असो किंवा मुलगी, जांघेत दिसणारी येणारी जाणारी गाठ ही सूज नेहमी हर्नियाची खूण असू शकते. वेळेवर निदान आणि शस्त्रक्रिया केल्यास गुंतागुंत टाळता येते आणि मुलाचे आरोग्य पूर्णपणे सुरक्षित राहते. अजूनपर्यंत आपण लहान बाळांच्या विकारांचे निदान, त्यांची शस्त्रक्रिया, शस्त्रक्रियेचे वेगळ्या वेगळ्या पद्धती जसे ओपन सर्जरी किंवा लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिक सर्जरी यावर माहिती करून घेतली. आजच्या काळात मुलांमध्ये शस्त्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच सामान्य आणि सुरक्षित झाल्या आहेत. ह्या दुर्मिळ किंवा घाबरण्यासारख्या गोष्टी राहिल्या नाहीत. योग्य वेळी निदान, अनुभवी बालशल्य चिकित्सकांकडून उपचार आणि सुसज्ज रुग्णालयातील सुविधा यामुळे आज बहुतेक शस्त्रक्रियांचे परिणाम अत्यंत चांगले मिळतात. त्यामुळे बाळास कुठलाही विकार आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा आणि शस्त्रक्रियेला घाबरू नका.
1: श्रोते हो, आत्ताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
2: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. सकाळचे 6:50 झाली आहेत. परिसर.
3: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण, सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवनासाठी अत्यंत मोलाचं काम करणाऱ्या जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मॅडम, आजच्या भागामध्ये आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की एकूणच महाराष्ट्राच्या ज्या काही नद्या आहेत त्यांची स्थिती सुधारण्यासाठी आपण कोणकोणत्या महत्त्वाच्या सूत्रांचा आपण वापर करू शकतो. तुम्हाला जवळजवळ 12 राज्यांमध्ये तुम्ही नदी पुनर्जीवनाच्या मोहिमेचं नेतृत्व करत आहात तुम्ही, तर तुम्ही काय सांगाल?
4: आता बघा, सर्वात इम्पॉर्टंट जो आहे आपल्या नदीचा जेव्हा आपण विचार करतो, जसं मी सुरुवातीला बोलले की नदीच्या छोटे छोटे ओळ हे नालेचा आयडेंटिफाय करून त्याचे डिमार्केशन करणं खूप गरजेचं आहे. आज आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पण वारंवार 2009, 2015, 2019, 2023 ती GR काढलंय की आपल्याला डिमार्केशन करणं आवश्यक आहे. तसंच मी देशभराचा जो बाकीच्या स्टेटचा त्याबद्दल पण, कारण जेव्हापर्यंत आपण प्रॉपरली ह्या वॉटर बॉडीजचे किंवा नदीचे ओढे नालेचे जेव्हापर्यंत आपण प्रॉपर डिमार्केशन आणि नोटिफिकेशन खूप गरजेचं असतं. म्हणजे नोटिफिकेशन मिळालं म्हणजे ते नदीला प्रोटेक्शन मिळालं. आज जेव्हा आपण परदेशात बघतो, इक्वाडोर आणि बाकीच्या कंट्रीजमध्ये, त्यांच्या कंट्रीमध्ये त्यांनी एक लिव्हिंग एंटिटीचा त्यांना दर्जा दिलेला आहे. त्यामुळे तिथे बघा एकदम स्वच्छता आहे. आपण इथे मा मानतो, आपण म्हणतो लिव्हिंग एंटिटीचा आपल्या इथे पण दर्जा देतो, पण आपण शेवटी काय त्याच्याबरोबर आपण व्यवहार काय करतोय. त्याच्यामुळे खूप गरजेचं आहे आज की सर्वात आधी आपले सगळे ओढे नाले नदीचा डिमार्केशन करणं, नोटिफिकेशन करणं, जेणेकरून काय होईल की जिथे जे टाऊन प्लॅनिंग असू द्या की कुठलाही जर काही जर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा जेव्हा आपण बोलतो त्याची ड्रेनेज सिस्टम

0: जी असते ती आपल्याला जर ड्रेनेज चॅनल्स आपल्याला समजते, म्हणजे स्ट्रीम वॉटर्स, म्हणजे छोटे छोटे स्ट्रीम वॉटर्स आणि छोटे छोटे नदी, जेव्हा की हा इरिगेशन डिपार्टमेंट WRD डिपार्टमेंटचं काम आहे एकदम प्रायोरिटीवर ह्या सगळ्यांचं डिमार्केशन नोटिफिकेशन करणं. तर माझं मते तर सर्वात आधी हे व्हायला पाहिजे. दुसरं आहे की जो लोकल कम्युनिटी आहे त्यांच्यामध्ये पण आपल्याला अवेअरनेस, कारण आज आपल्याला दिसत आहेत की आपल्या देशात आपण खरोखरच इतके लकी आहोत की आपल्याला 2000 ते 3000 mm आपल्याला रेनफॉल आहे, पाऊस होतो, पण आपण त्याच्या काही हे करत नाही, आपण जलसंधारणचा जास्त विचार करतच नाही. आपण जेव्हा ह्या पावसाच्या पाणीला जेव्हा आपण जिरवणार मातीत, म्हणजे अंडरग्राऊंड जेव्हा सपोर्ट मिळणार ह्या नदीला, तेव्हा नदी पूर्ण वर्ष वाहती राहणार. नाहीतर आज आपण काय करतो, पेरिनियल नाही आहे ही नदी, सीझनल आहे. आपण सगळे पेरिनियल नदीला सीझनल बोलत चालू आहे, म्हणजे आपण एक नॅचरल रिसोर्सला आपण आपल्या पद्धतीने एकतर कुठेही वाकून टाकतो, कुठेही फिरवतोय. म्हणजे एक लक्षात ठेवा, नदीच्या मियँड्रिंग ही खूप गरजेची असते, म्हणजे जे फिरून फिरून जाते ना, म्हणजे जे मी सांगितलं आता सूक्ष्मजीवबद्दल, माती आणि नदीचा जो संबंध, आपण जर आपल्या पोटाचा विचार केला, आपला जो इंटेस्टिनल सिस्टम कसा आहे, त्या पद्धतीने नदी, त्याला मियँड्रिंग म्हणतात, ते मियँड्रिंग आपण संपून टाकलं, आपण काय केलं, आपण आपल्या नदीला स्ट्रेट करून टाकलं, आपल्या टाऊन प्लॅनिंगला पूर्ण मियँड्रिंग करून टाकलं, म्हणजे सगळं उलटा सुलटा आज आपलं व्यवस्थापन आहे. तर हे समजणं खूप गरजेचं आहे.
1: श्रोतो, मागच्या 4 भागांमध्ये आपण सांडपाणी प्रक्रिया आणि नदी संवर्धनासाठी निसर्ग आधारित उपाय कोणकोणते आहेत, त्याचबरोबर या कामामध्ये GIS आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, सांडपाण्यावर प्रक्रिया करत असताना कोणत्या महत्वाच्या निकषांवर आपण काम करायला हवं, आणि याचबरोबर आजच्या भागात आपण नद्यांची स्थिती सुधारण्यासाठी कोणती सूत्रे आपण लागू करू शकतो याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद आपण बोलवल्याबद्दल.
2: परिसर या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:10 PM.
3: मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे, FM 102.9 MHz, तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर. सकाळचे 6:55 झाली आहेत. जाहिरात संदेश.
4: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, AVN, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
5: सिंदफणा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल, CBSE ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, NIOS स्टडी सेंटर. नर्सरी ते 10th पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87 88 79 36 91. सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
6: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का हो?
7: हो मग.
6: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
7: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
6: का बरं?
7: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
6: पण कुठे?
7: मॅक केअर हॉस्पिटल, सांधेरोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
6: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.
8: सचिन ज्वेलर्स, नातं सोनेरी नातं विश्वासाचं. अहो, खास दिवस असो वा कोणताही सण, हौसेला मोल नसतं असंच म्हणतो की आपण, तेव्हा साजरे करा अनमोल क्षण. सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त सचिन ज्वेलर्स मधून. खात्रीने खरेदी करा आणि आनंदाने शृंगार करा. ग्राहकांची पसंती आणि विश्वास हीच आमची ओळख. सचिन ज्वेलर्स, कारंजा रोड, पिंगळे गल्ली, बीड.
9: अहो अहो काय होतंय तुम्हाला, तुमची एक नासे लुळी का पडली आहे?
10: आई हा पॅरालिसिसचा अटॅक असावा, चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
11: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास

0: प्रवास खूप महत्वाचे असतात. म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
1: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर,
0: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.
2: जाहिरात संदेश आता आम्ही प्रसारित केले, आता कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच ठीक 7 वाजता नमस्कार बेड, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिलखुलास आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून 7:25 प्रसारित होईल. आम्ही त्याचं सहक्षेपण करू. 7:40 भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:40 लोकसंगीत, 9-10 विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण सहक्षेपित करण्यात येईल. 10:00 फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला, मराठी गीतांवर आधारित हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. निवेदन विजय पारगावकर यांचं असेल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगीराज बच्चे. 10:30 अक्षरलेणी साहित्यिक कार्यक्रमात शिरूर कासार येथील गणेश जाधव यांचं कविता वाचन. निवेदन अनिता देव यांचं, सादरकर्ते योगीराज बच्चे. 11:00 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. त्यानंतर स्वरांजली या महिन्याचं गीत 11:45 आणि त्यानंतर मिश्र संगीत आम्ही प्रसारित करू. 12-1 वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून 1:00 विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण सहक्षेपित करण्यात येईल. 5:30 युववाणी, 6:00 आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण मुंबई अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:30 आमच्या केंद्रावरून किसानवाणी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यानंतर उर्वरित आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण मुंबई केंद्रावरून, विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण विविध भारती केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. याशिवाय नियमित सर्व बातमीपत्र क्रमशः आम्ही सहक्षेपित करू. कार्यक्रमांची रूपरेषा आत्ता आपण ऐकलीत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. कार्यक्रमांची रूपरेषा आता आम्ही प्रसारित केली. आकाशवाणी बीड केंद्र 7:00 प्रसारित करत आहोत. नमस्कार बीड.

नमस्कार बीड, बीड आकाशवाणीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। मी विजय पारगावकर। सुरुवातीला ठळक घडामोडी। नेकनूर अप्पर तहसील विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। अन्न औषध प्रशासनाच्या धाडीत 35,000 खवा नष्ट। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी आधार अॅग्रीस्टेक नोंदणी क्रमांक अनिवार्य। आणि बीडच्या पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढा, साखळी बंधाऱ्यांना मंजुरी देण्याची आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी। आता सविस्तर बातमीपत्र। बीड तालुक्यातील नेकनूर इथं प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालयाच्या निर्णयाला विरोध दर्शवत सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना हरकत विरोधाचं निवेदन सादर करण्यात आलं। यामुळे भविष्यात मोठ्या प्रशासकीय अडचणी निर्माण करणारा हा निर्णय तातडीनं रद्द करावा अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा उद्देश नागरिकांना शासकीय सेवा सुलभ करणं हा असतो, मात्र नेकनूर इथं कार्यालय झाल्यास त्याचा नेमका उलट परिणाम होणार आहे। तालुकास्तरीय कामासाठी नागरिकांना नेकनूरला तर जिल्हास्तरीय कामांसाठी पुन्हा बीडला जावं लागणार असल्यानं नागरिकांची धावपळ वाढणार असून प्रशासन अधिक गुंतागुंतीचं होणार आहे। या निर्णयाविरोधात परिसरातील 52 गावांनी ग्रामसभा विशेष बैठका घेऊन अधिकृत ठराव मंजूर केले असून शासनाकडे हरकती दाखल केल्या आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामसभांनी व्यक्त केलेल्या लोकभावनांकडे दुर्लक्ष करणं हे लोकशाही तत्वांना धरून नसल्याचं समितीनं नमूद केलं आहे। बीडमध्ये

औषध प्रशासनाच्या धाडीत खळबळजनक प्रकार समोर आला आहे. खवा पनीरमध्ये घातक सॅफोलाइटची भेसळ करण्यात येत असल्यानं 35,000 असा भेसळयुक्त माल नष्ट करण्यात आला आहे. संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल देखील झाला आहे. या भेसळीमुळे पोटदुखी, अपचन, डायरिया आणि ऍसिडिटी यासारख्या तात्काळ समस्या उद्भवू शकतात. दीर्घकाळ अशा केमिकलयुक्त पदार्थांचं सेवन केल्यास अंतर्गत अवयवांचं नुकसान होऊन कर्करोग होण्याचाही मोठा धोका असतो. महाराष्ट्र शासनानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केलेली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या कर्ज खात्यात 2,00,000 पर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात

2 लाखपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. तसंच सन 2022-23 23-24 आणि 24-25 या 3 आर्थिक वर्षांपैकी 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमानुसार विहित वेळेत फेड केलेल्या शेतकऱ्यांना कमाल 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. या योजनेस वरीलप्रमाणे पात्र असलेल्या कर्जदार शेतकरी यांचा एग्रीस्टेक नोंदणी क्रमांक असणं बंधनकारक आहे. यामुळे योजनेस पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांचा आधार कार्ड क्रमांक त्यांच्या मोबाईलशी संलग्न करून एग्रीस्टेक पोर्टलवर नोंदणी करावी. त्यांचा एग्रीस्टेक नोंदणी क्रमांक त्यांचं पीक कर्ज खातं ज्या बँकेत आहे त्या बँकेस 7 तारखेपर्यंत द्यावं असं आवाहन जिल्हाधिकारी माननीय विवेक जॉन्सन बीड माननीय सतीश तोटाबार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांनी बीड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना केलेला आहे. बीड विधानसभा मतदारसंघातील शेतकरी आणि नागरिकांच्या दीर्घकालीन पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार संदीप क्षीरसागर यांनी एक नवा अधिक परिणामकारक पर्याय जलसंपदा विभागासमोर ठेवला आहे. टुकूर खांडेपारगाव साठवण तलाव या मंजूर प्रकल्पाची मूळ प्रशासकीय मान्यता रद्द करून त्याऐवजी बीड तालुक्यात प्रस्तावित 9 कोल्हापुरी पद्धतीच्या साखळी बंधाऱ्यांना नव्यानं प्रशासकीय मान्यता देण्यात यावी अशी मागणी त्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. जलसंधारण भूजल पातळीत वाढ सिंचन क्षमता आणि शेतकऱ्यांना वर्षभर पाण्याची उपलब्धता या दृष्टीनं मोठ्या साठवण तलावापेक्षा साखळी बंधाऱ्याचा हा पर्याय अधिक उपयुक्त आणि परिणामकारक ठरेल असा आमचा विश्वास आहे. बीडच्या पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी उपाय आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी माझा हा पाठपुरावा यापुढेही सातत्यानं सुरू राहील. विकासासाठीचा हा निर्धार अखंड असल्याचं आमदार क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. आणि आता दिनविशेष. 1776 मध्ये अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन इंग्लंडपासून अमेरिकेनं स्वतःचं स्वतंत्र घोषित केलं. 1947 मध्ये ब्रिटिश संसदेत भारत आणि पाकिस्तान हे 2 स्वतंत्र देश निर्माण करण्याचा ठराव मांडण्यात आला. 1997 साली नासाचं पाथफाइंडर मानवरहित अंतराळयान मंगळावर उतरलं आणि 1999 लष्कराच्या 18व्या बटालियननं कारगिलमधील द्रास येथील टायगर हिल्सचं प्रमुख बेट घुसखोरांपासून मुक्त केलं. या बरोबरच आजचा नमस्कार बीड हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त होत आहे. या कार्यक्रमात मी विजय पारगावकर, या कार्यक्रमाचं लेखन अतुल कुलकर्णी पत्रकार आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगीराज बच्चे. नमस्कार बीड.

0: नमस्कार बीर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीर केंद्रानं प्रसारित केला. एक जाहिरात संदेश.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार, एनपीएस संचय सोबत.
0: जाहिरात संदेश आता आम्ही प्रसारित केला. आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आम्ही बोलतोय. 7:07 होत आहेत. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित मराठी प्रादेशिक बातम्या यानंतर सहक्षेपित करत आहोत. तत्पूर्वी जाहिरात संदेश छत्रपती संभाजीनगर केंद्रावरूनच.
3: अभियान अद्भुत अभियान था. जन भागीदारी का ऐसा उदाहरण वाकई बहुत प्रेरित करने वाला है. पर्यावरण संरक्षण को लेकर शुरू किए गए इस अभियान में देश के कोने कोने में लोगों ने कमाल कर दिखाया. मैं ऐसे सभी

मतदारांना एसआयआर 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी वोटर्स डॉट ईसीआय डॉट जीओव्ही डॉट इन किंवा ईसीआय नेट ऍपवर मागील एसआयआर मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज बीएलओंना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. भेसळयुक्त दूध विक्री केल्यास 10 लाख रुपये दंड, अन्न आणि औषध प्रशासनाचा इशारा. शाळांच्या 500 मीटर परिसरात स्टिंग या एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी. माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं रामरक्षा राज्यव्यापी आंदोलन आणि राज्यात पुढचे 5 दिवस जोरदार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. दूध निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या टप्प्यात कुठेही भेसळ झाली तर ही कारवाई केली जाईल असं अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितलं आहे. दुग्ध व्यवसायात असलेल्यांसाठी आयुक्तांनी काल नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन मुंढे यांनी सर्वांना केलं. काही हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांनी कीड नियंत्रणाची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशाराही त्यांनी दिला. अन्न आणि औषध प्रशासनानं गेल्या वर्षभरात अन्न नमुन्यांच्या तपासणीत चौपट वाढ केली आहे. विभागानं काल प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार यावर्षी 1 जूनपर्यंत 13,474 अन्न नमुने तपासणीसाठी प्राप्त झाले असून त्यापैकी 7,494 नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. तपासणीनंतर 4,091 नमुने निकृष्ट दर्जाचे असल्याचं स्पष्ट झालं. राज्यभरातून गोळा झालेले अन्नाचे नमुने विभागाच्या मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजी नगर इथल्या प्रयोगशाळांमध्ये तपासले जातात. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ देवस्थान परिसरात अन्न आणि औषध प्रशासन विभागातर्फे काल धडक तपासणी मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत चुकीच्या पद्धतीनं साठवून ठेवण्यात आलेला 93 किलो खवा नष्ट करण्यात आला. तसंच अन्न नोंदणी अथवा वैध परवाना नसलेल्या मिठाई विक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं नांदेड इथं गुरुवारी 2 शाळांमध्ये शालेय पोषण आहाराची तपासणी करण्यात आली. तसंच 2,24,530 रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला. प्रयोगशाळेचा विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यानुसार यासंदर्भात पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं अन्न आणि औषध प्रशासनानं म्हटलं आहे. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारकडून काल विधानसभेत सांगण्यात आलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत. त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. शाळा शाळांमधून विद्यार्थ्यांचं प्रबोधन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: पालक, मुलं आणि प्राचार्य किंवा मुख्याध्यापक यांना तशा सूचना देऊन आणि त्या ठिकाणी मुलांना पेय किंवा

0: इतर ज्या काही नशाजन्य पदार्थ असतील त्याची बंदी शाळेच्या आवारात 500 मीटरच्या आत जर कुठे आढळून आली तर तात्काळ त्याच्यावर कार्यवाही केली जाईल.
1: माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातले बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवून कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचं विनियमन, नस्तींचा जलद गतीने निपटारा आणि शासकीय कामकाजात पारदर्शकता यासंदर्भात दोन्ही सभागृहातील सदस्यांची समिती गठीत करण्यात येईल अशी घोषणा सामान्य प्रशासन विभाग मंत्री विधिज्ञ आशिष शेलार यांनी केली. काल विधानसभेत सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या अशासकीय विधेयकावर ते बोलत होते. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल असं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. ते काल विधानसभेत बोलत होते. राज्यातल्या 2 लाखांहून अधिक भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि 1,80,000 अधिक कुत्र्यांचं निर्बीजीकरण झाल्याची माहिती सामंत यांनी दिली. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी काल विधानसभेत दिली. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्यांनी नमूद केलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. येत्या 5 जुलैला रामरक्षा या राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. अयोध्येतल्या श्री राम जन्मभूमी मंदिरातल्या दानपेटी अपहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ते काल मुंबई इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. मुंबईत राहणाऱ्या उत्तर भारतीयांनीही या आंदोलनात सहभागी व्हावं, या आंदोलनात रामरक्षा तसंच हनुमान स्तोत्र सर्वांसोबत म्हणण्याचा मानस ठाकरे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले,
2: तमाम हिंदूंना पक्ष वगैरे न बघता जे जे राम भक्त असतील, जे जे हिंदू आहेत, ज्यांना ज्यांना रामाच्या मंदिरात होत असलेली चोरी ही सहन होत नाहीये, पण जा विचार असं वाटतोय ते सगळेजण केवळ शिवसैनिकच नाही तर तमाम राम भक्त असतील, ज्यांनी ज्यांनी हिंदुत्व सोडलेलं नाही, ज्यांनी ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत, ते सुद्धा हिंदू असतील तर याच्यामध्ये येऊ शकतील.
1: संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी काल नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर इथं पोहोचली. सुमारे 25,000 वारकरी या दिंडीत सहभागी आहेत. शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी आज हिंगोली जिल्ह्यातून परभणी जिल्ह्याकडे मार्गस्थ होईल. ही पालखी काल औंढा तालुक्यातल्या जवळा बाजार इथं मुक्कामी होती. पालखीच्या दर्शनासाठी ठिकठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात वारंवार होणाऱ्या अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी महानगरपालिका आता स्वतंत्र पथक नेमणार आहे. अतिक्रमण हटाव विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी ही माहिती दिली. ते काल वार्ताहरांशी बोलत होते. दरम्यान महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून हॉटेल्स, हॉस्पिटल्ससह खासगी आस्थापनांना फायर एनओसीबाबत विचारणा करून नोटिसा बजावण्यात येत आहेत. अग्निशमन विभागाचे प्रमुख अंकुश पांढरे यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत 213 आस्थापनांना नोटिसा दिल्याचं पांढरे यांनी सांगितलं. धाराशिव जिल्हा सहकार बोर्डाच्या अध्यक्षपदी अभिलाष लोमटे तर उपाध्यक्षपदी अविनाश माळी यांची बिनविरोध निवड झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात सहकार चळवळ अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्यात या संस्थेचं मोलाचं योगदान आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक मोबाईल क्रमांकाशी संलग्न करून अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करावी असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे. या योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं राबवण्यात येणार असल्यानं आधार प्रमाणीकरण आणि अॅग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य आहे. लातूर जिल्ह्यात पोलिसांनी 4,70,320 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, कार आणि मोबाईल फोन काल जप्त केला. देवणी तालुक्यातील वलांडी दमण हिप्परगा मार्गावर ही कारवाई करण्यात आली. मात्र पोलिसांची चाहूल लागताच चालकानं कार रस्त्याच्या कडेला सोडून पळ काढला. आरोपीचा शोध सुरू आहे. जालना शहरात सोनसाखळ्या हिसकावणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेनं पर्दाफाश करून 4 आरोपींना काल अटक केली. या आरोपींकडून चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या सोनारालाही अटक करण्यात आली असून सुमारे 3,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अंबाजोगाई आंतरभारती शाखेचा स्नेह संवर्धन पुरस्कार यंदा अंबाजोगाई शहरातील तृप्ती स्वीट होमचे संचालक हरीश चुनीलाल खिलोशिया

येत्या 15 ऑगस्टला विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. अन्य राज्यांतून अंबाजोगाईत स्थायिक झालेल्या आणि अंबाजोगाईच्या वैभवात भर घालणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. हरित महाराष्ट्र मोहिमेला काल हिंगोली जिल्ह्यात प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते वड, पिंपळ आणि उंबर या देशी वृक्षांच्या रोपांचं वृक्षारोपण करण्यात आलं. लातूर महापालिकेचे नूतन आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी काल वरवंटी इथल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास भेट देऊन पाहणी केली. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून तयार केलेले कंपोस्ट खत, बायोगॅस प्रकल्प आणि कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांचीही त्यांनी माहिती घेतली. जालना इथं दिव्यांग पुनर्वसन केंद्रात काल दिव्यांग लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते कृत्रिम पायाचं वितरण करण्यात आलं. मित्तल यांनी पुनर्वसन केंद्राची पाहणी करून इथल्या सुविधा अधिक सक्षम, सुलभ आणि सर्वसमावेशक करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील अशी माहिती दिली. भारत आणि इंग्लंड संघात आज दुसरा टी20 सामना होणार आहे. मँचेस्टर इथं सायंकाळी 7 वाजता हा सामना सुरू होणार आहे. हवामान. राज्यात पुढचे 5 दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. या काळात मध्य महाराष्ट्र, कोकण तसंच मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान मराठवाड्यात धाराशिव आणि लातूर वगळता सर्व जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर तसंच जालना जिल्ह्यात रात्रभरापासून पाऊस सुरू आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भेसळयुक्त दूध विक्री केल्यास 10 लाख रुपये दंड. अन्न आणि औषध प्रशासनाचा इशारा. शाळांच्या 500 मीटर परिसरात स्टिंग या एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी आणि राज्यात पुढचे 5 दिवस जोरदार पावसाचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता.

0: FM 102.9 MHz न्यूजॉन AIR ऐप वर आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे 7:20 झाले. जाहिरात संदेश.
1: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: सिंदफडा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफडा पब्लिक स्कूल, CBSE ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, NIOS स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफडा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87 88 79 36 91. सिंदफडा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
3: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
4: हो? ओ मग
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
3: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.
2: सचिन ज्वेलर्स, नातं सोनेरी नातं विश्वासाचं. अहो खास दिवस असो वा कोणताही सण, हौसेला मोल नसतं असंच म्हणतो की आपण, तेव्हा साजरे करा अनमोल क्षण. सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त सचिन ज्वेलर्स मधून. खात्रीने खरेदी करा आणि आनंदाने शृंगार करा. ग्राहकांची पसंती आणि विश्वास हीच आमची ओळख. सचिन ज्वेलर्स, कारंजा रोड, पिंगळे गल्ली, बीड.
3: अहो अहो काय होतंय तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडली आहे?
4: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
3: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधाते हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
5: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.
6: आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही, हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग. श्रुती हो खरोखरच अक्षर जुळलं की अर्थाला येतो नवा रंग. कविता कथेत नेतो मनाला नवा संग. अक्षरांचे शब्द आणि शब्दांची किमया

0: आपल्याला हरवून जाते, कधी मात्र शांतपणे डोळ्यात पाणीही आणते।
1: शब्द कशासाठी तुला आठवून भरून येण्यासाठी।
0: अशा या अक्षरातून गुंफलेल्या शब्दांची आणि शब्दांतून निर्माण झालेल्या कवितेचा प्रवास आणि कथेतील हळवा रंग नक्की ऐका आमच्या अक्षरलिणी या साहित्य विषयक कार्यक्रमात। मान्यवरांच्या कविता आणि कथा नक्की ऐका त्यांच्या शब्दातून दर शनिवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावर।

जाहिरात संदेशात आम्ही प्रसारित केला. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आपण ऐकताय आमची प्रातकालीन प्रसारण सभा. सकाळचे 7:25 होत आहेत. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिलखुलास हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

करून बोलत आहोत. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपले मनापासून स्वागत करते. मंडळी, आज शेती क्षेत्रात हवामान बदल, उत्पादन खर्च आणि स्पर्धात्मक बाजारपेठ यांच्यासारखी अनेक आव्हानं आहेत. या पार्श्वभूमीवर संशोधन, नवतंत्रज्ञान आणि शाश्वत शेतीसाठी महाबीज कोणती पावलं उचलत आहे याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादितचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद. धन्यवाद.
0: सर, 50 वर्ष झाली आणि स्थापनेपासून खरं तर वेगवेगळे टप्पे यामध्ये आहेत, तर हे वेगवेगळे टप्पे तुम्ही सांगू शकाल का, कुठले विकासाचे टप्पे आहेत?
1: निश्चितपणे, जेव्हा 1976 महामंडळ स्थापन झालं तेव्हा इनमेन 3 ते 4 जिल्ह्यामध्ये वीजोत्पादन कार्यक्रम घेतला जायचा आणि अतिशय कमी प्रमाणावर महामंडळाचं कामकाज होतं. परंतु जसंजसं शेतकऱ्याकडून मागणी वाढली आणि शेती उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी शासनाने अनेक उपक्रम सुरू केले आणि त्यामध्ये मध्यंतरी त्या काळामध्ये मग काही बोगस बियाणाचे प्रकार झाले, खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर हळूहळू महामंडळाने कात टाकण्याचं काम केलं आणि मग आता आज मला अभिमानानं सांगितलं पाहिजेत की आज संपूर्ण राज्यामध्ये वीज उत्पादन कार्यक्रम होतो. फक्त आपल्याच राज्यात नाही तर राज्याच्या बाहेर जाऊन इतर 5 राज्यांमध्ये सुद्धा वीजोत्पादनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबवला जातो आणि अतिशय दर्जेदार बियाणे या माध्यमातून निर्माण करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत असताना फक्त बियाण्यापुरतं मर्यादित न राहता आता बियाण्याच्या पलीकडे सुद्धा महामंडळ गेलेलं आहे आणि असे वेगवेगळे टप्पे सातत्यानं महामंडळ यशस्वीरित्या पार पडत आहेत आणि ते शेतकऱ्यांच्या विश्वासामुळं.
0: नक्कीच सर, विश्वास आहे, शेतकऱ्यांचा विश्वास आहे आणि एक महाबीज म्हटलं की आपण म्हणू शकतो की एक ब्रँड आहे, तर ही सगळी दर्जेदार जे आहे तुम्ही म्हणताय की तो एक विश्वास किंवा तो दर्जा मेंटेन करण्यासाठी आपण काय नक्की यंत्रणा राबवत असता?
1: ते अत्यंत महत्वाचा, बऱ्याच शेतकऱ्यांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे किंवा

0: शेतकरी जे महाबीजवर विश्वास दाखवतात त्यामुळं इतरांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे. त्याचं मला विस्ताराने सर्वांना सांगितलं पाहिजेत, कारण महाबीज जेव्हा बीज उत्पादन कार्यक्रम राबवतो तो अत्यंत काटेकोरपणे राबवतो. एकंदरीत 3-4 टप्प्यावर त्या बियाण्याच्या उत्पादकतेची खात्री केली जाते, त्या बियाण्याची उगवण क्षमता किती आहे याच्याबद्दल खातरजमा केली जाते. आणि आमचे जे सर्व अधिकारी आहेत, वैज्ञानिक आहेत, यांच्या माध्यमातून मला हे पण सांगितलं पाहिजे की राज्यभरामध्ये आमचे जवळजवळ 23 ठिकाणी प्रक्रिया केंद्र आहे.
1: बरं, 23 प्रक्रिया केंद्र
0: जे बियाण्यावर प्रक्रिया करतात. आणि जे सीड टेस्टिंग लॅब्स आहेत ते महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3 ठिकाणी ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता आहे आणि अतिशय अद्यावत अशा उपकरणाद्वारे त्या ठिकाणी बीज प्रमाणीकरण सुद्धा केलं जातं.
1: नक्कीच सर, कारण हा कुठेतरी एक विश्वास संपादन होणं खूप गरजेचं आहे. आपण बघतोय की आता बदलतं हवामान हे एक संपूर्ण जगासमोर एक आव्हान आहे आणि शेतकऱ्यांना तर त्याचा जास्त परिणाम भासतो. तर बदलतं हवामान आहे, तसंच बदलत्या गरजा देखील आहेत शेतकऱ्यांच्या. तर हे सगळं लक्षात घेऊन आपण काय नवीन उपक्रम सुरू केलेले आहेत?
0: नाही, आपण सर्वांना माहित आहे आता अल निनोचा इफेक्ट आपण वर्तमानपत्रातून वाचतोय, सर्व पर्यावरण तज्ञ इशारा देत आहेत. आता ह्या वर्षीचं तर एक इशारा आहे, परंतु भविष्यामध्ये असे अनेक प्रकारचे अडथळे म्हणा किंवा स्पीड ब्रेकर म्हणा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका बाजूनं हे अडथळे आहेत, दुसऱ्या बाजूनं वाढती लोकसंख्या आहे, तिसऱ्या बाजूनं मागणी मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्याची येत आहे आणि त्याचबरोबर अन्नधान्याची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी सुद्धा बऱ्याच ठिकाणी डिटोरिएट होत असल्याची चर्चा वैज्ञानिक लोक करत आहेत. कारण अनेक आजार बळावलेले आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये खताचा वापर, मोठ्या प्रमाणामध्ये केमिकलचा वापर, यामुळं जे काय आता रिसर्च पेपर पब्लिश होतात कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एका बाजूनं आपण शेतीतील उत्पादकता वाढवत असताना त्या उत्पादकतेची क्वालिटी सुद्धा आता तपासण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि भावी पिढी जी आहे, विशेषतः विद्यार्थी, यांच्यासाठी सकस आहार निर्माण करण्यासाठी कोणत्या पद्धतीचं उत्पादकता निर्माण केली पाहिजेत आणि सकस आहार त्याच्यातून कसा निर्माण झाला पाहिजेत आणि ते करण्यासाठी बियाण्याच्या पातळीवरच काय काय आपल्याला सुधारणा करता येतील आणि चांगल्या बियाण्याच्या माध्यमातून हाय क्वालिटी प्रोडक्शन कसं शेतीमध्ये तयार करता येईल याचा सुद्धा आम्ही विचार करतोय. आमच्या सर्व जनरल मॅनेजर सोबत यांच्याबद्दल आमची चर्चा झालेली आहे. तज्ज्ञ मार्गदर्शकांचं आम्ही मार्गदर्शन घेतोय, शासनाचं मार्गदर्शन घेतोय आणि सुदैवानं शासन केंद्र शासनापासून राज्य शासनापर्यंत शेती उत्पादकता आणि शेतीचा दर्जा सुधारण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये महामंडळ एक घटक म्हणून प्रामाणिकपणे आणि सातत्यानं काम करणार आहे याची मात्र मी खात्री देतो.
1: सर, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये महाबीजचं खूप मोठं त्याला सहकार्य आहे म्हणा किंवा त्यांच्या वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये सहभाग आहे, तर तो कशा पद्धतीचा आहे?
0: नाही, ह्याला पोकरा असं स्मार्ट फार्ममध्ये म्हटलं. पोकरांच्या माध्यमातून सुद्धा शासनाने आपल्या काही 21 जिल्ह्यामध्ये त्याचं काम सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याच्यासाठी केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने काही पावलं उचललेली आहेत. तो विशेषतः पर्यावरणाशी संबंधित आहेत. पर्यावरणाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या ठिकाणी पर्यावरणावर मात करून जास्तीचं उत्पादन कसं घेता येईल याच्या संदर्भामध्ये पोकरा काम करत आहे आणि त्याच्यासोबत आमचा MOU झालेला आहे, सामंजस्य करार बियाणे महामंडळाने केलेला आहे आणि त्या माध्यमातून बियाणे असतील किंवा कीटकनाशक सारखे आपले जे कृषी विभागामार्फत जे बुरशीनाशक आहे जे बियाण्याच्या प्रक्रियेसाठी वापरलं जातात किंवा ट्रायकोडर्मा आहे, आजोटोबॅक्टर्स आहेत, असे जे काही प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट महाबीजच्या माध्यमातून आम्ही पोकरा च्या योजनेतून शेतकऱ्यांना पोहोचवतो आणि मॅक्झिमम त्यांच्या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये काम आहे त्या ठिकाणी म्हणजे हजारो महिलांना ज्या महिला शेतकरी भगिनी आहेत काम करतात त्यांचे गट तयार केलेले आहेत आणि त्यांना पोकराच्या माध्यमातून जे काही सबसिडी दिली जाते, जे काही बायो फर्टिलायझर दिलं जातं, बी बियाणे दिले जातं, ते देण्यासंदर्भामध्ये महामंडळ त्यांच्या सोबतीनं हातात हात घालून काम करत आहे.
1: बरोबर आहे सर. आताच तुम्ही उल्लेख केला की महिलांच्या बचत गटांचा, महिलांचे बचत गट आहेत, तसंच FPOs आहेत किंवा युवा उद्योजक आहेत ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये यायचं आहे, तर ह्या सगळ्यांसाठी काय आपण सांगू शकता की काय काय आपण योजना राबवू शकता?
0: नाही, आता या संदर्भामध्ये आम्ही मागच्या 2 महिन्यापासून चर्चा सुरू केलेली आहे. कारण आतापर्यंत मी आता CEO जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी असताना बघितलंय महिला बचत गट खूप प्रभावीपणे काम करत आहेत आमच्या आता महामंडळाचं कामकाज त्यांच्याकडे कसं सोपवता येईल याच्या संदर्भात आम्ही अभ्यास सुरू केले.

0: आहे. युवा वर्ग सुद्धा आता कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे. शेतकऱ्यांचे जे गट आहेत त्या गटाच्या माध्यमातून आता मला आपल्याला सांगितलं पाहिजे सर्वांना, विदर्भामध्ये विशेषतः अमरावती विभागामध्ये शेतकऱ्यांचे फार्मर्स ग्रुप तयार झालेले आहेत आणि ऑर्गॅनिक फार्मिंग करण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत सामंजस्य करार झालेला आहे आणि ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी बियाण्याच्या उत्पादनापासून त्याची सुरुवात झाली पाहिजेत आणि हे जे ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यासोबत आम्ही आता टायअप केलेलं आहे आणि हे जे तिन्ही घटक आहेत महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना, युवाच्या माध्यमातून ह्या उद्योगामध्ये युवकांना आणि जे शेतकऱ्यांचे गट तयार होतात फार्मर्स ग्रुप तयार होतात त्यांना सुद्धा प्रेरणा देऊन त्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना या प्रभावामध्ये आणलं तर निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होईल, मोठ्या प्रमाणामध्ये महामंडळ शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल आणि विशेषतः महिला ह्या अतिशय कार्यक्षमपणे काम करतात. बचत गटामध्ये मी फार जवळून पाहिलेलं आहे आणि अनेक महिला माता भगिनी शेतात काम करतात तर त्यांच्यापर्यंत महामंडळ जर पोहोचायचं असेल तर आम्हाला बचत गटाकडे जावं लागणार आहे आणि ते निश्चित येत्या काळात तुम्हाला दिसेल की आम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा महामंडळ काम करत आहे.
1: अरे वा, खूपच चांगलं, कारण आपण म्हणतो की 50% महिला आज देशात आहेत, त्यांची जी कार्यक्षमता आहे त्याचा आपण नक्कीच उपयोग केला पाहिजे. तुम्ही काय सांगाल की विकसित महाराष्ट्र या दृष्टीने महाबीजचं सध्या काय काम चालू आहे आणि एकूणच तुम्ही आपल्या सगळे शेतकरी बंधू भगिनी आहेत त्यांना काय आवाहन कराल?
0: निश्चितपणे माझं सर्व शेतकरी बंधू भगिनींना विनम्र विनंती आहे की आपण महाबीजचे जे काही प्रॉडक्ट आहेत, मग बी बियाणे असतील, बायो फर्टिलायझर्स असतील, रोप असतील, या सगळ्या गोष्टीला तुम्ही प्राधान्य द्या. कारण जेव्हा एखादं नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा शासन सर्वतोपरी आपणा सर्वांना मदत करते, तुम्हाला आम्हाला सर्वांनाच मदत करतं. मग जेव्हा एखादी वस्तू खरेदी करायची आहे तेव्हा शासन अंगीकृत असलेल्या महामंडळाचं जे काही प्रॉडक्ट आहेत, कारण मी अत्यंत नम्रपणे सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की महामंडळ बियाणे तयार करत असताना डोळ्यात तेल घालून बियाणे तयार करतं. जे प्रॉडक्ट तयार करतं ते शेतकऱ्यांच्या हितासाठी तयार केलेलं असतं आणि त्यानंतर सरते शेवटी त्याची किंमत ही अतिशय वाजवी ठेवलेली असते. तुम्ही यावेळेच्या सीझनमध्ये जरी बघितलं, उदाहरणादाखल सोयाबीनचं जर बियाणे बघितलं तर इतर कंपन्याचे सगळे बियाणे हे 110, 120, 125, 150 पर्यंत आहेत दर, आमची फक्त 90 रुपये आहेत. इतका फरक आम्ही ठेवलेला आहे कारण महामंडळासोबत शासनाचा अंगीकृत उपक्रम असल्यामुळं, पुरस्कृत उपक्रम असल्यामुळं शेतकऱ्याचं हित याला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळं तुम्ही सुद्धा बाजारामध्ये जेव्हा या बियाणे असतील किंवा अलाइड प्रॉडक्ट असतील हे खरेदी करत असताना महामंडळाच्याच उत्पादकतेला प्राधान्य द्या आणि डोळे झाकून निश्चितपणे तुम्ही हे खरेदी करा, तुम्हाला कुठलीही त्याच्यामध्ये अडचण येणार नाहीये. आणि येत्या या खरीप हंगामासाठी मी समस्त शेतकरी बांधवांना महामंडळाच्या वतीने, माझ्या वतीने मनापासून आपलं शुभेच्छा देतो. येणारा हंगाम जरी काही अडचणी असल्या तरी शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, महामंडळ आपल्या सोबतीला आहे, त्यामुळे कुठेही खचून न जाता, उदास न होता, संकट ही येणारेच असतात, संकटावर मात करण्यासाठी आपण कंबर कसली पाहिजेत, त्यामुळं आपण महामंडळ आपल्या सोबत आहे. मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो, धन्यवाद.
1: मनपूर्वक धन्यवाद सर. आपण अगदी जाता जाता अतिशय प्रेरणादायी असा संदेश आमच्या सगळ्यांना दिलेला आहे, आपण इथे आलात आणि उत्तम मार्गदर्शन आमच्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना केलं. आमच्या संपूर्ण टीमतर्फे आपले खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार. श्रोते हो, आजच्या भागातून महाबीज हे केवळ बियाणे उत्पादनापुरते मर्यादित नसून संशोधन, टिश्यू कल्चर, जैविक खते, जैविक बुरशीनाशके आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला नवी दिशा देण्याचं कार्य करत असल्याचं आपल्याला स्पष्ट झालंय. सुवर्ण महोत्सवी वर्षात प्रवेश करताना महाबीजने गुणवत्ता, विश्वास, नवकल्पना आणि शेतकरी सक्षमीकरणाचा ध्यास कायम ठेवला आहे. आगामी काळातही ही संस्था महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रगतीची विश्वासार्ह भागीदार राहील असा विश्वास वाटतो. या भागातही आपल्याला मार्गदर्शन करत होते महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी सर. सर, आपण इथे आलात आणि उत्तम मार्गदर्शन आमच्या सर्व बंधू भगिनींना केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार. श्रोते हो, पुन्हा भेटूया दिल खुलास या कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपली रजा घेते. धन्यवाद. नमस्कार.

0: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
1: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून।
2: माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिलखुलास आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीने प्रसारित केला। आम्ही हा कार्यक्रम सहक्षेपित केला। आकाशवाणी बीर केंद्र सकाळचे 7:40 झाले आहेत। जाहिरात संदेश।
3: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोजन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा। सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड। संपर्क 95 95 24 25 59।
2: जाहिरात संदेश आता आम्ही प्रसारित केला। आकाशवाणी बीर केंद्र सकाळचे 7:40:50 झाले आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम भावधारा सुगम संगीत। आजच्या कार्यक्रमात आम्ही एक सुरुवातीलाच छानसं गाणं निवडलंय। अरुण दाते यांचा या गाण्यासाठी स्वर आहे, रचना आहे वसंत बापट यांची, तर संगीत यशवंत देवांनी दिलंय। या गीतात हा नायक आपल्या प्रेयसीला भेटण्याचं आमंत्रण देतोय। तो तिची वाट पाहतोय। तो ज्या प्रणयरम्य ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी तिलाही बोलवतोय। पाहूया ती येते का।

0: भावधारा या कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गाणं अरुण दाते यांच्या स्वरात वसंत बापट यांचं, संगीत दिलं यशवंत देव यांनी. मग या प्रियकराच्या आमंत्रणाला प्रेयसी पण कशाप्रकारे दाद देते हे आपण पुढील गीतात पाहणार आहोतच. तत्पूर्वी एक अल्पविराम आणि त्यानंतर या गीताला च्या अनुषंगानं एक सुंदरसं गाणं. तोपर्यंत ही प्रेसी आवरते, तोपर्यंत आपण एक अल्पविराम घेऊ.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
2: हो मग.
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
3: श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 024-42-29-59-01.

0: तेव्हा अवश्य फोन करा. कार्यक्रम हॅलो गीतमाला.
1: संदेश जाहिरात संदेशात आम्ही प्रसारित केला भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीच्या गीताच्या अनुषंगानं. यानंतर या प्रेयसीच्या भावना, ती कुठल्या अडचणीत आहे, ती कशा पद्धतीनं येते प्रियकला आपल्या सख्याला आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी, ते पाहूया ऐकूया.

0: शांताराम नांदगावकरांचं गीत आता आपण ऐकलं, गायिका आशा भोसले, संगीत अनिल अरुण यांचं भावधारा. सुगम संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी बीड केंद्र सादर करते. यानंतर जाहिरात संदेश.
1: अहो अहो काय होतंय तुम्हाला, तुमची एक मासे लुळी का पडली आहे?
2: आई हा पॅरालिसिसचा अटॅक असावा, चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
3: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले नेंद्रयोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधाडे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
4: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर,
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.
5: सचिन ज्वेलर्स, नातं सोनेरी नातं विश्वासाचं. अहो खास दिवस असो वा कोणताही सण, हौसेला मोल नसतं असंच म्हणतो की आपण, तेव्हा साजरे करा अनमोल क्षण. सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त सचिन ज्वेलर्स मधून. खात्रीने खरेदी करा आणि आनंदाने शृंगार करा. ग्राहकांची पसंती आणि विश्वास हीच आमची ओळख. सचिन ज्वेलर्स, कारंजा रोड, पिंगळे गल्ली, बीड.
6: आम्हा घरी धन शब्दांची चरतले हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग. श्रोते हो, खरोखरच अक्षर जुळलं की

0: अर्थाला येतो नवा रंग, कविता कथेत मिळतो मनाला नवा संग, अक्षरांचे शब्द आणि शब्दांची किमया आपल्याला हरवून जाते, कधी मात्र शांतपणे डोळ्यात पाणी आणते।
1: शब्द कशासाठी तुला आठवून भरून येण्यासाठी,
0: अशा या अक्षरातून गुंफलेल्या शब्दांची आणि शब्दांतून निर्माण झालेल्या कवितेचा प्रवास आणि कथेतील हळवा रंग नक्की ऐका आमच्या अक्षरलिणी या साहित्य विषयक कार्यक्रमात। मान्यवरांच्या कविता आणि कथा नक्की ऐका त्यांच्या शब्दातून दर शनिवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।

काही संदेश जाहिरात संदेश आपण ऐकले. भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमासह आपण आहात. सुरुवातीला नायक येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील हे त्याचं मनोगत आपण ऐकलं गीतातनं. त्यानंतर मग त्याच्या प्रतिसादास अनुसरून नायिका म्हणते येऊ कशी प्रिया, कारण तिच्या समोर काही अडचणीत त्यांनी तिला साथ घातलीय, पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्या सागर किनारी त्या तटावर भेटण्यासाठी आपल्या प्रियकराला पोहोचण्यासाठी तिला काही अडचणीत, पण तरीही येऊ कशी प्रिया म्हणत ती नायकापर्यंत पोहोचते. आणि मग नायकाला तिचं दर्शन झाल्यानंतर त्याच्या मनात ऋतू फुलतात, वसंत फुलतो आणि मनमोहक सर्व वातावरण बहरून येतं.

0: आकाशवाणी पुणे केंद्र राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर. जोधपूर विमानतळावरच्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण. भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून जैश ए महम्मद संघटनेशी संबंध असलेल्या 8 जणांना अटक. आणि भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघादरम्यानचा दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टरमध्ये रंगणार. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जात आहेत. राजस्थानमधील जोधपूर विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात येईल. या टर्मिनलसाठी 480 कोटी रुपये खर्च आला असून वार्षिक 20,00,000 प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. जोधपूरमधील उडान योजनेचं अनावरणही त्यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर बलोत्रा इथं त्यांच्या हस्ते सुमारे 1,00,000 कोटींहून अधिक विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी पंतप्रधान गुजरातमध्ये साणंदला जाऊन तिथे उभारण्यात आलेल्या सीजी सेमीच्या आउटसोर्स सेमी कंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट या सुविधेचं उद्घाटन करतील. भारताच्या सेमी कंडक्टर निर्मितीच्या प्रवासातील हा एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. इंडिया सेमी कंडक्टर अभियानाअंतर्गत मंजूर झालेल्या पहिल्या 4 प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. 6 जुलै ते 11 जुलै दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया प्रजासत्ताक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान या देशांना भेट देणार आहेत. गेल्या 4 दशकांमध्ये भारतीय पंतप्रधानांचा न्यूझीलंडचा हा पहिलाच शासकीय दौरा असेल. फ्रान्सच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि फ्रान्सचे अर्थमंत्री रोलॉ लस्क्युअर यांच्यासह भारत फ्रान्स आर्थिक आणि वित्तीय परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं. भारतातील आर्थिक विकासासाठी फ्रेंच विकास महामंडळानं केलेल्या कार्याची उभय नेत्यांनी प्रशंसा केली. भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर आहे असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्ली इथं बोर्ड ऑफ ट्रेडच्या बैठकीत सांगितलं. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी वस्तूंची निर्यात सुमारे 440 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून 530 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवावी लागेल तर सेवांची निर्यात साधारणपणे 421 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून 470 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवावी लागेल असं त्यांनी सांगितलं. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यातच वार्षिक निर्यातीपैकी जवळपास 15% निर्यात नोंदवली गेली आहे तर आयात शुल्क रचनेतील बदल मालवाहतुकीतील अडथळे आणि जागतिक मागणीत मंदी असूनही भारतानं 2025-26 या आर्थिक वर्षात 863 अब्ज अमेरिकन डॉलर्सची आतापर्यंतची सर्वाधिक निर्यात करून 4.6% वाढ नोंदवली असल्याचं त्यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी निर्यात वाढीला गती देण्यासाठी राज्य निर्यात प्रोत्साहन परिषद उद्योग संघटना आणि निर्यातदार यांच्यासाठी 7 सूत्री कृती आराखडा मांडला. देशातील काही भागांमध्ये एल निन्योमुळे झालेल्या अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आणि त्याच्या परिणामांचा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल संयुक्त आढावा घेतला. या बैठकीला केंद्रीय गृहसचिव आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी

कल्याण सचिवांसह इतर विविध मंत्रालयांचे आणि विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना सध्याच्या परिस्थितीत कोणत्या पिकांची पेरणी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी राज्य सरकारांशी योग्य समन्वय साधण्याच्या सूचना शहा यांनी यावेळी केल्या. तसंच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देशातील सर्व जलाशयांच्या पाणी पातळीवर सतत देखरेख ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इराणचे सर्वोच्च नेते दिवंगत अयातुल्ला सय्यद अली खोमेनी यांच्या अंत्यसंस्काराच्या 6 दिवसांच्या कार्यक्रमाला आजपासून सुरुवात होत आहे. यासाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गारिटा उपस्थित राहणार आहेत. भारत सरकार आणि जनतेच्या वतीनं आम्ही खोमेनी यांना आदरांजली वाहिली, तसंच अलीकडील संघर्षात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या, असं मार्गारिटा यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भेसळयुक्त दूध निर्मिती ते विक्री आणि वितरण करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. काही हॉटेलं आणि उपहारगृह चालकांनी कीड नियंत्रणांची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिला. 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोलचं मिश्रण असलेल्या E20 इंधनामुळे वाहनांच्या चलनक्षमतेत घट होत असल्याबाबत समाज माध्यमांवर फिरणारे संदेश दिशाभूल करणारे आहेत, असं स्पष्टीकरण सरकारतर्फे देण्यात आलं आहे. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, डेहराडून येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम आणि सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स यांच्या सहकार्यानं घेतलेल्या व्यापक क्षेत्रीय चाचण्यांनुसार या इंधनाच्या वापरामुळे वाहनांच्या इंधन कार्यक्षमतेवर कोणताही लक्षणीय नकारात्मक परिणाम दिसून आलेला नाही. चारचाकी वाहनांच्या 40,000 किलोमीटर आणि दुचाकी वाहनांच्या 20,000 किलोमीटर अंतरावर या चाचण्या घेण्यात आल्या. आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्रीय परिषदेच्या कार्यकारी समितीच्या काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत आयुर्वेद शिक्षण, संशोधन, वैज्ञानिक संवाद आणि डिजिटल प्रशासन यांना चालना देण्याच्या उद्देशानं 3 प्रमुख उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकानं पाकिस्तान स्थित आणि बंदी घालण्यात आलेल्या जैश ए महम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या 8 जणांना अटक केली. गुजरात आणि मध्य प्रदेशात एकाच वेळी राबवण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान ही अटक करण्यात आली. गुजरात एटीएसच्या सूत्रांनुसार अटक करण्यात आलेले आरोपी गुजरातमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानातील दहशतवादी सूत्रांशी संपर्कात होते. या मोहिमेदरम्यान आरोपींकडून आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या, तसंच पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेशी त्यांचे आर्थिक संबंध असल्याचं आढळून आलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फिफा विश्वचषकाच्या अमेरिकेतील मायामी गार्डन्स इथं सुरू असलेल्या राऊंड ऑफ 32 मध्ये चुरशीच्या सामन्यात अर्जेंटिनानं काबो वर्दे संघाचा 3-2 असा पराभव करत राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. अर्जेंटिनाचा आघाडीचा खेळाडू लियोनेल मेसीनं या स्पर्धेतील आपला 7वा आणि 6 स्पर्धांमधील 30व्या सामन्यातला 20वा गोल नोंदवला. याआधीच्या एका झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-2 असा पराभव करून इजिप्तनं राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. 92 वर्षांच्या इतिहासात विश्वचषकाच्या बाद फेरीत आपला पहिला विजय नोंदवत इजिप्तनं इतिहास रचला. भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघातील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टर इथं होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश आणि ओडिशा या भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा, तसंच काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 2 दिवसात पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, कर्नाटक किनारपट्टी, तेलंगणा आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागात काल सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी नाले आणि बंधारे भरून वाहू लागल्यामुळं, तसंच काही ठिकाणी दरडी कोसळल्यानं वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झालं.
या पावसामुळे राज्याच्या अनेक भागात नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली.

आहे. आजही मुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं पालघर ठाणेसह काही जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर. जोधपूर विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण. भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून जैश ए मोहम्मद संघटनेशी संबंध असलेल्या 8 जणांना अटक. आणि भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेटी संघादरम्यानचा दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टरमध्ये रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

FM 102.9 MHz न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणी बीड केंद्र. आमचे प्रत्येककालीन प्रसारण सभा आपण ऐकत आहात. 8:40 झाली आहेत. लोकसंगीत

0: शाहीर पांडुरंग बनमाळी आणि सहगायकांच्या स्वरात पारंपरिक लोकगीत आता आम्ही प्रसारित केलं. संगीत मधुकर पाठक यांनी दिलं होतं.
1: अगर मैं कहूं
2: रसिक श्रोत्यांसाठी रसिक श्रोत्यांबरोबर FM 102.9 MHz वर आपला आकाशवाणी बीड आकाशवाणी आणि

0: आता आकाशवाणीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा ऐकत रहा आपला आकाशवाणी केंद्र बीड आकाशवाणी केंद्र।
1: सुन्नो ए भाई और बहनो, अरे मदन भाई छगन भाई सांबड़ो रे सांबड़ो, ओ राघो बा ओ धोंडी बा आई का ओ आई का।
2: आयुष्याला सोबत करती सुख दुःखांच्या वळण वाटा, अनुभव आणि विचार घेऊन पुढच्या शोधू पाऊल वाटा, पुढच्या शोधू पाऊल वाटा। श्रोतेहो, पाऊल वाटा आमचा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका। दर सोमवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून।
3: लोकसंगीताच्या कार्यक्रमासह आपण आहात कार्यक्रमात यानंतर सगळ्यांना।

0: लोकसंगीताचा कार्यक्रमाची ही वाटचाल रंजना जोगळेकर यांना आपण ऐकलत यशवंत देव यांच्या संगीत नियोजनात. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी बेर केंद्र सादर करत आहे. आमच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गाणं तत्पूर्वी आमच्या कार्यक्रमाविषयी. आज सकाळी 10 वाजता मराठी फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला आम्ही प्रसारित करू. संवादक विजय पारगावकर असतील आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगीराज बच्चे. अक्षरलेणी साहित्यिक कार्यक्रमात शिरूर कासार येथील गणेश जाधव यांचं काव्यवाचन. निवेदन अनिता देव सादर करतील योगीराज बच्चे. आणि 11 वाजता गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचं प्रसारण. आमच्या रसिक श्रोत्यांना नक्कीच उत्सुकता असेल काय असेल आजचा आशय काय असेल आजचा विषय. आज आम्ही या ठिकाणी क्लिअर करतोय की आज पी सवळाराम यांचा जन्मदिन आणि संगीतकार भरत व्यास यांचा जन्मदिन आपण सेलिब्रेट करणार आहोत आजच्या गाता रहे मेरा दिल कार्यक्रमात. अवश्य ऐका, ऐकत रहा, ऐकवत रहा आकाशवाणी बीड FM प्रसारण सेवा वाहिनी.
1: जल वाचवा, वसुंधरा वाचवा.
2: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडीत टिकडे.
3: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
2: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
3: आता मी पण घेते.
4: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
5: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.

सूर्यकांत शिंदे आणि सहगायकांच्या स्वरात संत नामदेवांची गौळण आत्तापण ऐकलीत. संगीत कमलेश जाधव यांनी दिला होता. आणि आता लोकसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी रंजना शिंदे यांचा स्वर.

मधुकर पाठक यांच्या संगीत नियोजनात रंजना शिंदे यांना आपण ऐकलं प्रकाश पवार यांच्या गीतासाठी. रसिको तुमच्या आमच्या बालपणी हे चित्र नक्कीच आपल्या डोळ्यासमोर साक्षात उभं असायचं, पण आजच्या पिढीला हे पाहायला मिळत नाही. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बेर केंद्रानं प्रसारित केला. सकाळचे 9 वाजता सहक्षेपण विविध भारती राष्ट्रीय सेवेच्या कार्यक्रमाचं.

0: आज के फनकार।
1: श्रोतो, विविध भारती राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत होता। हे सर्व कार्यक्रम सहक्षेपित करण्यात आले। आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या बीर केंद्रावरून FM 102.9 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर। आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळात सकाळचे 10 वाजलेले आहेत। प्रसारित करत आहोत फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला। निवेदन विजय पारगावकर यांचं आहे, सादर करते योगीराज बच्चे। हॅलो गीतमाला।
2: हॅलो गीतमाला।

0: रसिको नमस्कार. आजच्या हॅलो गीतमाला मराठी फोन इन कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मी आपल्यासोबत खास या ठिकाणी आहे आणि आपण आम्हाला फोन करणार आहात, आपल्या पसंतीचं मराठी गाणं आम्हाला सुचवणार आहात आणि ते गाणं एन्जॉय करणार आहात. हॅलो गीतमाला हा मराठी फोन इन कार्यक्रम. चला फोनची बेल वाजते, पाहूया ऐकूया पहिला फोन कुठल्या गाण्यासाठी आहे. नमस्कार, हॅलो गीतमाला.
1: हॅलो.
0: हा आकाशवाणी बीड.
1: हा नमस्कार सर.
0: हा नमस्कार, बोला ताई.
1: हा मी चंद्रमाला कोळ बोलते सर, तालुका पाटोदा जिल्हा बीड इथून बोलते.
0: चंद्रमालाजी स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात.
1: मी आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकते. हा आणि मिश्रा संगीत मला जास्त आवडतं. गाता रहे मेरा दिल हा ही कार्यक्रम छान आहे.
0: मिश्र संगीतात कसं आहे, व्हरायटीज ऐकायला मिळतात ना.
1: हो ना. आणि गोदावरी ताई मुंडे यांची गाणी मला वाटतं फक्त तुमच्याकडेच ऐकायला मिळतात.
0: अरे वा, खूप सुंदर गाणी आहेत गोदावरी ताईंची.
1: हो, खूपच छान गवळणी आहे त्यांचं, खूप छान छान अभंग आहेत.
0: येस.
1: तुम्ही ईश्वर संगीत या कार्यक्रमामध्ये ते नाही का लावता, ओम नमो भगवते वासुदेवाय, एवढं छान वाटतं ना ते ऐकताना, संकोच मला असं वाटतं.
0: हो बरोबर आहे, खूप सुंदर आहे ते रचना, भक्ती रचना खूप छान आहे.
1: हो खूप छान आहे. आणि सर माझा बीड आकाशवाणीला आयुष्यात हा पहिलाच कॉल आहे, पहिल्यांदा प्रयत्न केले आणि लागला, खूप आनंद वाटला.
0: नक्कीच, आणि साहजिकच तो आता तुमच्या बोलण्यातून तो आनंद आम्हालाही जाणवतोय. आपलं काय चाललं अजून चंद्रमालाजी?
1: काय नाही सर, मी गृहिणी आहे आणि स्वतः ब्लाइंड आहे.
0: अच्छा.
1: घरातली काम वगैरे करते.
0: अरे वा, काम करत करत आपण रेडिओशी पण जोडले गेलेले आहात.
1: हा, रेडिओशी जोडलेली आहे पहिल्यापासून, लहानपणापासून रेडिओशी जोडलेली आहे. आणि अंधा व्यक्तीचा मित्र म्हटलं तर रेडिओ खूप जवळच असतो, कारण रेडिओवरून खूप माहिती मिळते, मनोरंजन पण होतं आणि म्हणजे खूप आपल्या जवळचा आहे असं वाटतं रेडिओ.
0: खूप अगदी जवळचा म्हणजे आपल्या हृदयातला घट्ट मित्र आहे रेडिओ असं आपल्याला वाटतं. आणि आता आपण बघा ना, आपण तुम्ही लहानपणापासून रेडिओ ऐकताय, आज तुमचा प्रथमतः कॉल लागलेला आहे, म्हणजे किती हे साधर्म्य बघा ना. म्हणजे जे तुमची इच्छा होती की अनेक वर्षांपासून की आपण कधीतरी आकाशवाणीला फोन करावा, फोन लागावा आणि आपल्याही पसंतीचं गाणं ऐकावं. तर आजच्या कार्यक्रमात कुठलं गाणं आपल्याला ऐकायचंय?
1: मला राजा शिव छत्रपती या चित्रपटातील सोसाट्याचा आला वारा, सर सर आल्या धारा, दिदून या देह चिंब झाला ग, सजणीला भेटायला सजनाने यावं तसा, सांजवेळी पाऊस आला ग.
0: सुंदर रचना आहे. हो
1: ताई, आपण गायलेलं जगदीश खेबुडकरांची रचना.
0: अच्छा, नक्कीच आपल्यासाठी हे गाणं घेऊन येतोय. आपण फोन केलात, आपल्याशी बोलून खूप छान वाटलं. धन्यवाद.

0: नमस्कार.
1: हॅलो गीतमाला आहे का?
0: हो, हॅलो गीतमाला, मराठी गीतांचा फोन इन कार्यक्रम.
1: हा, रवींद्र सूर्यवंशी बोलतोय सर मी.
0: स्वागत रवींद्रजी.
1: मला ते आपलं गाणं ऐकायचं होतं मराठी चित्रपटातलं, स्वर्गाहून सुंदर घरटे. माझा घर माझा संसार म्हणतोय बा.
0: हो हो हो, माझा घर माझा संसार खूप सुंदर गाणं आहे. बाकी काय रवींद्रजी?
1: काही नाही सर.
0: बर बर बर,
1: माहिती असत. हॅलो गीतमाला, आपलं मी पहिल्यांदाच लावलंय.
0: अरे वा, स्वागत मग पहिल्यांदा कार्यक्रमात तुमचं.
1: थँक्यू सर.
0: बाकी काय
1: ऐकत असतो? गाणे ऐकत असतो तुमचे हॅलो गीतमालाची.
0: बरं बरं,
1: गाणे चांगले असतील.
0: अच्छा,
1: फोन नंबर अवेलेबल नव्हता, घेतलाय का मित्राकडनं.
0: बरं, काही हरकत नाही. बाकी काय रवींद्रजी?
1: काही नाही सर.
0: बर बर बर, चालेल. आपण फोन केलात आपल्यासाठी हे गीत माझा घर माझा संसार चित्रपटातलं. धन्यवाद.
1: हो, स्वर्गाहून सुंदर घर टेस्ट.
0: येस, नक्की. ओके.

0: हा नमस्कार, हॅलो गीतमाला कार्यक्रम.
1: बरोबर, गाणं ऐकत होतो मी. ब्रह्मवाहून बोलतो, तालुका गेवराई, जिल्हा बीड.
0: शुभ
1: नमुख दादाभाई.
0: अरे वा दादाभाई, आपलं स्वागत आजच्या कार्यक्रमात.
1: हा ते गाणं आपल्याला ऐकायचं बघा, ते मी 30 वर्षाचं गाणंच भेटलं ऐकणार. पाठोबापूर्वी फर्स्ट मिनिटला गाणं ऐकायचं, ते मधुसूदन काल्याचं.
0: बरोबर,
1: त्याचे बोले जाई जाई मला जीवाची पर्वा नाही. चंद्रशेखर गाडगे आणि उषा मंगेशकर आवाज.
0: बर, खूप छान गाणं निवडलं बघा आपण.
1: सध्या पावसाचं नाही, पावसाचं दडी मारली. सध्या पाऊस पडा ना.
0: हो बरोबर आहे, वातावरण बदललं आणि कसं पाऊस हवा होता आता.
1: हा पाऊस फार हे बघा, ते पाऊस पाहिजे आवश्यकता आणि पेरणं झालं फक्त 10-5% तर काय उपयोग नाही ना.
0: हा ना, हा ना, हा ना.
1: जिथं ठिंबक तिथं शेतकरी लावलं.
0: हा येस,
1: थोडं फाईन पाणी आपल्या विहिरीला बोरला तर ते लावलं. आता सध्या प्रभावती काय करणार आहे.
0: हो नाही ना दादाभाई, गाणं खूप छान निवडलं बघा आपण. हा चित्रपट
1: विजय सर, विजय गाणंच भेटलं नाही मला 30 वर्ष परफॉर्म केलं ऐकलं आकाशवाणी.
0: बरं चालेल, आपण फोन केला धन्यवाद. आपल्यासाठी पांडोबा पोरगी फसली चित्रपटातलं गाणं.

0: हाँ नमस्कार, आकाशवाणी बीड।
1: हेलो।
0: हाँ हेलो।
1: हेलो गीतमाला।
0: हो हेलो गीतमाला, स्वागत कार्यक्रम।
1: हाँ सर, जे सबसे फोन लावत होता आज लागला।
0: अरे वाह, नक्कीच खूप स्वागत ताई। हो आपलं नाव?
1: माझं नाव माया।
0: बर मायाजी, स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात।
1: तिरस मार्गावरून बोलत आहे।
0: बर बर बर, चालेल। काय म्हणता अजून? बर बर बर, काय सिरस मार्ग? बर बर बर, सिरस मार्ग मध्ये पावसाचं वातावरण कसं आहे? बर बर, आज फोन लागलाय कार्यक्रमासाठी। हॅलो गीतमालाच्या। हो आपल्याला माहित होतं, म्हणजे आपण असं मनात सुचून ठेवलं होतं की अरे वा आपण आज नक्की फोन करायचा आहे, म्हणजे असं ठार केलं होतं। बर बर बर बर, आजच्या कार्यक्रमात कुठलं प्रयोजन आहे मग? खूप छान गाणं निवडलेलं आहे आपण। चालेल, आपण फोन केला धन्यवाद आपल्यासाठी हे गीत घेऊन।
1: धन्यवाद,
0: धन्यवाद।

0: हॅलो.
1: हा नमस्कार, आकाशवाणी बीड. हॅलो गीतमाला.
0: हॅलो, मी स्वाती फड बोलते घाटसावळीवरून. सर
1: स्वातीजी, स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात.
0: थँक्यू सर.
1: बर, काय म्हणता
0: सर? आम्हाला एक गाणं ऐकायचं होतं.
1: कुठलं गाणं ऐकायचं बरं आपल्याला?
0: सुना सुना मैफिली तो माझ्या.
1: बर बर, उंबरठा चित्रपटातलं.
0: हा सर.
1: बर
0: बाकी सर.
1: हो, बाकी काय अजून स्वातीजी?
0: काय नाही सर, सगळं व्यवस्थित आहे. मी म्हणजे घरातच असते, घर काम करते.
1: बर बर. आकाशवाणी किती वर्षापासून ऐकताय?
0: खूप दिवस, म्हणजे 20-25 वर्षापासून ऐकते सर मी.
1: अरे वा, खूप छान.
0: मला खूप म्हणजे शौक आहे गाणी म्हणायचा पण आणि ऐकण्याचा पण.
1: बर बर बर बर, छान. मग चालेल, आपण फोन केला आपल्यासाठी हे गीत उंबरठा चित्रपटातलं. धन्यवाद.

0: नमस्कार आकाशवाणी. हॅलो गीतमाला. हा हॅलो.
1: हॅलो गीतमाला ना.
0: हो हॅलो गीतमाला, मराठी फोन इन कार्यक्रम आहे, स्वागत आहे. बोला.
1: मी विलायत देशमुख बोलतो अंकुशनगर मधून.
0: स्वागत आजच्या कार्यक्रमात.
1: मला गाणं ऐकायचं मराठी, सुशिला मधलं, सुरेश वाडकरांचं.
0: बर बर बर. जीवन इसका नाम,
1: जीवन इसका नाम हे प्यारे
0: तुझे हे
1: आगे चन्हा.
0: वा, आणि खरंच गाणं किती म्हणजे अर्थपूर्ण आहे ना.
1: हो अर्थपूर्ण गाणं आहे पारगावकर साहेब.
0: आणि कसं आहे की माणूस बरेचदा म्हणजे काही असेल, टेन्शन असतील किंवा काही संकट, नुसतं विचार करत राहतो, पण त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी एक छानस गाणं आपल्याला दिलेलं आहे.
1: भरभूर यायला लागलेली आहे थोडी.
0: हो भरभूर येते आणि किती चांगलं वाटतं बघा ना. आता आपला कार्यक्रम आपण या कार्यक्रमातून बोलतोय आणि आजूबाजूला आपला पाऊस आहे,
1: पावसाची आवश्यकता आहे.
0: हो आहे. आणि अशात कसे मध्ये एक दोन दिवस झाला पण लगेच त्याच्यातच पुरत दडी मारलेली.
1: हो हो.
0: पण आता पाऊस पडायला हवाय.
1: हो
0: चालेल. बिलासजी आपण फोन केलात, खूप चांगलं गाणं निवडलेलं आहे. चालेल ऐकू.

0: या आपल्या पसंतीचं गीत सुशीला चित्रपटातलं धन्यवाद.
1: मजे में जीना रे, अरे जीवन इसका नाम है प्यारे, अरे जीवन इसका नाम

0: तर हा होता आजचा हॅलो गीतमाला हा फोन इन कार्यक्रम। श्रोतो हो, आपण आम्हाला दूरध्वनीवरून संपर्क साधला, दिलखुलास आपण संवाद साधला, चर्चा केली आणि आपली मनपसंत गाणी आजच्या कार्यक्रमातून ऐकवली। तेव्हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत। या कार्यक्रमात मी आपला रेडिओ मित्र विजय पारगावकर, या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगीराज बच्चे। तर पुन्हा याच कार्यक्रमात भेटूयात। नमस्कार।
1: हॅलो गीतमाला।

फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला आत्ता आपण ऐकलात. आजचा हा कार्यक्रम मराठी गीतांवर आधारित हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला.

आकाशवाणी बीड केंद्र एफएम 102.9 मेगाहर्ट्ज न्यूज ऑन एआयआर ऍपवर हे प्रसारण आपण ऐकत आहात. सध्या बीड आणि आजूबाजूच्या काही परिसरात पाऊस बरसत आहे आणि छान वातावरण झालेलं आहे. तेव्हा आकाशवाणी बीड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. अक्षरलेणी साहित्यिक कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. आजच्या कार्यक्रमात शिरूर कासार जिल्हा बीड येथील गणेश जाधव यांचं कविता वाचन, निवेदन अनिता देव यांनी

0: आहे सादरकर्ते योगीराज बटचे, साहित्यिक कार्यक्रम अक्षरलेणी।
1: अक्षरलेणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिका श्रोत्यांना अनिता देवचा मनापासून नमस्कार। श्रोतेहो, अक्षरलेणी या कार्यक्रमात आपण कविता, कथा, ललितलेख, गझल असे अनेक प्रकार ऐकत असतो। आज सुद्धा अक्षरिणी या कार्यक्रमात आपण काही कविता ऐकणार आहोत। आणि जेव्हा एखादा कवी त्याच्या कवितांविषयी कविता का सुचली, कविता कशी सुचते हे सांगतो ना, तेव्हा श्रोते हो खरोखर वाटतं की शब्द, लेखणी, काव्य हे किती सुंदर असतात म्हणून। आणि असाच अनुभव आज आपल्याला या कवितांमधून येणार आहे। ऐकूयात गणेश जाधव बीड यांनी सादर केलेल्या काही कविता।
2: श्रोते हो नमस्कार, मी प्राध्यापक गणेश जाधव, श्री जालंधर विद्यालय रायमो या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहे। आणि शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक गोष्टीचं ज्ञान असल्यामुळे आणि सामाजिक गोष्टीचं भान असल्यामुळे मी काही लेखनाचा छंदही माझा जोपासत आहे। यातूनच आज मी काही कविता या ठिकाणी आपल्या समोर सादर करणार आहे। सर्वांनी या कविता नक्कीच तुम्हाला आवडतील अशी आशा आहे। श्रोते हो, लिखाण खूप गरजेचं आहे। तसं पाहायला गेलं तर आपला बीड जिल्हा हा कवींचा जिल्हा म्हणूनही ओळखलं जातं। का तर आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आद्य कवी जे आहेत, मुकुंदराजांची समाधी सुद्धा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आहे। अशा असणाऱ्या कवींचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यामध्ये साहित्यालाही चांगले दिवस सध्या येत आहेत। माझ्या काही स्वलिखित कविता आहेत, त्या कविता आज आपल्या समोर मी मांडत आहे। माझी पहिली कविता आहे माय शेतात राबते। या कवितेची पार्श्वभूमी अशी आहे श्रोते हो, किती जरी गरीब आई वडील असले तरी पण त्या आईवडिलांची एकच इच्छा असते की माझ्या मुलानं, माझ्या मुलीनं चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे आणि शिकून ते मोठे झाले पाहिजेत। अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते। मग परिस्थिती कितीही जरी बेताची, तोलामोलाची असेल तरी पण आपल्या मुलाच्या शिक्षणामध्ये आईवडील कुठेही कमी पडत नाहीत। अशीच भाव व्यक्त करणारी ही कविता आहे। माय शेतात राबते फटकी वाहन घालते, माय शेतात राबते फटकी वाहन घालते, काट्या कुट्याच्या

महत्व शिक्षणाच सांगते, माय शेतात राबते, माय लाडी गोडी लावते, माय लाडी गोडी लावते, रोज शाळेत धाडते, दुष्काळात माझी माय, दुष्काळात माझी माय, सपान हिरव पाहते, माझी माय शेतात राबते। अशा आशयाची ही कविता होती। श्रोते हो, या कवितेतून एक आई आपल्या मुलाच्या शिक्षणाविषयी किती जागृत आहे या कवितेतून आपल्याला समजलं असेल। याच्यानंतरची माझी दुसरी कविता आहे, त्या कवितेचं नाव आहे घाव। आजकाल आपण पाहत आहोत सर्वत्र अगदी बेसुमार अशा प्रकारची वृक्षतोड चालू आहे, आणि या वृक्षतोडीचे जे काही दुष्परिणाम आहेत ते आज आपण उपगत आहोत। त्याचेच परिणाम आहेत, पाऊस उशिरा पडत आहे। आज पहा, जून महिना उलटून गेला या वर्षी, तरी पण पुरेसा पाऊस झालेला नाही। याचं कारण काय आहे? तर आपण केलेली जी काही बेसुमार वृक्षतोड आहे त्याच कारणामुळं आज आपल्याला उष्णता असेल, त्याचबरोबर पावसाची कमी, या सर्व गोष्टींना तोंड द्यावं लागत आहे। याच आशयाची एक झाड आहे, आणि ते झाड कसं स्वतःच्या भावना व्यक्त करत आहे त्या भावना मी माझ्या या कवितेतून व्यक्त केलेल्या आहेत। झाड एकदा बोलू लागले, कहाणी स्वतःची सांगू लागले, जगणे माझे ही नाही सोपे, डोळ्यातून अश्रू गाळू लागले,

झाड एकदा बोलू लागले. असा बदलतो ऋतू अचानक, असा बदलतो ऋतू अचानक, कधी पालवी कधी पानगळ, कसे राहावे हे समजत नाही, निसर्गही झटकतो अशी मरगळ, हिरवी पाने पिकून जाती शाश्वत असे काहीच नाही, शुष्क फांदी वरती चिमणी, खोपा कधीच बांधत नाही, दुष्काळाच्या झळा सोसुनी फुलून येतो पुन्हा नव्याने, वयामुळे आता फुले न आली, फळांची आशा ही मावळून गेली, ज्याच्या होई अंगाची लाही धावत माझ्या छायेत येई, बिना फळांचा पाहून मजला जाताना मग शिव्या देई, भीतीने मन आता व्याकुळ होते. बघा झाड काय म्हणतंय, माझे जर फळ यायचे आणि फुले यायचे बंद झाले तर प्रत्येक जण लगेच त्या झाडाकडं हातामध्ये कुऱ्हाड घेऊन धावत येतो आणि त्या झाडाला तोडण्याच्या आशेनं जातो. मग अशाच झाडाच्या भावना आहेत, भीतीने मन आता व्याकुळ होते, वाटते कुणी हाती कुऱ्हाड घेते, वृद्धपणात माझ्या अस्तित्वावर कोण घाव घालते. अशा प्रकारची ही दुसरी कविता होती. या कवितेतून आपण पाहिलं की झाडांचं जे महत्व आहे ते आपल्या जीवनामध्ये खूप आहे, आणि असाच भाव व्यक्त करणारी ही घाव नावाची कविता होती, ज्यातून झाडांना स्वतःच्या मनातल्या ज्या काही भावना आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत. याच्यानंतर माझी पुढची कविता आहे अंधश्रद्धा नावाची. आजकाल आपण पाहतो प्रत्येक गावागावामध्ये काही ना काहीतरी एखादा बुवा बाबा येतो आणि लोकांना कशा प्रकारे त्या ठिकाणी ठकवतो आणि ठकवून त्यांच्याकडून आर्थिक व त्यांचं मानसिकही छळन करतो. अशा प्रकारची भाव व्यक्त करणारी ही माझी कविता आहे. कवितेचं नाव आहे अंधश्रद्धा. शिव शाहू फुले यांच्या विचारांना तिलांजली देणाऱ्यांनो, बुवा बाबांचे धागे दोरे मनगटावर बांधणाऱ्यांनो, मूल बाळ नोकरीसाठी तिकडे जाणाऱ्यांनो, लुटताना आया बहिणींची आबरू उघड्या डोळ्याने पाहणाऱ्यांनो, खुर्चीसाठी तंत्रमंत्र करून बुवा समोर लोटांगण घालणाऱ्यांनो, शिकून सवरूनही भोंदुगिरी पुढे स्वतःचे चिरहरण करणाऱ्यांनो, कर्मकांडाच्या नावाखाली बकरे कोंबडे कापणाऱ्यांनो, हात जोडून विनितो तुम्हाला अंधश्रद्धेतून बाहेर या रे, करा तुमचा विवेक जागा, आठवा तुकाराम गाडगे बाबा, कष्ट हीच पूजा माणूसाच देव, श्रद्धेच्या नावाने नको मनात भेव. अशा आशयाची ही कविता होती, ज्या कवितेतून जे अंधश्रद्धा वगैरे मानणारे लोक आहेत अशांवरती एक विडंबन स्वरूपात त्यांना यातून एक संदेश दिलेला आहे अशी ही कविता होती. याच्यानंतरची माझी पुढची कविता आहे आणीबाणी नावाची. या आणीबाणी कवितेतून मी एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये दुःख असावेत पण किती, दुःखाला त्याही परिसीमा काहीतरी असली पाहिजे. अशा प्रकारे एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीच्या जीवनातले दुःख कधी संपतच नाहीत, काही जरी त्यानं काही चांगलं करायला गेला तर त्याचं ते वाईटच होतं. अशा दुःखी माणसाच्या मनातली जी काही व्यथा आहे ती व्यथा मी या माझ्या कवितेतून मांडलेली आहे. कवितेचं नाव आहे आणीबाणी. नसावे कुणाचे नशीब माझवानी, जीवनात माझ्या सदा निबाणी, सुख का

निबाणी। अशा प्रकारे व्यक्तीच्या जीवनातले दुःख काही संपतच नाहीत असा असे व्यक्त करणारी ही कविता होती। याच्यानंतर माझी पुढची कविता आहे प्रेमवीरा। ही एक प्रेम कविता आहे आणि या प्रेम कवितेतून एका प्रेमवीराचं जे काही मन आहे ते कशा प्रकारे व्यक्त करतोय या कवितेतून ते भाव आहेत।

माणसाच्या जीवनामध्ये प्रेम ही एक शुद्ध आणि सात्विक अशा प्रकारची भावना आहे. या शुद्ध भावनेतूनच ही जी आत्ताची प्रेम अविरा कविता आहे ही या ठिकाणी लिहिण्यात आलेली आहे आणि ती आपल्या समोर सादर झाली. याच्यानंतरची दुसरी कविता आहे माझी लावण्याची खान. ही एक लावणी टाईप मध्ये कविता आहे. कविता अशी आहे पहा. अशी लावण्याची खान ती दिसते लई छान, पाहताच तिला माझे हरपून गेले भान. अशी लावण्याची खान केसाची ती बटरुळे, जशी नागिन रानात खेळे. डोळे तिचे हरणीवानी, रूप शंभर नमरी सोन. अशी ती लावण्याची खान, हसणं तिचं इतकं गोड, जणू हापूस

खान अशी एका सुंदर अशा स्त्रीची वर्णन करणारी, तिच्या सौंदर्याचं मनमोहक असं जे काही रूप आहे त्या रूपाचं वर्णन करणारी ही कविता होती. याच्यानंतरची कविता आहे स्वप्न. स्वप्न या कवितेतून एक भाव प्रकट झालेला आहे आणि तो भाव आपल्याला या ठिकाणी मी सादर करत आहे. मला जसे तसे तुला दुःख छळते विरहाचे, वाजावे एकदाचे गाणे मंगलाष्टकाचे, भले नवजीवनी नसू दे सोहळे, तरी ऋतुप्रेमाचे असावे कोवळे. लवकर सूर्य ढळावा लगेच सांज व्हावी, तसेच राज्य यावे पुन्हा प्रेम काजव्यांचे. तुझा हात हाती साथ कायम असावी, पापनी तुझी कधीही ओली नसावी. स्वप्न माझे हे वाटते सत्य व्हावे, पण नशिबी आहे फक्त तुला आठवावे. कसले सांग मी आंदोलन पुकारू, गच्च मनातील भावनाचे ढग कोठे मोकळे करू. असे कसे निष्ठुर झाले तर सगळे, जगाला प्रेमार्पण करणारे हरवले कोठे सगळे. अशा प्रकारची ही कविता होती. याच्यानंतरची माझी पुढची कविता आहे तुझ्या माझ्या प्रेमाचा. ही एक प्रेम कविता आहे. या कवितेतून एक प्रेम कशा प्रकारे व्यक्त केलं जातं हा भाव या कवितेतून व्यक्त होत आहे. तुझ्या माझ्या

प्रेमाचा ऋतू असा धुंद होता, मावळणारा सूर्य आणि उगवणारा चंद्र होता। भेटीसाठी सागराच्या नदीचा जीव व्याकुळ होता, दुरून तुला पाहण्यातही नजरेचा मनाला स्पर्श होता। भिजण्यास धरणी आतुरलेली, मेघही भरून आला होता। क्षणप्रेमाची आठवण आठवून डोळ्यातून महापूर वाहत होता। विरहाचे वादळ घुमू लागले, झाड प्रेमाचे उन्मळून पडले, स्वप्नांचे घरटे मोडून गेले। पक्षी बिचारा निमूट सारे पाहत होता, तुझ्या माझ्या प्रेमाचा ऋतू असा धुंद होता, मावळणारा सूर्य आणि उगवणारा चंद्र होता। अशा प्रकारची प्रेमाची आणि प्रेमभंग झाल्यावरती काय भाव असतात हे व्यक्त करणारी ही कविता होती। याच्यानंतरची माझी पुढची कविता आहे बेचिराख मी होत गेलो। जे माझ्याकडे ते मी देत गेलो, दानशूर कर्ण मी होत गेलो, पाहून दुनियेचे रंग सारे बेरंग मीच होत गेलो। काळ जावर घाव लागत गेले, जखमेवर फुंकर मारत गेलो, शब्द शब्द साठवत आलो त्यावर कविता लिहित गेलो, जाळून देह दुसऱ्यासाठी बेचिराख मी होत गेलो। आयुष्याच्या बाजारातून झोळी रिकामी घेऊन आलो, बेचिराख मी होत गेलो। अशा एखाद्या दुसऱ्यासाठी आयुष्य जगत असताना, दुसऱ्यासाठी जीवन जगत असताना, आपल्या मनामध्ये मन मारून जगणं आणि दुसऱ्यासाठी जगत असताना आपल्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा दूर ठेवून आपलं जीवन हे दुसऱ्यासाठी आहे हे दाखवणारी ही कविता होती। यानंतरची माझी पुढची कविता आहे सुखाची भाकर। शेतकऱ्यांना पहिला पाऊस पडल्यानंतर जो काही आनंद होतो, मग तो आनंद या कवितेतून व्यक्त झालेला आहे। त्याचबरोबर निसर्ग आपल्या काहीतरी देणं लागतो, मग या निसर्गातून मानवाला काय मिळतं याचं वर्णन करणारी ही कविता आहे। कवितेचं नाव आहे सुखाची भाकर। बेभान सरीनी बरसला वाळीव, बेभान सरीनी बरसला वाळी।

कसला वाळीव। यानंतरची पुढची माझी कविता आहे भाव नावाची। एक क्षणाची भेट झाली, एक क्षणाची भेट झाली बरे झाले, बिलगणे तर दूरच राहिले, हातात हात दिला बरे झाले। एक क्षणाची भेट झाली बरे झाले, बिलगणे तर दूरच राहिले, हातात हात दिला बरे झाले। तू जरी चंद्र मी नाही राहू, तू जरी चंद्र मी नाही राहू, तुला गिळण्यासाठी घेतले हाताचे हलके चुंबन बरे झाले, घेतले हाताचे हलके चुंबन बरे झाले। हाक कानी येता तू धावत यावे, हाक कानी येता तू धावत यावे, ही अपेक्षा नाही उरली। फक्त तू वळून पाहिले बरे झाले, फक्त तू वळून पाहिले बरे झाले। तू असावी सोबत आता, तू असावी सोबत आता, नाही अट्टहास माझा। तू असावी सोबत आता, नाही अट्टहास माझा, स्वप्नातच रोज भेटतेस बरे झाले, स्वप्नातच रोज भेटतेस बरे झाले। लिहितो कविता तुझ्यावर, लिहितो कविता तुझ्यावर, वाचू नको शब्द शब्द, भाव मनातील कळला एवढेच पुरे झाले, भाव मनातील कळला एवढे।

पुरे झाले। यानंतर बघा, मृग नक्षत्रात पडणाऱ्या पावसाचं वर्णन करणारी ही माझी पुढची कविता आहे। नभ दाटोनिया आले, नभ दाटोनिया आले, मृग असा बरसला। नभ दाटोनिया आले, मृग असा बरसला, सरीवर सर आली, धरणी ओली चिंब झाली। सरीवर सरी आली, धरणी ओली चिंब झाली। झाला हिरवा शिवार, कंठ कोकिळेला आला। दरी डोंगरी एकच खळखळ आवाज घुमला। दरी डोंगरी एकच खळखळ आवाज घुमला। सरजा राजा तिफनीला, सरजा राजा तिफनीला, बळी राजा सुखावला। बीज अंकुरे अंकुरे काळ्या आईच्या कुशीला। बीज अंकुरे अंकुरे काळ्या आईच्या कुशीला। मृग असा बरसला, मृग असा बरसला। जशी नटली नवरी, जशी नटली नवरी, तशी दिसते धरणी। जणू भासे सुवासीन, हिरवा शालू नेसलेली। मृग असा बरसला, मृग असा बरसला। सृष्टीचे हे नव रूप, सृष्टीचे हे नव रूप, डोळे भरून पाहिल। जीवनात माझ्या आता ऋतू आनंदाचा आला। असा मृग बरसला, असा मृग बरसला। यानंतरची माझी ही जी पुढची कविता आहे, घोटभर पाणी। या कवितेतून दुष्काळाच्या झळा संपूर्ण गावालाही लागतात। मग या दुष्काळामध्ये गावामध्ये केल्या जाणाऱ्या ज्या काही उपाययोजना आहेत, या योजना कशा प्रकारे राबवल्या जातात, याचं वर्णन करणारी ही माझी कविता आहे, घोटभर पाणी। रखरखत्या उन्हात झालं गाव सारं हैराण, रखरखत्या उन्हात झालं गाव सारं हैराण। घोटभर पाण्यासाठी अशी चालली वनवन, घोटभर पाण्यासाठी अशी चालली वनवन। नाचवले कागदी घोडे गावात साहेबाने येऊन, नाचवले कागदी घोडे गावात साहेबाने येऊन। हरपलं जलस्वराज्य कुठं गेलं ते जलजीवन, कुठं गेलं ते जलजीवन। घोटभर पाण्यासाठी अशी चालली वनवन। गाव सोडून पक्षी जाती गेली झाडे सारी वाळून, गाव सोडून पक्षी जाती गेली झाडे सारी वाळून। गुरढोर तहानलेली कशी फिरती रानोरान, अशी चालली वनवन। घोटभर पाण्यासाठी अशी चालली वनवन। असा पडला दुष्काळ गेली आडविहीर आटून, असा पडला दुष्काळ गेली आडविहीर आटून। बळीराजाच्या डोळ्या देखत गेलं उभं पीक करपून। अशी चालली वनवन, घोटभर पाण्यासाठी अशी चालली वनवन। साहेब करतोय मजा स्विमिंग पुलात जाऊन, साहेब करतोय मजा स्विमिंग पुलात जाऊन। गाव भोगे मरण यातना पाणी पाणी करून। अशी चालली वनवन, घोटभर पाण्यासाठी अशी चालली वनवन। भ्रष्टाचारी किड्यांनी देश खाल्ला आतून पोखरून, भ्रष्टाचारी किड्यांनी देश खाल्ला आतून पोखरून। पोकळ विकासाच्या गप्पा जनता मरे पाण्याविन, पोकळ विकासाच्या गप्पा जनता मरे पाण्याविन। माझी पुढची कविता आहे, कळतच नाही। या कवितेतून सध्या महाराष्ट्रामध्ये जी काही परिस्थिती चालू आहे, त्या परिस्थितीचा आढावा घेणारी ही कविता आहे। काय सुरू आहे जगात कळतच नाही, काय सुरू आहे जगात कळतच नाही। कोण चांगला कोण वाईट कळतच नाही, कोण चांगला कोण वाईट कळतच नाही। सगळे नारळ वरून दिसती सारखे, सगळे नारळ वरून दिसती सारखे। मग एकच का निघतो नासका कळतच नाही, मग एकच का निघतो नासका कळतच नाही। शुभ्र बगळे फिरती अनेक, त्यांना भोंदू म्हणू की संत कळतच नाही, त्यांना भोंदू म्हणू की संत कळतच नाही। हल्ली जितके देव तितके बुवा, कोण खरे कोण खोटे कळतच नाही, कोण खरे कोण खोटे कळतच नाही। दुसऱ्याचे भविष्य म्हणे त्यांना कळते, दुसऱ्याचे भविष्य म्हणे त्यांना कळते, मग त्यांचेच भविष्य तुरुंगात का हे कळत नाही। देवाच्या नावाने चाले गोरखधंदा, देवाच्या नावाने चाले गोरखधंदा। भोळ्या भक्तांना हे का कळतच नाही, भोळ्या भक्तांना हे का कळतच नाही। जसे कर्म तसे भोग ही रीत जुनीच आहे, मग का लोक जाती बुवाकडे कळतच नाही, मग का जाती लोक बुवाकडे कळतच नाही। श्रद्धेचा आणि भावनांचा खेळ मांडलेला,
श्रद्धेचा आणि भावनाचा खेळ मांडलेला

0: या खेळाचे प्यादे आपण हे का कळतच नाही, हे का कळतच नाही. एक बाबा जातो, लगेच दुसरा बुवा येतो, ही कसली धर्मशाळा, कळतच नाही. यानंतर माझी पुढची कविता आहे गावपण. आज बघा, खेड्यापाड्यात जर आपण गेलो तर गावामध्ये पूर्वी कसं असायचं, पारावरती बसलेले चार पाच लोक असायचे, गजबजलेलं गाव असायचं. पण आज जर आपण एखाद्या खेड्या गावामध्ये गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी अशा प्रकारचं चित्र जे पूर्वी 20-25 वर्षापूर्वी होतं ते आज आपल्याला पाहायला मिळत नाही, तेच भाव या कवितेतून व्यक्त झालेले आहेत. आजकाल गावाच्या पारावर घोळका दिसत नाही, आजकाल गावाच्या पारावर घोळका दिसत नाही, कारण माणसा माणसात सलोका राहिलेला नाही, कारण माणसा माणसात सलोका राहिलेला नाही. पिंपळाचे झाड दिसे हिरवे हिरवे, पिंपळाचे झाड दिसे हिरवे हिरवे, पण वान झाले आहे, कारण त्यावर कोणताच खोपा राहिला नाही. नदी तुडुंब भरून वाहे, काठावर मात्र सुकसुकाट आहे. ना भांडी, ना धुणं, ना पोरांचं पोहणं, बायकांचा कलकला राहिलाच नाही. यानंतर ना अंगाई, ना जात्यावरची ओवी. गावामध्ये पूर्वी अंगाई गीतं, जात्यावरच्या ओव्या आपल्याला ऐकायला मिळायच्या, पण आज जर गावामध्ये गेलं तर अशा गोष्टी आपल्याला ऐकायला मिळत नाहीत. ना अंगाई, ना जात्यावरची ओवी, सांजेचा दिवा हल्ली लागतच नाही. गावाचं गावपण हरवून गेलं, माणूस माणसात राहिलाच नाही. ना सुखामधी, ना दुःखामधी, कुणी कुणाच्या जात घरी, जीवाभावाच्या गाठी सुटल्या, माणुसकीचा धागाच राहिला नाही. अशा गावपण व्यक्त करणारी ही कविता होती. आणि यानंतरची माझी पुढची कविता आहे देखना शेवट. बघा, या कवितेतून जो भाव व्यक्त झालेला आहे तो लागला ना अंदाज, आजवर या जगण्याचा घोळक्यात शोधतो कोण माझा मी कुणाचा. या गर्दीत बसलो हरवून स्वतःला मी, आजवर कुणी नाही शोध घेतला या उपेक्षिताचा. लागला ना अंदाज आजवर या जगण्याचा, सगळे मनमुराद हसले अवस्थेवर माझ्या, दिसला ना कुणाला मनातील घाव वेदनेचा. लागला ना अंदाज आजवर या जगण्याचा, ज्यांच्यासाठी मी सुखाचा केला होता त्याग, केले त्यांनीच परका पाहुणा झालो कायमचा. लागला ना अंदाज आजवर या जगण्याचा, दुःखाच्या झळा भोगल्या एकट्याने, पण सुखात असावा वाटा सगळ्यांचा. लागला ना अंदाज आजवर या जगण्याचा, नाही उसंत मला क्षणभर थांबण्याची, मोबदला द्यायचा मला माझ्याच जीवनाचा. फक्त एका आशेवर जगतो आता मी, असा व्हावा देखना शेवट या जीवनाचा. अशा प्रकारची ही कविता होती. आणि याच्यानंतर शेवटी एक शेतकऱ्यांच्या मनातली जी काही व्यथा आहे ती व्यथा मांडणारी कविता आहे. कवितेचं नाव आहे कळवळा. जगण्याचा हक्क आम्हाला नाही मरणाचा उमाळा, करीतो काबाळ कष्ट आम्ही तरी काय येईना तुम्हा कळवळा. शेतकरी ही आहे माणूस, नाही तुमच्यापेक्षा वेगळा, उभ्या आयुष्यात त्याच्या कायम दुष्काळाच्याच झळा, कायम दुष्काळाच्याच झळा. आयुष्यभर घाम गाळून शेतात पीक केले त्याने गोळा, व्यापारी दलाल यांचा आयत्या मालावर डोळा, व्यापारी दलाल यांचा आयत्या मालावर डोळा. फाटका सदरान फाटक धोतर तुळशीची माळ घालून गळा, अरे बळीराजा दिसतो असा जसा शंभू महादेव भोळा. अशा प्रकारे शेतकऱ्याच्या जीवनावरची ही कविता होती, माझ्या ज्या स्वरचित कविता होत्या. धन्यवाद.
1: श्रोतेव, आत्ताच आपण विविध रंगांनी, विविध ढंगांनी, विविध भावभावनांनी ओतप्रत असलेल्या अशा काही कविता ऐकल्यात. आणि गावाच्या मातीचा सुगंध याबरोबरच माणसाच्या आतील भावनेचा ओलावा काय असतो ना, हे सगळंच काही आपल्याला या कवितांतून जाणवलं असेल. आजच्या कार्यक्रमात आपण गणेश जाधव बीड यांनी सादर केलेल्या काही कविता ऐकल्यात. आणि याबरोबरच आजचा साहित्य विषयक कार्यक्रम अक्षरलिणी हा मी समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या अक्षरलिणी या कार्यक्रमात. तोपर्यंत मी अनिता देव आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अक्षरलिणी या साहित्यिक कार्यक्रमात शिरूर कासार येथील गणेश जाधव यांचं कविता वाचन आता आपण ऐकलं. निवेदन अनिता देव यांचं होतं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगीराज बच्चे. अक्षरलिणी हा साहित्यिक कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला.
3: सिंदफणा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव। सिंदफणा पब्लिक स्कूल, सीबीएसई ऍक्टिव्हिटी हॉस्टेल।

0: स्पोर्ट्स रोबोटिक्स अँड कोडिंग NIOS स्टडी सेंटर नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल गडी रोड माजलगाव जिल्हा बीड ऍडमिशन्स ओपन कॉल 87889336191 सिंदफणा पब्लिक स्कूल ऍडमिशन्स ओपन
1: साहित्यिक कार्यक्रम अक्षरलिणी आता आम्ही प्रसारित केला आकाशवाणीचं हे बीर केंद्र आहे आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात

माहिती ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना FM 102.9 MHz न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणी बीर केंद्र सकाळचे 11 वाजले आहेत. गाता रहे मेरा दिल.

रसिक श्रोते हो, नमस्कार। आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी आपला रेडिओ मित्र विजय पारगावकर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। कल्पवृक्ष कन्येसाठी गंगा यमुना डोळ्यात उभ्या का, लिंब लोण उतरू किती, जिथे सागरा धरणी मिळते तेथे तुझी मी वाट पाहते। रिमझिम पाऊस पडे सारखा, घटडोईवर घटकमरेवर। रसिक हो, अशा एक से एक सुंदर गाण्याचे जनक म्हणजेच नामवंत गीतकार पी सावळाराम, कवी पी सावळाराम यांचा आज जन्मदिन। 4 जुलै 1914 रोजी त्यांचा जन्म झाला। पी सावळाराम खरं नाव निवृत्ती रावजी पाटील। शालेय वयापासूनच पी सावळाराम यांना काव्याची विलक्षण गोडी। पुढे ते शिक्षणासाठी सांगलीला महाविद्यालयात दाखल झाले। तिथं त्यांना शिक्षक लाभले ते थोर कवी माधव जुलियन म्हणजेच प्रोफेसर माधवराव पटवर्धन। ह्या सर्जनशील मनाच्या पी सावळाराम यांची काव्यकला फुलू लागली। त्यांच्या संपर्कात ते आले तेव्हा त्यांनी सौंदर्य नसतं रंगात, सौंदर्य असतं अंतरंगात, उघडून या पाही या ओळी असलेली काळा गुलाब शीर्षकाची कविता लिहिली। ही कविता तेव्हा कॉलेजमधल्या वर्णानं काळी परंतु दिसायला सुंदर असलेल्या एका मुलीवर लिहिली होती। पी सावळाराम एक विलक्षण प्रतिभा संपन्न कवी। आज त्यांचा जन्मदिन आणि गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात या काही आठवणी।

पंढरीनाथा झडकरी आता पंढरी सोडूनी चला विनविते रखुमाई विठ्ठला. हे गीत त्यांनी लिहिलं. महाविद्यालयीन शिक्षण झालेले निवृत्ती पाटील ठाणे इथं रेशनिंग ऑफिसमध्ये नोकरीसाठी रुजू झाले. काव्याची उर्मी त्यांना गप्प बसू देत नव्हते. HMV कंपनीच्या वसंत कामेरकरांनी पाटलांना संधी दिली आणि ह्या पी सवळाराम यांची गट्टी जमली, ती संगीतकार वसंत प्रभू यांच्याशी. त्यांची पहिली दोन गाणी प्रसिद्ध झाली, निवृत्ती पाटील याच नावानं. पण त्याचवेळी नागपूर आकाशवाणी केंद्रावर निवृत्ती पाटील नावाचेच बासरीवादक कलाकार होते. या नामसाधर्म्यातून त्यांना बाहेर यायचं होतं. त्यावेळी पी सावळाराम यांचे एक मित्र उपयोगाला आले. ते मित्र होते विधानसभेचे माजी अध्यक्ष वी स पागे. तर या पागे यांनी हना आपटे यांच्या त्यावेळी गाजत असलेल्या उषा काल या कादंबरीमधील सावळ्या या व्यक्तिरेखेनं भारावून टाकलं होतं. पागे यांना आपला मित्र निवृत्ती पाटील याच्या व्यक्तिरेखेत या सावळ्याचं साधर्म्य जाणवायचं. ते निवृत्ती पाटील यांना सावळ्या नावानंच हाक मारायचे. आणि मग अशा पद्धतीनं निवृत्ती पाटील यांनी आपलं पी सावळाराम हे नाव धारण केलं.

इसवी सन 1949 साली राघू बोले मैनेच्या कानात ग, चल जाऊ आंब्याच्या वनात ग, हे पहिलं गीत त्यांनी लिहिलं. वसंतप्रभू माधव शिंदे दिनकर पाटील हे त्यांचे खास स्नेही. मराठी चित्रपटांचा तो ऐन बहराचा काळ, जिथं चित्रपटगृह होती तिथं प्रदर्शित होणाऱ्या बऱ्याच चित्रपटातून पी सावळारामांची गाणी असायची. सर्वसामान्य लोकांपर्यंत ती अशी थेटपणे पोहोचली. पण पी सावळाराम यांच्या गीतांचा संग्रह फार उशिरा म्हणजे 1991 साली कुसुमाग्रजांच्या प्रस्तावनेसह प्रसिद्ध झाला. पण त्याआधी कित्येक वर्ष तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे सावळारामांची गाणी लोकांच्या मनात आणि कंठात कायमची बसली. सामाजिक कार्याची ओढ त्यांना होती. 1964-65 साली ते ठाण्याचे नगराध्यक्ष सुद्धा झाले. एवूर पाणी योजना आणि ड्रेनेज सिस्टम संबंधी त्यांनी विशेषत्वानं लक्ष घालून पूर्णत्वास या गोष्टी नेल्या. शिक्षकांच्या पगारात त्यांच्याच काळात वाढ झाली. 63-64 साली ते शिक्षण समितीचे सभासदही राहिले. ठाण्याच्या ज्ञानसाधना कॉलेजच्या स्थापनेत इतरांबरोबर त्यांचाही सहभाग होता. त्यांच्या प्रतीच्या कृतज्ञतेनं या कॉलेजनं पी सावळाराम गौरव ग्रंथ प्रकाशित केला. आज गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण सेलिब्रेट करतोय जनकवी पी सावळाराम यांचा जन्मदिन. आज 4 जुलै आणि गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपला रेडिओ मित्र विजय पारगावकर यांच्या समवेत आपण एन्जॉय करत आहात. ऐकूया यानंतरचं गाणं.

0: शिकलेली बायको या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांना आता आपण ऐकलं. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. यानंतरचं गाणं या कार्यक्रमात आपण लवकरच भेटू.
1: आयुष्याला सोबत करती सुख दुःखांच्या वळण वाटा, अनुभव आणि विचार घेऊन पुढच्या शोधू पाऊल वाटा, पुढच्या शोधू पाऊल वाटा. श्रोतेहो, पाऊल वाटा आमचा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. दर सोमवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.
2: भगिनींसाठी हक्काचं व्यासपीठ कार्यक्रम महिला विश्व. सौंदर्य आरोग्य माहिती मनोरंजन कार्यक्रम महिला विश्व. महिला सशक्तीकरण उद्योग मार्गदर्शन कार्यक्रम महिला विश्व. महिला विश्व मधुरींचा हा आवडता कार्यक्रम दिनांक 1 जून पासून आता नवीन वेळे तेव्हा अवश्य ऐका. महिला विश्व दर शुक्रवारी सकाळी 10:30 फक्त आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावर.

गाता रहे मेरा दिल कार्यक्रमात परत एकदा स्वागत आहे. पी सावळाराम यांचा जन्मदिन आपण आज साजरा करत आहोत. जनकवी पी सावळाराम यांची गाणी अशी लोकमानसात त्यांचा ठेवा म्हणून स्थिरावली आहेत. संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम यांच्या अभंग आणि ओव्यांना हे भाग्य लाभलं. अलीकडच्या काळात ग. दि. माडगुळकर यांच्या बरोबरीनं कवी पी सावळाराम यांनासुद्धा ते लाभलं. या अर्थानं ते जनकवी. गंगा यमुना डोळ्यात उभ्या का या गीतातील भावना लग्न होऊन सासरी जाणाऱ्या कुणाही मुलीच्या आईच्या आहेत. आपल्याला दुरावणार म्हटल्यानंतर होणारं दुःख अतिशय अल्पाक्षरी पण अर्थपूर्ण शब्दात त्यांनी साक्षात ते उभं केलंय. आणि म्हणूनच त्यातली भावना कुणा एका क्ष आईची न उरता कुणाही आईची असू शकते. त्यांच्या गीतांच्या या सामर्थ्यांमुळेच ते महाराष्ट्रात अजरामर झाले. ज्ञानदेव बाळ माझा विठ्ठल तो आला आला, सखो आली पंढरपुरा ही गाणी लोकभाषेला सहजपणे जवळ

जवळ जाणारी आणि तिच्यातील नादमाधुर्य टिपणारी, पण त्याचबरोबर एखादी लावणी लिहिताना ते लावणीचा म्हणून जो ठसका असतो ना, तिथे नायिकाची प्रेमासंबंधातील जी धिटाई असते ती नेमक्या शब्दामध्ये टिपतात. उदाहरणार्थ, काल रातीला सपानं पडलं, तुला बघून पदर माझा पडला, या लावण्या बघा. सावळाराम यांनी जवळजवळ 700-800 गाणी लिहिली. त्यापैकी 500-600 गाणी रेकॉर्डवर आली. पी सावळाराम यांना जनकवी ही उपाधी देताना कुसुमाग्रजांना नेमकं काय अभिप्रेत होतं हे त्यांनी या शब्दात व्यक्त केलंय. पी सावळाराम त्यांच्या रसपूर्ण आणि भावगर्भ गीतांच्याद्वारा महाराष्ट्रातील असंख्य घरांपर्यंत नव्हे, घरातल्या स्वयंपाकघरातही पोहोचले आहेत. खानदानी दिवाणखाण्यापासून गोरगरिबांच्या ओटी ओसरीपर्यंत सर्वत्र या नावाचा संचार झाला आहे. नागरवस्तीच्या वेशीवर रस्ते थांबले नाहीत, ग्रामीण भागातील झोपड्यात आणि चावडी चव्हाट्यावरही त्यांचं स्वागत झालं. सावळाराम यांनी गद्यलेखनही केलं, आकाशवाणीच्या कामगार सभेसाठी सहज सुचलं म्हणून कार्यक्रमात त्यांनी संहिता लेखनसुद्धा केलं. माणसाला पंख असतात या चित्रपटाचं लेखन, माणसा आधी माणूस हो, मंगल कलश हे लघुपट आणि एसटीवर सारे प्रवासी घडीचे हे वार्तापत्र त्यांनी लिहिलं. याशिवाय पुत्र भावा ऐसा, नांदाईला जाते, कन्यादान, सलामी आणि बेरडाची अवलाद या चित्रपटांच्या कथासुद्धा त्यांनी लिहिल्या.

प्रतिभावंत जनकवी पी सावळाराम यांना आज जन्मदिनी विनम्र अभिवादन. जिथे सागरा धरणी मिळते या प्रियेचं जीवन ध्येय आहे की काहीही हो, कितीही वेळ लागो, कितीही परीक्षा हो, जगाला काहीही वाटो, पण मी मात्र अजिबात मागे हटणार नाही. मी त्याची वाट बघणार. तिच्या मनात प्रियकराविषयी अत्यंत निर्मळ निस्सीम उदात्त भावना. तिला प्रियकराच्या भेटीची आतुरता तर आहेच, पण तो भेटणार हा प्रचंड आत्मविश्वासही आहे. ती आपल्या प्रियकराची किती कुठवर कशी वाट बघते, तर ती जिथे सागराला धरणी भेटते तिथे वाट बघते. तिच्या प्रेमाचं ते गंतव्यस्थान आहे. खरं म्हणजे काय? खरं प्रेम म्हणजे काय असतं हे सांगणारं हे गाणं लिहिलं पी सावळाराम यांनीच. आज जनकवी पी सावळाराम यांचा जन्मदिन. या काही आठवणी आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातनं.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात पुत्र भावा ऐसा या चित्रपटातलं हे गीत आता आपण ऐकलं. पी सावळाराम यांचा आज जन्मदिन आपण गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातनं सेलिब्रेट केला. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाची ही वाटचाल आणि आता कार्यक्रमात यानंतर थोडासा चेंज ओव्हर.

0: കോളേജ് ക്യാമ്പസ്
1: തലയി ഗ്യാങ് വെച്ചു കട്ടാ
0: കോളേജ് അഖ ക്യാമ്പസ് തരുണൈ സഹിത ത്യാഞ്ചാ ജല്ലോഷാസഹ ആകാശവാണി ഭീഡ് ചാ കോളേജ് ക്യാമ്പസ് യാ കാര്യക്രമാത്. तरुणाईच्या आवडी निवडी, करिअरच्या दिशा, करिअरच्या संधी.
2: Now you can do it like this, take it to the left, you can do it like that, shake it to the right.
0: सध्याची आव्हानं, नंतर येणारी आव्हानं आणि आपली तयारी अशा सगळ्या विषयांवर गप्पा, चर्चा आणि मार्गदर्शन आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात.
3: Feel the heat, feel the kick, feel the power.
0: तेव्हा अवश्य ऐका कॉलेज कॅम्पस दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

स्वागत प्रत्येकदा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. भरत व्यास 1950-1960 या दशकातील एक दिग्गज भारतीय गीतकार ते होते. प्रामुख्याने त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये अत्यंत अर्थपूर्ण देशभक्तीपर आणि तत्वज्ञानानं नटलेली गाणी लिहिली. भरत व्यास यांचा जन्म 6 जानेवारी 1918 रोजी ब्रिटिश भारतातील चुरू राजस्थान इथं झाला. लहान वयातच वडिलांचं निधन झाल्यानं त्यांचं बालपण संघर्षात गेलं. ते केवळ एक गीतकार नसून गायक, संगीतकार, अभिनेते आणि दिग्दर्शक देखील होते. त्यांनी व्ही शांताराम यांच्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांसाठी अविस्मरणीय गाणी लिहिली. संगीतकार वसंत देसाई, सी रामचंद्र यांच्यासोबत त्यांची जोडी खूप गाजली. आज 4 जुलै गीतकार भरत व्यास यांचा स्मृती दिन. आणि आता जाता जाता उर्वरित भाग भरत व्यास यांना समर्पित.

रसिको, भरत व्यास यांनी व्ही शांताराम यांच्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांसाठी अविस्मरणीय गाणी लिहिली. तसंच संगीतकार वसंत देसाई, सी रामचंद्र यांच्या सोबतही त्यांची जोडी खूप गाजली. ए मालिक तेरे बंदे हम, ज्योत से ज्योत जगाते चलो, तू प्यार का सागर है, दिल की उमंगे लहरा है, आदी प्रसिद्ध गाणी भरत व्यास यांचेच.

संत ज्ञानेश्वर चित्रपटातील भरत व्यास यांची ही रचना, सुंदर संदेश देणारी। भरत व्यास यांच्या लेखनातून भारतीय संस्कृती, तत्वज्ञान आणि माणुसकीचं सुंदर दर्शन घडतं। आज 4 जुलै, एक दिग्गज भारतीय गीतकार भरत व्यास यांचा स्मृतिदिन। आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त गाता रहे मेरा दिल कार्यक्रमात ही आठवण। याबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त होत आहे। मी आपला रेडिओ मित्र विजय पारगावकर आपला निरोप घेतो। नमस्कार।

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. आता दुपारचे 11:45 झालेत. स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. ऐकूया जुलै महिन्याचं या कार्यक्रमातलं गाणं.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र प्रसारित करीत आहोत स्वरांजली.

0: नित्य जो सन्मार्ग दावी देई स्फूर्ती प्रेरणा गुरुरूपी तत्वास स्मरूया त्रिवार वंदना त्रिवार वंदना त्रिवार वंदना। श्रोते हो स्वरांजली कार्यक्रमातलं या महिन्यातलं गीत आहे अदिती देशमुख यांचं। गायिका आहेत आकांक्षा नगरकर, संगीतकार आहेत सुमंत गहाणकर। श्रोते हो गीत ऐकण्यापूर्वी गीताविषयी कवयित्रीचे मनोगत।
1: नमस्कार। भारतीय संस्कृतीत गुरुतत्वाला परमपूज्य स्थान प्राप्त झालेलं आहे। या गीतातून गुरुतत्वाचा सर्वांगीण महिमा व्यक्त होतो। गुरु हा शिष्याच्या जीवनातील सन्मार्गाचा दीपस्तंभ आहे। तो केवळ ज्ञान देत नाही तर आपल्या स्नेह वात्सल्य आणि करुणामय स्पर्शांनी शिष्याच्या अंतर्मनातील सुप्त शक्तींना जागृत करतो। जसा एखादा कुंभार निर्जीव मातीच्या गोळ्याला कुशलतेने सुंदर आकार देतो, तसाच गुरु संस्कार विवेक आणि सद्विचारांच्या सहाय्याने व्यक्तिमत्वाला तेजस्वी घडवतो। म्हणूनच गुरुरूपी

श्रुतीहो स्वरांजली या कार्यक्रमात या महिन्याचं गीत होतं अदिती देशमुख यांचं. गायिका होत्या आकांक्षा नगरकर आणि संगीतकार होते सुमंत गहाणकर. साथसंगत सहगायिका रुपल रामटेके, रोशनी जोशी, सीमा झाडे, तबला मनीष निलतकर, ढोलक नितीन पळसापुरे, सिंथेसायझर गोविंद गडीकर, ऑक्टोपॅड गीत डोके, सतार शुभदा देशपांडे आणि गिटार गौरव टांगसाळे. या कार्यक्रमासाठी संयोजन होतं मोनाली शिंदे यांचं, निर्मिती सहाय्य संदेश पोपटकर यांचं होतं आणि सादरकर्ते होते डॉक्टर विजयसिंग राजपूत. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

0: परांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आता आपण ऐकलात. आता दुपारचे 11:55 झाले. यानंतर मिश्र संगीताचा कार्यक्रम. तत्पूर्वी जाहिरात संदेश.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.
3: झाली सोय.
4: कशाची?
3: पिंकीच्या फीची
4: बघू. 20,000 कर्ज लगेच? कोण देतय? व्याज किती आहे माहितीय? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.

0: होते?
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
2: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
3: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
2: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
3: सर, हे एनपीएस संचय काय?
2: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.
4: जाहिरात संदेश आता आम्ही प्रसारित केले आणि आता मिश्र संगीताच्या कार्यक्रमात

पंडित संजीव अभ्यंकर यांच्या स्वरात ही भक्तिरचना आता आम्ही प्रसारित केली. मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता दुपारचे 12 वाजतात. 12 ते 1 वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून 1 वाजल्यापासून विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण आम्ही क्रमशः सहक्षेपित करू. सुरुवातीला 12 वाजता वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सखींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहात भेटीगाठी या सदरात विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची मुलाखत आणि त्यानंतर साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणींनी सादर केलेला कार्यक्रम. तेव्हा मैत्रिणींनो, कार्यक्रमाची सुरुवात करूया मनाला ताजं तवानं करणाऱ्या सुंदरशा गीतानं.

0: सखींनो, जीवन सुंदर आहे आणि हे सुंदर जीवन दुसऱ्याला बहाल करण्यापेक्षा मोठं कार्य कोणतंच असू शकत नाही. म्हणतात ना, रक्तदान हेच श्रेष्ठ दान. तेव्हा मैत्रिणींनो, आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला भेटीगाठी या सदरात असेच विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, रक्तदान हे केवळ दान नसून ते जीवनाशी जोडलेलं एक पवित्र नातं आहे. एका अनोळखी व्यक्तीच्या आयुष्यात आशेचा किरण बनण्याची ताकद ही रक्तदानात असते. आज आपण अशाच एका प्रेरणादायी दाम्पत्याशी संवाद साधणार आहोत भेटीगाठी या सदरात, ज्यांनी रक्तदानाला केवळ सामाजिक उपक्रम न मानता तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवला आहे. रणजित गव्हाळे यांनी तब्बल 76 वेळा तर अंकिता गव्हाळे यांनी 17 वेळा रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केलाय. डिजिटल रक्तबंध या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजूंना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्याचं मोलाचं कार्य हाती घेतलंय. चला तर मग मैत्रिणींनो, आपण त्यांच्याशीच गप्पा मारूया आणि त्यांच्या रक्तदानाच्या प्रवासाविषयी सुद्धा अधिक सविस्तरपणे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, मॅडम नमस्कार, आपलं स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये.
1: नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
0: सर, सर्वप्रथम आम्हाला सांगा की रक्तदानाची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली?
2: रक्तदानाची प्रेरणा अशी आहे की माझे वडील जे आहेत ते एक्स आर्मी मॅन आहेत, ते एक माजी सैनिक आहे. वयाच्या 18 वर्षी वडील आर्मीमध्ये भरती झाले होते.

0: आणि फेब्रुवारी 1988 ला वडील 15 वर्षाची सर्व्हिस करून रिटायर झाले आणि त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे एप्रिल 1989 मध्ये माझा जन्म झालेला आहे. म्हणजे वडिलांच्या रिटायरमेंट नंतर माझा जन्म झालेला आहे. आणि मला तेही माहिती नव्हतं की वडील आर्मीत होते वगैरे वगैरे, की ह्या गोष्टी घडून गेलेल्या होत्या. आणि मग कालांतराने ते संस्कार घरात असतात तेच संस्कार पुढे चालत गेले. मलाही आर्मीमध्ये जाण्याची इच्छा होती, पण परिवारात वडिलांचं म्हणणं होतं की जी या गोष्टी मी फेस केलेल्या आहे किंवा ज्या गोष्टी मी करत आहे त्या तुम्ही कराव्या की नाही कराव्या हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण माझं मत असं आहे की तुम्ही तुमच्या लेवलला जाऊन कुठेतरी काहीतरी चांगलं काम करा, ती एक देश सेवा असू शकते. तेव्हापासून हे संस्कार घरात रुजत गेले आणि त्याच्यातून काहीतरी नवीन प्रेरणा घेत रक्तदान चळवळीची सुरुवात झाली.
1: बरं सर, मग कितव्या वर्षापासून तुम्ही रक्तदान करता?

0: चळवळीची सुरुवात झाली.
1: बरं, सर्व कितव्या वर्षापासून तुम्ही रक्तदान करता?
0: मी 24 एप्रिल 2007 साली वयाचा 18 वर्षाचा पूर्ण झालो, त्याच दिवशी पहिल्यांदा रक्तदानही केलं आणि त्याच दिवशी माझ्या लायसन्सही रजिस्ट्रेशन सेम डे केलं. म्हणजे एकाच दिवशी रक्तदान आणि एकाच दिवशी वय 18 कम्प्लीट झालं, त्यामुळे रक्तदानाचं लायसन्सही मी रजिस्ट्रेशन करून घेतलं होतं.
1: छान ताई, आता आपल्या पतींनी सांगितलं, सरांनी सांगितलं की त्यांना प्रेरणा कुठून मिळाली, आता ताई तुम्हाला रक्तदान करण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली?
2: मला प्रेरणा तर यांच्याकडनंच मिळाली आणि मी पहिलं रक्तदान 24 एप्रिल म्हणजे त्यांच्याच वाढदिवसाच्या दिवशी केलं, 2022 ला माझं पहिलं रक्तदान होतं. तेव्हा माझा पण पहिल्यांदा रक्तदानाचा एक्सपिरियन्स, मला असं वाटलं होतं की मी घाबरली किंवा ती निडल असते ना ती खूप जाड असते, तिला पाहूनच आपला जीव घाबरतो. पण मला असं काहीच जाणवलं नाही, ना वीकनेस आला ना चक्कर आले.
1: बरं,
2: पण तो रक्तदानानंतरचा जो अनुभव होता ना तो मला खूप आनंद देऊन गेला. म्हणजे मला असं वाटलं की वा, म्हणजे मी माझ्या मिस्टरांच्या पावलावरती पाऊल ठेवलं आणि हा प्रवास मी सुरुवात केला.
1: खूप छान की आपण कोणाला गरजूंना मदत करतोय, आपलाही थोडाफार तरी वाटा त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचणार आहे. तर सर, 76 वेळा रक्तदान करण्याचा तुमचा प्रवास कसा होता?
0: पहिल्यांदा जेव्हा रक्तदान केलं 24 एप्रिल 2007 साली तेव्हा असं वाटलं होतं की आपण काय करतो आहे, याच्यातून काय होणार आहे, पण आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या हिशोबाने मग सुरुवात केली. पण जेव्हा ती निडल पाहिली तेव्हा मलाही असं वाटलं की काहीतरी होतंय किंवा, पण जेव्हा ती निडल आपल्या हातात जाते म्हणजे जेव्हा आपल्या व्हेनमध्ये ती टाकली जाते तेव्हा जस्ट एक मुंगी चावते या टाईप वाटतं.
1: म्हणजे ज्याप्रमाणे आपण इंजेक्शन घेतो बरं नसल्यावर, त्यापेक्षा वेगळा अनुभव आहे का तिचा?
0: नाही, इंजेक्शन घेतो तो सेम अनुभव आहे, असं काही फारसं वेगळं नाहीये.
1: अंकिताताई, महिलांमध्ये रक्तदानाबाबत अनेक गैरसमज आहेत, तर त्यामध्ये तुमचा अनुभव काय सांगतो आणि तुम्ही आपल्या मैत्रिणींना आणि आपल्या भगिनींना काय सांगू इच्छिता?
2: मी महिलांना असं सांगू इच्छिते की रक्तदानाने म्हणजे जे त्यांच्या मनामधले जे गैरसमज आहे की मासिक पाळीमध्ये त्रास होतो, रक्तदानाने खूप खूप विकनेसपणा येतो किंवा केस गळती होते किंवा स्थूलपणा येतो, हे सगळे गैरसमज हे चुकीचे गैरसमज आहे. आपण जेव्हा रक्तदान करतो तेव्हा आपलं रक्त म्हणजे एका व्यक्तीकडनं फक्त 350 ml रक्त काढलं जातं, आपल्या फुल बॉडीमध्ये 6 लिटर रक्त राहतं आणि ते रक्त रिकव्हरी व्हायला फक्त 1 किंवा 2 दिवस लागतात.
1: बरं, मग ते आपल्या अन्नाद्वारे होतं?
2: हो, ते आपल्या अन्नाद्वारे होऊन जातं आणि आपला आहार जो राहतो तो संतुलित हवा, म्हणजे महिलांचा तर नेहमीचाच हवा, असं नाही की फक्त आपण रक्तदानाला जातोय त्याच दिवशी खायचं किंवा त्याच्या आदल्या दिवशी खायचं असं नसतं. सकाळी सकाळी गुड शेंगदाणे किंवा लोहयुक्त पदार्थ, बीट, याच्याने रक्त लवकर वाढतं. नंतर खजूर, काळे मनुके, याच्याने लवकर तयार होतं रक्त. म्हणजे महिलांना त्याची गरज असते दर महिन्याला, आपल्या मासिक पाळीमुळे रक्त आपल्या शरीराच्या बाहेर निघतंच. पाळी झाल्यानंतर 4-5 दिवसानंतर जर आपण रक्तदान केलं तर आपल्याला त्याचा काहीच साईड इफेक्ट नाहीये. आपण असं म्हणतो की माझे केस गळताय, माझी स्किन खराब होते, हे रक्तदानामुळे मुळीच होत नाही. मी महिलांना सांगू इच्छिते, विशेष म्हणजे आपण जेव्हा रक्तदान करतो तेव्हा जे नवीन रक्त तयार होतं ते फ्रेश रक्त असतं. आता मी रक्तदान 17 वेळा केलेलं आहे त्यामुळे मला अनुभव आहे की रक्तदान झाल्यावरती जे आपलं आधीचं रक्त असतं ना, म्हणजे ते आपण समजा दानाने निघून जातं ते, मग नंतर नवीन रक्त तयार होतं ते एनर्जेटिक राहतं. नवीन रक्त तयार झाल्यावरती ते फिल्टर व्हायला खूप लवकर मदत होते, कारण की पातळ रक्त आणि घट्ट रक्त याच्यामधला डिफरन्स आपल्याला माहिती आहे. घट्ट रक्त हृदयापर्यंत फिल्टर व्हायला वेळ लागतो, नवीन रक्त तयार झालेलं असतं त्यामुळे ते पातळ असतं, ते लवकर शरीरात जातं, सर्क्युलेट होतं आणि त्याच्याने एनर्जी लवकर तयार होते. त्यामुळे मला असं वाटतं की महिलांनी नका तुम्ही वर्षामधून 5-6 वेळा करा, पण एकदा तरी रक्तदान करा.
1: सर, आता डिजिटल रक्तबंध ही संकल्पना नेमकी तुम्हाला कशी सुचली?
0: सोशल मीडियावर मी बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतो. माझं शिक्षण जे आहे ते समाजकार्याचं आहे, माझं MSW झालेलं आहे, माझं MA इन क्लिनिकल सायकोलॉजी आहे. मी ज्या महाविद्यालयात शिकलो त्या महाविद्यालयामध्ये NSS वगैरे या गोष्टी होत्या.

0: NSS मार्फत किंवा समाजकार्यामार्फत जे वर्कशॉप्स वगैरे होतात त्याच्यातून काय होतं की तुम्हाला महाराष्ट्रभर फिरण्याचे चान्सेस असतात. मोठ्या मोठे वर्कशॉप असतात, समाजकार्याचे वर्कशॉप असतात, NSSचे मोठे मोठे शिबिरं असतात, काही कार्यशाळा असतात. मग त्याच्यात काय होतं की तुम्हाला महाराष्ट्रभरातून बरेच लोक तिथे भेटत असतात. तुमच्याच शैक्षणिक जीवनातले, म्हणजे जसं आता मी MSW करतोय तर मला बऱ्यापैकी MSW चे विद्यार्थी भेटतात, विद्यार्थिनी भेटतात. तर आपण तिथे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि मग आपलं कसं असतं, एकदा कॉन्टॅक्टमध्ये आलं की आपल्या मनाचे विचार किंवा आपले विचार आणि समोरच्याचे विचार जिथे जुळतात तिथे माणूस एकमेकांच्या संपर्कात येतो किंवा कॉन्टॅक्टमध्ये येतो. आणि मग माझं कसं आहे की माझ्या एकदा संपर्कात आलेला माणूस मला नाही वाटत की तो आपल्यापासून स्वतःहून दूर जावा. तो त्याच्या चुकीने म्हणा किंवा त्याला वाटलं की आपल्याशी कॉन्टॅक्ट कमी करावा त्या हिशोबाने तो जाऊ शकतो, पण मी स्वतःहून कोणाशी कॉन्टॅक्ट कमी करण्याचा प्रयत्न करत नाही. मग त्याच्यातून काय होतं, व्हॉट्सअपला ब्रॉडकास्ट लिस्ट म्हणून एक ऑप्शन असतं, त्याच्यात तुमच्याकडे तुमचा नंबर सेव्ह पाहिजे, समोरच्याकडे समोरच्याचे नंबर सेव्ह, म्हणजे आपले नंबर सेव्ह पाहिजे. तर आपण एका वेळेस 256 लोकांना हे मेसेज पाठवू शकतो आणि मग आपण सणावाराला जसं मेसेज पाठवतो ती सुरुवात होत होत ती कुठेतरी रक्तदान चळवळीत आली. आम्ही व्हॉट्सअपचे एक 8 ग्रुप तयार केले आहेत, ए पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह, ए बी निगेटिव्ह, ओ पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्ह. आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही थॅलेसिमिया योद्धे म्हणून एक ग्रुप चालवतो की ज्याच्यात जळगाव जिल्ह्यातील साधारण 163 बच्चू जे आहेत ते त्या ग्रुपवर समाविष्ट आहेत. मग आपण त्या ग्रुपला एक रूल्स अँड रेग्युलेशन्स करून दिलेले आहेत की कुणाच्याही वाढदिवसाच्या शुभेच्छा नको, कुणाच्याही सणाची गोष्ट किंवा काही असेल तर आपल्याला त्या ग्रुपवर मेसेज टाकताना फक्त काय टाकायचं आहे की योद्ध्याचे नाव, त्या योद्ध्याचा रक्तगट, तो कोणत्या हॉस्पिटलला रक्त चढवणार आहे, त्याचं रक्त कोणत्या ब्लड बँकेत अवेलेबल होणार आहे आणि ते त्याला कधीपर्यंत पाहिजे आहे. म्हणजे त्याच्यावरून काय होतं की आपल्याला त्याच्या ब्लडची रिक्वायरमेंट समजते.
1: बरोबर.
0: समजा आजची तारीख 25 आहे आणि ग्रुपवर काय होतं की मी प्रत्येक शनिवारी ग्रुपवर मेसेज टाकतो की येणाऱ्या आठवड्यामध्ये कुणाकुणाला रक्ताची आवश्यकता भासणार आहे तर त्यांनी ती पूर्वनियोजित कळवावी. मग साधारण काय होतं की शनिवारपासून सोमवार मंगळवारपर्यंत लोक जे आहेत आमच्या ग्रुपवरची पॅरेंट्स वगैरे आहेत, आता काही काही माझे बच्चू असे आहेत थॅलेसिमियाचे की जे स्वतःही व्हॉट्सअप वगैरे वापरतात त्याच्यामुळे ते स्वतःच टाकतात आणि माझं बॉन्डिंग त्यांच्याशी इतकं झालं आहे, कोणी मामा म्हणतं कोणी काका म्हणतं, जे त्याच्याने ते टाकत असतात की मामा मी इतक्या तारखेला येणार आहे, मला इतक्या तारखेला ब्लड लागणार आहे. आता एक रुग्ण आहे तो मला मामा म्हणतो, मग त्याने मला सकाळीच फोन केला आज की मामा मी 29 तारखेला येणार आहे, मला ओ पॉझिटिव्हच्या 2 बॅग लागणार आहेत. मग त्याने त्याची ब्लड बँक सांगितली, मी लगेच माझ्या डायरीमध्ये ती मेन्शन केली आणि मग माझ्या ग्रुपवर पण टाकून दिलं ओ पॉझिटिव्हच्या की मला ओ पॉझिटिव्हच्या 2 बॅग लागणार आहेत. तर मग आपण आपल्या ग्रुपवर टाकलं तर त्या हिशोबाने ते रिक्वायरमेंट आपल्याला पाठवत असतात.
1: हो.
0: मग आपण रिक्वायरमेंट टाकली की जे डोनर असतील ते जर अवेलेबल असतील तर ते आपल्याला स्वतःहून फोन करतात की दादा माझी देण्याची इच्छा आहे, तुम्ही सांगा कोणत्या ब्लड बँकेत जायचं, आपण त्यांना त्या ब्लड बँकेत पाठवतो. आणि मग हाच मेसेज आपण डोनरला पाठवतो की तुम्ही ब्लड बँकेत जाल तर सेम युनिट तुम्ही जेव्हा तुमचा रक्तदानाचा फॉर्म भराल त्या फॉर्मवर त्या रुग्णाचं नाव टाकून घ्यायचं.
1: बरोबर. अगदी छान सर तुमचा हा उपक्रम आहे की डिजिटल माध्यमातून तुम्ही याला ब्रॉडकास्ट लिस्ट बनवली आणि डोनर तयार केले, रक्तदाताही तुम्ही तयार केले आणि त्या त्या गटाप्रमाणे हे जे रक्तगट की बरोबर माझा रक्तगट काय आहे ज्याला माहीत असेल तो त्या ग्रुपला जॉईन होईल आणि त्याला जर वाटलं तर तो त्या ठिकाणी रक्तदान करू शकतो. तर हा अतिशय सुंदर असा तुमचा उपक्रम सर तुम्ही राबवता आहात आणि मग या उपक्रमातून आतापर्यंत तुम्ही किती गरजूंना मदत केलेली आहे?
0: खूप आहेत, म्हणजे जी बोटावर मोजण्या इतकी पण नाहीये आणि कागदावर पण मावणार नाही इतकी तर आहेत. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की माझं भविष्यातलं स्वप्न असं आहे थॅलेसिमियाच्या योद्ध्यांबाबत की आपण एका रुग्णाकरता 10 डोनर फिक्स आउट करणार आहोत. कारण कसं असतं, थॅलेसिमियाच्या बाळांना प्रत्येक 15 दिवसांनी रक्त लागतं. मग काय असतं की एका रुग्णाला जर 15 दिवसांनी रक्त लागलं म्हटलं तर आपल्याला त्याला एका महिन्याला 2 रक्तदाते पाहिजे, तसे 3 महिन्यात आपण 6 रक्तदाते तयार करू शकतो आणि एक व्यक्ती हा 3 महिन्यानंतर परत ड्यू होतो रक्तदान करायला. मग आपण त्याच्यामध्ये काय केलंय की साधारण एका थॅलेसिमियाच्या बच्चू करता 10 डोनर फिक्स आउट करायचे, म्हणजे त्याच्यातून 6 डोनर त्याला रोटेशन वाईज ते ब्लड डोनेशन करतील. पण मग त्याच्यात 10 घेण्याचं कारण असं आहे की एखाद्याला काही अडचण आहे, कोणी बाहेरगावी आहे, कोणी काल 1-2 दिवसापहिले आजारी होतं किंवा एखाद्याला काही मलेरिया झाला किंवा डेंग्यू झाला असेल तर आपण ते मेन्शन, म्हणजे ते आपण सपोज करून ह्या गोष्टी सपोज केल्या की कोणाला काही अडचण असू शकते, आपण कोणाच्या स्वातंत्र्यावर बाधा नाही आणू शकत ना, आपण कोणाला जबरदस्ती नाही करू शकत की मला पाहिजेच, म्हणून ते स्पेअरमध्ये आपण 4 एक्स्ट्रा घेऊन ते 10 डोनर आपण तयार करतोय. त्याच्याकरता माझं कामही चालू आहे. आम्ही अंकजित परिवारामार्फत

0: एक ॲप्लिकेशन पण तयार करतो आहे की जिथे रुग्णांची नावं येतील थॅलेसिमियाच्या योद्ध्यांची, आणि त्यांच्याकरता जे डोनर राहतील ते डोनर त्यांना मेन्शन करून द्यायचे. म्हणजे एखाद्या डोनरची जर ड्यू डेट आली तर ती आपल्याला ॲटोमॅटिक ॲप्लिकेशनमार्फत कळेल, मग आपण त्यांना रिमाइंड करून द्यायचं.
1: अगदी बरोबर सर. आता आपण हा जो उपक्रम पण राबवता आहात डिजिटल, पण एखाद्या तुम्ही जसं आता सांगितलं कोणी गावाला गेलेलं असतं, कोणाला बरं नसतं, कोणी आजारी असतं, मग अशा परिस्थितीत तातडीने अगदी जर एखाद्या गरजू रुग्णाला रक्ताची जर गरज पडली तर मग तुमची टीम त्यामध्ये कशा प्रकारे काम करते?
0: एखाद्या रुग्णासाठी किंवा एखाद्या अत्यावश्यक परिस्थिती ओढवलेल्या रुग्णासाठी जर आपल्याला रक्ताची रिक्वायरमेंट आली तर आपण व्हॉट्सअपचे जे 8 ग्रुप तयार केले आहेत त्या ग्रुपमध्ये रक्तगटानुसार आपण माहिती टाकतो की अशा अशा रक्तदात्याची गरज आहे, आम्हाला या रक्तगटाचे 2 रक्तदाते पाहिजेत, 3 रक्तदाते पाहिजेत. मग त्या रिक्वायरमेंटनुसार जसा असतील त्या हिशोबाने आपल्या ग्रुपमधले जे मेंबर्स आहेत जे आमच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, आमच्या कोणत्याही म्हणजे एक शब्द जरी आम्ही टाकला की दादा असं असं आहे अशा अशा रुग्णाला रक्त लागतं आहे, तर ते आपल्याबरोबर यायला तयार होतात, ते स्वतःही रक्तदानाला तयार म्हणतात. आपण जर एखाद्या वेळेस म्हटलं की आम्ही तुमच्याबरोबर येऊ का, ते नाही म्हणते, म्हणतात की नाही नाही दादा आता आम्हाला ही सवय झाली आहे, आम्ही आमच्या लेवलला करून घेऊ, तुम्ही फक्त आम्हाला रुग्णाचं नाव आणि त्या गोष्टी पाठवा, म्हणजे ते फॉर्मवर मेन्शन करायला सोपं जातं.
1: बरोबर. आता सर आपण असं म्हणतो की कुठल्या जर घरामध्ये काही कार्यक्रम असला, कोणाचा वाढदिवस असला, तर आपण घरी बोलवतो प्रत्येकांना, काहीतरी कार्यक्रम करतो, आपण एकमेकांना वस्तू भेट देतो, पण आता वाढदिवस रक्तदानाने साजरा करण्याची ही जी कल्पना आहे कशी सुचली?
0: ती याच्याकरता सुचली की मी माझं पहिलं रक्तदान माझ्या स्वतःच्या वाढदिवसाला केलं होतं, आणि प्रत्येकाला कसं वाटतं की एक ऑकेजन असावं काहीतरी की आपण ज्या दिवशी रक्तदान करू शकतो. आता आमचं असं आहे किंवा आमच्या परिवारातील बऱ्याच सदस्यांचं असं आहे की जे आमच्याबरोबर रक्तदाते म्हणून काम करतात, आम्ही रक्तदाते आहोत, की जे वर्षातून 4 वेळेस रक्तदान करतात, पण जे 4 वेळेस करू शकत नाही त्यांना आम्ही नेहमी आवाहन करतो की किमान तुम्ही तुमच्या वाढदिवसाला रक्तदान करा. मग आम्ही त्याच्यात काय करतो की माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे लोक असतील किंवा अंकिताच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील त्यांच्या संपर्कातील जर कुणाचा वाढदिवस असला तर आम्ही त्यांना साहजिक फोन करतो की दादा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवस हा केक कापून नव्हे तर रक्तदान करून तुम्ही साजरा करावा, आमची तुम्हाला एक भावनिक आवाहन आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या रक्तदान पेढीमध्ये जाऊन रक्तदान करण्याचा प्रयत्न करावा असं.
2: आणि वाढदिवसाला रक्तदान करायची एक खास गोष्ट अशी की आपला वाढदिवस आपल्याला लक्षात राहतो, म्हणजे आता मी माझ्या वाढदिवसाला रक्तदान केलं ना तर मी पुढच्या वेळेला पण माझ्या बर्थडेलाच जाईल, किंवा माझ्या वडिलांच्या किंवा आईच्या किंवा त्यांच्या ॲनिव्हर्सरीला, म्हणजे ती डेट असते ती लक्षात राहते. आणि ते बरोबर ते 2-3 महिन्याचा गॅप पडला की आपलं पुढचं रक्तदान आपोआप आपल्या लक्षात येतं की आता आपल्याला रक्तदान करायचंय.
1: बरं बरं, संकल्पना सुद्धा छान आहे. आणि ताई आता समजा एखादी स्त्री आहे, एखादी महिला आहे, किंवा मी जर म्हणावी तर मी आजपर्यंत रक्तदान केलेलं नाहीये, मग मला जर रक्तदान करायचं आहे तर मग मी कशी तयारी करायला हवी?
2: सुरुवात तुम्हाला रक्तदान करायची एक खूप चांगला म्हणजे प्रयत्न आहे की तुमची आवड झाली की तुम्हाला रक्तदान करायचंय, त्याकरता पहिले आपल्याला स्वतःला आपल्या शरीरावरती फोकस करावा लागेल, म्हणजे आपला आहार, आपले रोजचं नियोजन, थोडाफार व्यायाम आणि खानपानवरतीच जास्त लक्ष द्यावं लागतं महिलांना, कारण की महिला जास्त करून जेवणावरती दुर्लक्ष करता, त्याच्यामुळे त्यांच्या वजनावरती आणि त्यांच्या हिमोग्लोबिनवरती परिणाम होतो. महिलांचं हिमोग्लोबिन हा 12.5 हवं रक्तदान करण्याकरता. पण आता तुम्हाला तुमची इच्छा झाली तर मी तुम्हाला नाही म्हणणार, तुम्हाला घेऊन जाईल तिथे, तुम्हाला पहिले तिथे दाखवेल की अशी प्रोसेस असते.
1: पहिल्यांदा रक्तदान करताना मनामध्ये भयंकर भीती
2: असते हो, त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट इन्करेज नाही करणार की चला चला चला आपण डायरेक्ट रक्तदान करू. तुम्हाला पहिले तिथली सिच्युएशन दाखवेल आणि तुमचं वजन झाल्यावरतीच ते डॉक्टर असतात ते म्हणतील की आता यांचा HB चेक करा, यांचं ब्लड ग्रुप चेक करा, म्हणजे ते मोफत होऊन जातं. त्याच्यामुळे महिलांना असं वाटतं की अरे आपलं HB पण मोफत झाला हां, आणि रक्त गट पण आपल्याला समजला. त्याच्यानंतर मग डॉक्टर जर आपलं HB बरोबर असलं तर म्हणतात की चला आता तुम्ही रेडी आहेत, आणि जर नसलं तर ते रक्तदान घेत नाही. ते म्हणतात की तुम्ही पुढच्या वेळेला या, तुम्ही तुमची शरीराची तयारी करून या, म्हणजे तुमचं एच बी वाढवून या. आणि एच बी वाढवायला खूप असे अतिप्रमाणात दिवस नाही लागत, आपण थोडासा संतुलित आहार

0: खाण्यामध्ये गूळ, शेंगदाणे किंवा बीट असं जर घेतलं ना, तर तुम्ही तुमच्या पुढच्या रक्तदानाला 12.5 हे आपलं एच बी असतं ना, तिथपर्यंत जरूर पोहोचू शकता आणि पुढचं रक्तदान तुम्ही नक्कीच करू शकता.
1: वा, खरंच ताई, आणि मी सुद्धा रक्तदान करण्याचा विचार करतेय, तर तुमचा हा अनुभव नक्कीच माझ्या उपयोगाचा ठरेल. ताई, आता तुम्ही दोघंच आहे ना पती पत्नी, 76 वेळा सरांनी केलं, तुम्ही 17 वेळेस केलं, आणि मग तुम्हाला या कार्यामध्ये कुटुंबाचा किती सहभाग किंवा पाठिंबा मिळतो, किंवा तुमच्या कुटुंबातले म्हणतात की नाही आता बस झालं, असं काही आव्हानं तुमच्या समोर येतात का?
0: नाही, आता त्यांचं 76 वेळा रक्तदान झालंय, माझं 17 वेळा झालंय, म्हणजे आम्ही दोघांनी मिळून 93 वेळा रक्तदान केलेलं आहे. म्हणजे 93 बच्चूंना किंवा जे व्यक्ती ज्यांनी आमचं रक्त यूज केलं आहे त्यांना आम्ही जीवदान दिलंय. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की नाही, आपण खूप खूप चांगलं गोष्ट करतोय आणि खूप पुण्याचं काम करतोय, कारण की रक्तदान हे खूप मोठं श्रेष्ठ दान आहे. म्हणजे बँक आपले पैसे डबल करू शकते, पण कोणतीच बँक अशी बनलेली नाही आहे की ते रक्त तयार करू शकते. म्हणजे रक्ताकरता व्यक्तीच हवी, एक माणूसच हवा रक्तदान देण्याकरता. त्याच्यामुळे आम्हाला घरच्यांचा खूप सपोर्ट आहे. आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो, सासू सासरे जेठ जेठानी आम्ही दोघे आणि माझ्या 2 जुळ्या मुली आणि जेठानीचे 2 मुलं असे आम्ही एकत्र फॅमिली राहतो. सासू सासऱ्यांचा पण खूप सपोर्ट आहे माझ्याकरता, कारण की मी असं अचानक समजा कोणाची रिक्वायरमेंट आली की मी रक्तदानाकरता फोन किंवा रक्तपेढीला जॉईन करणं अशा गोष्टी करत असते, त्यामुळे तो वेळ मला माझी फॅमिली देते की नाही तू कर हे, आम्ही हे इकडे बघून घेऊ. माझ्या मुली पण आता 8 वर्षाच्या आहे, पण त्या इतक्या समजूतदार आहे की नाही मम्मी तू चालली का रक्तदानाला, हो जा मग आणि आम्ही पण येऊ का असे म्हणतात. तर आमचं रक्तदान कधी होईल, त्या 8 वर्षाच्या आहे आता, पण आम्हाला दोघांना बघताय ना, तर त्या आताच म्हणताय की आमचं रक्तदान कधी होईल. म्हणजे त्यांना ती आमच्यामुळे प्रेरणा मिळते आहे. आणि असे बरेच कपल किंवा बरेच फॅमिलीज आहे त्यांना आम्ही प्रेरणा देतो आहे, आणि हे आमच्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे.
1: ताई, आता मला एक गोष्ट सांगा की स्त्री आणि पुरुष रक्तदान करून येतो, आता पुरुष आपण जर म्हटलं तर रक्तदान केलंय मग 2 दिवस सुट्टी घेऊन सुद्धा आराम करू शकतो घरी, तर पण एक महिला आहे, तिला घरातलं लगेच करावं लागतं, कुटुंबाचं सगळं तिला करावं लागतं, मग घरी आल्यावर आराम करायचा की लगेच काम केलं तर कसं करायचं? ताई, काय सांगाल याबद्दल?
0: नाही, रक्तदानाने असं एकदम अति विकनेसपणा नाही येत, पण वजनदार वस्तू उचलणे किंवा धावपळ करणे हे टाळलं गेलं पाहिजे, कारण की रक्त कमी झालेलं असतं शरीरामधली लेवल कमी झालेली असते, त्यामुळे आपल्याला अशक्तपणा किंवा चक्कर येणे, गरगरणे, श्वास लागणे असे होऊ शकतं. मग त्याकरता आपण धावपळ कमी केली पाहिजे. आल्यावरती रक्तदान झाल्यावरती संतुलित आहार, डाळिंबाचा ज्यूस किंवा कॉफी, चहा, बिस्किट असं घेतलं पाहिजे, म्हणजे आपली एनर्जी काय टिकून राहते. आणि घरी आल्यावरती थोडासा आराम केला तर आपण रिकव्हरी करू शकतो. असं नाही की आपण सुट्ट्याच घेतल्या पाहिजे आणि झोपून राहिलं पाहिजे, पण ह्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींनी आपण रिकव्हरी करू शकतो.
1: छान. तर ताई, आता रक्तदानाबद्दल लोकांच्या मनात असलेले कोणते गैरसमज दूर करणं आपल्याला गरजेचं वाटतं?
0: गैरसमज हेच राहतात की तुम्ही रक्तदान दिलं तुमच्या शरीरातलं रक्त खूप कमी झालं, तुम्ही लवकर म्हातारे व्हाल किंवा तुमचे केस लवकर जातील, असं गैरसमज असतात. आणि हाडं ठिसूळ होतात, कॅल्शियम खूप कमी होतं, हे गैरसमज बऱ्यापैकी आहे लोकांमध्ये किंवा महिलांमध्ये. पण मला असं वाटतं की रक्तदान केल्याने शरीरातली नवीन ऊर्जा तयार होते, नवीन रक्त तयार होते, आणि आपली एनर्जी ही डबल द्विगुणित होते आणि खूप फ्रेश वाटतं. मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते.
1: खरंच खूप छान ताई, महिलांबद्दल आणि महिलांनी रक्तदान करावं असं तुम्ही सांगताय, याचा विचार आपल्या मैत्रिणी भगिनीच्या कार्यक्रम ऐकणाऱ्या असतील त्या नक्कीच करतील. आता दादा आणि ताई, तुम्ही दोघंही आम्हाला सांगा की रक्तदानामुळे तुमच्या आयुष्यामध्ये आलेला एखादा अविस्मरणीय क्षण आहे का, तो आम्हाला आवडेल ऐकायला.
2: आता रिसेंटली मदर्स डे झाला, अंकिताच त्याबद्दल सांगेल. तिला एका थॅलिसिमियाच्या बच्चूने व्हॉट्सअपलाही मेसेज

0: केला आणि तिला फोन पण केला होता, तर ते तिच्याच तोंडून ऐकूया आपण.
1: हो, मला मदर्स डेच्या दिवशी एक थायलेसिमियाचा मुलगा होता, त्याने कॉल केला होता मला आणि मेसेजसुद्धा पाठवला होता. तो मी तुम्हाला मेसेज वाचून दाखवते. आदरणीय अंकिता ताई, आज मदर डे आहे. माझी जन्मदात्री आई एकच आहे, पण तुमच्यासारख्या रक्तदाता माऊलीमुळे मी आज श्वास घेतोय. थायलेसिमियामुळे दर 15 दिवसांनी मला रक्त लागते. त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात तुम्ही 17 वेळा रक्तदान केलेले आईची माया आहे. तुमचे रक्त माझ्या शरीरात धावते म्हणून मी आज शाळेत जातो, हसतो, खेळतो. माझ्या खऱ्या आईने मला जन्म दिला, पण तुम्ही मला जगण्याची जीत दिली. रक्तानेच शेकडो पोरं जगणाऱ्या या यशोदेल्या रक्ताच्या आईला माझ्याकडून आणि माझ्यासारख्या हजारो थायलेसिमिया योद्ध्यांकडनं मदर्स डेच्या कोटी कोटी शुभेच्छा. तुला मानाचा मुजरा ताई.
2: खरंच अगदी भावस्पर्शी आणि हृदयस्पर्शी असा हा संदेश त्या बाळाने तुम्हाला पाठवलेला आहे.
1: हो,
2: खरंच हा अविस्मरणीय असा अनुभव
1: तुमचा. हो, माझा हा अस्मरणीय खरंच अनुभव आहे.
2: ताई, याच्याबद्दल तुमचं सुद्धा खूप खूप कौतुक आहे.
1: धन्यवाद.
2: आणि सर आणि ताई, आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न आजच्या तरुणांना आणि विशेषतः महिलांना, तुम्ही काय संदेश देऊ इच्छितात?
0: मला तरी असं वाटतं की वाढदिवस केक कापून नव्हे तर रक्तदान करून साजरा करावा. जशी आई वडिलांची प्रॉपर्टी पिढी जात आपल्याला पुढे मिळत असते, तसं मला असं वाटतं की जी आमच्यासारखी आहेत किंवा जे आमच्या वयात असतील अशा आई वडिलांनी प्रत्येकाने रक्तदान करावं. रक्तदान करताना आपण आपल्या मुलांना रक्तदान करताना घेऊन जावं आणि त्यांनाही या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. जशी पिढी जात प्रॉपर्टी आई वडिलांची आपल्याला मिळत असते, तसं मला असं वाटतं की प्रत्येक आई वडिलांनी पिढी जात रक्तदान चालणारी पुढची संकल्पना आपल्या पुढच्या पिढीवर पेरण्याचं काम आतापासून केलं पाहिजे. रक्तदान हा आमचा छंद आहे, रक्तदान आमचा श्वास आहे, रक्तदान आमच्या अस्तित्वाचा पुरावा आहे, रक्तदान आमच्या जगण्याचा पासवर्ड आहे हे आम्ही प्रत्येकाला नेहमी सांगत असतो. आणि रक्तदान करून रक्त बँकेत ठेवणं म्हणजे माणुसकीची एफडी आहे, ती तुम्हाला जेव्हाही भविष्यात गरज पडेल तर ती व्याजासकट तुम्हाला भेटणार आहे.
2: तर रक्तदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं. तुम्ही ते एका माणुसकीच्या रूपाने सर्वांनाच मदत करता आहात, कारण ते थेट एखाद्याला नवजीवन देण्याचं सामर्थ्य ठरतं. आजच्या संवादातून आपण जाणून घेतलं की संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव यांच्या जोरावर किती मोठं परिवर्तन घडवता येतं. रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे या दाम्पत्यांनी उभारलेला हा डिजिटल रक्तबंध खरंच माणुसकीचं नातं अधिकच दृढ करणार आहे. रक्तदान करा, जीवनदान द्या आणि समाजाशी रक्ताचं नव्हे तर माणुसकीचं नातं जोडा. या सुंदर अशा संदेशासह मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो आता कार्यक्रमातून आपली अनुमती घेत आहोत. अंकिताताई आणि रणजित सर, आज आपण आकाशवाणीला अनमोल आपला वेळ दिलेला आहे, त्याबद्दल आपल्या दोघांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
3: भेटीगाठी या सदरात विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. आता मैत्रिणींनो, यानंतर वेळ आहे मनोरंजनाची. ऐकूया एक छानसं गीत.

सखींनो, तुमच्या आमच्या सारख्या मैत्रिणी एकाच ठिकाणी जमल्या तर गप्पा या होणारच ना. एकमेकींच्या विचारांचं आदान प्रदान सुद्धा त्या

0: ठिकाणी होणारच ना, आणि त्यात गप्पा म्हणजे प्रत्येकाचे विषय वेगवेगळे.
1: मैत्रिणींनो, आज आपल्यासोबत वनिता मंडळ या कार्यक्रमात साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणी सहभागी झालेल्या आहेत. चला तर मग ऐकूया त्यांचा साहित्य सरितेचा काव्य प्रवास.
2: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात मी वैदेही नाखरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये माझ्या साहित्य सरिता काव्य कट्ट्याच्या रसिक मैत्रिणी आलेल्या आहेत आणि त्या तुमच्यासाठी सुंदर सुंदर साहित्य सादर करणार आहेत. चला तर आपण त्यांचा परिचय करून घेऊया त्यांच्याच शब्दात. मायाताई, नमस्कार, स्वागत आहे आपलं. आपला परिचय आपल्या मैत्रिणींना करून द्या.
3: नमस्कार. काव्यानंदाच्या या पौर्णिमेमध्ये मी माझ्या निसर्ग कविता सादर करणार आहे. मी माया धुप्पड, जळगावहून, आणि मी बालसाहित्यिका, कवयित्री आणि लेखिका आहे.
2: खूप छान मायाताई, आज तुम्ही आला आहात आणि आम्हाला इतका आनंद होतो आहे. आणि खरोखर या साहित्य सरितेच्या काठावर अतिशय सुंदर सुंदर असा काव्यानुभूती आज आपल्याला होणार आहे हे निश्चित. जयश्री, तुझा परिचय करून दे.
4: नमस्कार. काव्य सरितेच्या काठावर सर्वांचं स्वागत. मी सौ जयश्री काळवीट. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी खुर्द, तालुका यावल, जिल्हा जळगाव या ठिकाणी प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.
2: अजून मैत्रिणींनो, आपल्यासोबत मैत्रीण आलेली आहे, ती म्हणजे संध्या. संध्या, तुझा परिचय तू मैत्रिणींना करून दे.
5: नमस्कार मैत्रिणींनो, मी प्राध्यापक संध्या महाजन, जळगाव येथील मुझे महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आणि आजच्या या काव्यसरितेमध्ये तुमच्यासोबत मलाही आनंदाने डुबक्या मारताना खूप मजा येणार आहे.
2: आपल्यासोबतच अजून एक आपली मैत्रीण आलेली आहे, ती म्हणजे ज्योती वाघ. ज्योती, तुझा परिचय करून दे ग मैत्रिणींना.
6: नमस्कार. साहित्य सरिता मंचच्या या आजच्या उपस्थित सर्व साहित्यिक मैत्रिणींना पहिले मी या ठिकाणी मनापासून नमस्कार करते. मी ज्योती उत्तमराव वाघ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मी कार्यरत आहे. कविता लेखनामध्ये मी सर्वच प्रकार हाताळते आणि या ठिकाणी मला आपण आमंत्रित केलं त्याबद्दल खरोखर मनस्वी धन्यवाद.
2: मायाताई, तुम्ही एखादी सुंदरशी कविता सादर करा.
3: निसर्गाची कविता सादर करायला सांगितलं आहे.
2: हो.
3: नवे उखाणे या

0: वाह वाह खूप सुंदर मायाताई.
1: क्या बात आहे मायाताई, खूप खूप सुंदर, अतिशय सुंदर सुरुवात तुम्ही केलेली आहे.
0: संध्या तू काय सादर करणार आहेस आज?
2: मी थोडा वेगळा भाव घेऊन आलेले आहे. एक निसर्ग हा विषयाने सुरुवात मायाताईंनी केलेली आहे. या निसर्गातच राब राब राबणाऱ्या ज्या आपल्या बळीराजाच्या ज्या सौभाग्यवती आहेत त्या किती समाधानी आहेत, समाधानाने त्या जीवन जगत आहेत. कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे म्हणजे तक्रार नाहीच. जी आहे परिस्थिती त्यात किती आनंदाने त्या जगतात हे माझ्या या कवितेतून मी दर्शवण्याचा प्रयत्न केलाय.
0: नक्की
2: ऐकूया माझी कविता कोंदण. कोंदण या शब्दाचाच एक मला खरं तर खूप अप्रूप वाटतं की हिरा ज्या ठिकाणी बसवला जातो ती जागा, त्या जागेशिवाय त्यालाही महत्व नाही आणि त्या जागेलाही हिऱ्याशिवाय महत्व नाही. म्हणजे ते दोघं एकमेकांशी इतके अनुरूप झालेले आहेत, तसाच माझा बळीराजा आणि तशी त्याची ती सौभाग्यवती,
0: त्याच्या घरची लक्ष्मी,
2: ते समाधान या कवितेतून मी व्यक्त करणार आहे. चंद्र मोडी झोपडीला निळगुडीचे कुंपण सडा

नाश्त तो या राब तो या नाही कधी भूण भूण परमेशाचे सख्यान घेतले असारे गुण परमे

0: वा, संध्याकाळ गोड आवाज ऐकत तुझा,
1: धन्यवाद.
0: जयश्री, तू आज काय घेऊन आली आहेस आमच्यासाठी?
2: मुक्त छंद हा काव्य प्रकार मला खूप आवडीचा आहे, माझ्या खूप आवडीचा आहे. आणि कसं आहे, मुक्त छंद पण मुक्त असला तरी तो त्याच्यामध्ये छंद आहे, आवाज आहे, आणि एक काहीतरी एक नादमयता त्याच्यामध्ये असली पाहिजे. तर मला नेहमी असं वाटतं की मुक्त छंद कसा असतो, तर आपण जशी डायरेक्ट पोळी नाही खात, तो आधी आपण विचार करतो की मला पोळी करायची, मग आपण कणिक भिजवतो, मग ती लाटतो, मग तव्यावर भाजतो आणि मग पोळी तयार होते. तसा मुक्त छंद आहे, म्हणजे आधी खरं म्हणजे त्याच्यातला एक विचार असला पाहिजे आपल्या मनामध्ये, तेव्हा कुठेतरी मुक्त छंद उदयाला येतो की तो विचार शेवटपर्यंत कसा न्यायचा, तो बांधत बांधत बांधत आपल्याला पुढे न्यायचा असतो. जरी मुक्त छंद म्हटलो आपण तरी त्याला एक प्रकारचा वेगळा घाट असतो. तर त्या निमित्ताने थोडीशी चहावर आधारित एक कविता या ठिकाणी वेगळ्या मी सादर करायचा प्रयत्न करते. चहा. रोज उगवणाऱ्या नव्या कोऱ्या दिवसाच्या पातेल्यात आधण घ्यावे पहाटे साखर झोपेत पाहिलेल्या स्वप्नांचं. रोज उगवणाऱ्या नव्या कोऱ्या दिवसाच्या पातेल्यात आधण घ्यावे पहाटे साखर झोपेत पाहिलेल्या स्वप्नांचे. काकणभर जरा जास्तच घालावी साखर, काकणभर जरा जास्तच घालावी साखर प्रयत्नांच्या आवर्तनांची. चहा पावडर इतकेच आजमावावे नशीब. चहा पावडर इतकेच आजमावावे नशीब उकळत्या अनुभवांच्या कसोटीवर. चहा पावडर इतकेच आजमावावे नशीब उकळत्या अनुभवांच्या कसोटीवर. प्रेमाच्या माणसांची साय अलगत फुंकर मारून विलग करत अन्नपूर्णेच्या घसघशीत हातांनी घालावे आटीव मायेचे दूध.
0: वा.
2: प्रेमाच्या माणसांची साय

0: अलगद फुंकर मारून विलग करत अन्नपूर्णेच्या घसघशीत हातांनी घालावे आटीव मायेचे दूध. नात्या इतक्याच गहिऱ्या झालेल्या चॉकलेटी रंगाच्या त्या तरतरी आणणाऱ्या पेयात कशात घालावे दूध? नात्या इतक्याच गहिऱ्या झालेल्या चॉकलेटी रंगाच्या त्या तरतरी आणणाऱ्या पेयात. आहा, सकाळच्या प्रसन्न वेळी पहिल्या सूर्यकिरणाच्या साक्षीने नितळ मनाच्या गाळणीने क्षणांच्या सुबक देखण्या नक्षीदार कब्बशीत गाळावा आपल्या माणसांसाठी आपल्या हातांनी बनवलेला वाफाळता चहा. नितळ मनाच्या गाळणीने गाळावा आणि क्षणांच्या सुबक देखण्या नक्षीदार कब्बशीत गाळावा आपल्या माणसांसाठी आपल्या हातांनी बनवलेला वाफाळता चहा आणि समोरून प्रेमाची उत्स्फूर्त दाद यावी. वाहताज वाहताज.
1: वा वा वा जयश्री, या नंतर तुझ्या हातचा चहा सगळ्यांसाठी झाला पाहिजे.
0: नक्कीच,
1: अगदी
0: छान आलं घालून करते.
1: तेच म्हटलं मी, तू चहा खूप सुंदर करतेस.
2: एखाद्या तल्फी माणसाची तलफ सुद्धा या कवितेनेच भागून जाईल.
0: धन्यवाद.
1: तरी सुद्धा सुंदर चहाची आठवण देखील यावी इतकी सुंदर तुझी कविता आहे.
0: धन्यवाद.
1: ज्योती, तू काय आणलं आहेस आज आमच्यासाठी?
3: साहित्यातले विविध प्रकार या ठिकाणी आपण हाताळलेत, विविध रंग या ठिकाणी उधळले गेले साहित्यातले असं मी म्हणेल. आणि त्या रंगांमध्ये माझा एक रंग मिसळवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आज माझी गझल आपल्या समोर सादर करणार आहे. गझलेचं शीर्षक आहे जगणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जगणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जगणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जगणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. खंजीर ते विषारी असले तरी असू दे. खंजीर ते विषारी असले तरी असू दे. केले तर वार त्यांनी रडणे कठीण आहे. केले तर वार त्यांनी रडणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. जाळ्यात गुंतले मी फसले नजा कतीला. जाळ्यात गुंतले मी फसले नजा कतीला. मोहात जीव घेण्या असणे कठीण आहे.
1: वा वा.
3: मोहात जीव घेण्या असणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. हैराण लोक झाले असल्या प्रशासनाला. हैराण लोक झाले असल्या प्रशासनाला. कोणास कौल द्यावा कळणे कठीण आहे. कोणास कौल द्यावा कळणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. आल्हाद पावसाला भुलले अशी कितीदा. आल्हाद पावसाला भुलले अशी कितीदा. डोळ्यास थेंब येता दिसणे कठीण आहे. डोळ्यास थेंब येता दिसणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. पंखात या तयारी उडण्या दिशे सदाही. पंखात या तयारी उडण्या दिशे सदाही. सीमाच आखलेल्या उडणे कठीण आहे. सीमाच आखलेल्या उडणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. शेवटचा शेर घेते.
1: इर्शाद.
3: मोहात मी जगाच्या रुतलेत पाय येथे. मोहात मी जगाच्या रुतलेत पाय येथे. येताच शेवटाला निघणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जळणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे.
1: खूप सुंदर. ज्योती, गझल विषयी सांग ना काही.
3: गझल हा जो प्रकार आहे थोडा अभ्यासण्याचा प्रकार आहे. कविता कशी उत्स्फूर्त येते, आपल्या मनाला एखादा विषय स्पर्शला की त्याच्यातून जे शब्द उमटतात ते जसे आले तसेही आपण लिहिले तरी कविता होते. ती मुक्त छंद असेल, कधी ती यमकबद्धही येऊन जाते, पण ते उत्स्फूर्त. पण गझलेमध्ये उत्स्फूर्त असतं, पण ते आपल्याला विशिष्ट गणितात बांधायचं. त्याचे वृत्त आहेत मात्रावृत्त, अक्षरगण वृत्त. मात्रा वृत्तामध्ये आपल्याला मात्रा मोजाव्या लागतात, पण अक्षरगण वृत्तामध्ये लगावली असते. गा म्हणजे गुरु आणि ल म्हणजे लघुची. तर असे वृत्त आहेत, बरेच वृत्त आहेत. त्या वृत्तामध्ये लगावली ज्या पद्धतीने असेल एखादा वृत्त

0: घेतल्यानंतर ज्या लगावलीचं जे बांधल्या गेलेलं वृत्त आहे त्याच बंधनामध्ये राहून शेवटच्या शेरापर्यंत आपल्याला गझल बांधायची असते.
1: तर मैत्रिणींनो, किती सुंदर गझल ज्योतीने आपल्यासाठी सादर केली.
2: फारच सुंदर गझल होती. सखू निघाली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा. जीवनाच्या मोहात हे एक व्यक्तिचित्रण आहे या ओळींमध्ये मी सांगितलेलं, परंतु तुम्ही मानवी भावनांचं संपूर्ण चित्रण याच्यामध्ये केलेलं आहे. या गझलेमध्ये फार सुंदर रीतीने केलेलं आहे.
1: मायाताई, तुम्ही आता परत काय आमच्यासाठी आणलं आहे? आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही हायकू खूप छान करतात.
2: हायकू तीन ओळींचा काव्यप्रकार हा जपानी काव्यप्रकार आहे. माझा हा हायकू संग्रह 1994 प्रकाशित झालेला शिरीष पैंची प्रस्तावना आहे त्याला. आणि हायकूचं आणखी तुम्हाला एक छान वैशिष्ट्य सांगते की हायकू हा डायरेक्ट तुम्हाला कल्पना, काव्य किंवा काव्य त्याच्यातले प्रकार असं सांगणार नाही किंवा कल्पनाशक्तीचा तिथे वापर नाहीये. निसर्गातलं एक दृश्य ते पाहून कवी एक क्षणभर स्तिमित होतो आणि जो उद्गार त्याच्या तोंडून बाहेर पडतो म्हणजे हायकू. आणि अनुभवानुसार का वाचक जसा त्याचा अर्थ लावतील तसा तो अर्थ बदलतही जातो. म्हणजे वाचकांचे अनुभव, त्यांची कल्पनाशक्ती यावर एका हायकूला अनेक अर्थ मिळू शकतात. रसिकांची आकलन शक्ती देखील त्यामध्ये खूप साथ देते आणि हायकूचे अनेक अर्थ छान रीतीने आपल्याला मिळू शकतात. एक हायकू मी तुम्हाला सांगते, तुम्हाला तुम्ही त्याचे 2-3 जणींनी अर्थ सांगा. हा, तुम्हाला काय वाटलं? खिडकीच्या काचेवर पावसाचे थेंब. पहिली ओळ ही ओळ थोडी मोठी झालीये पण ही चालते. खिडकीच्या काचेवर पावसाचे थेंब, काही थांबले काही ओघळले.
1: वा वा वा, खूप सुंदर. जीवनाशी निगडीत असा हा हायकू आहे.
3: मायाताई, तुम्ही म्हटलात की याचा अर्थ सांग. असं बऱ्याच वेळा होतं की आपल्याला आवंडा येतो, डोळ्यापाशी आसव जमा होतात, काही ओघळतात आणि काही आपण महत् प्रयासाने परत पाठवतो.
2: धन्यवाद. आणखी एक 2 हायकू सादर करते. रखरखणार ऊन अंगावर झेलत होता, गुलमोहर फुलत होता.
1: वा वा वा वा, क्या बात है. सुंदर सुंदर. संध्या,
4: थेट तुम्हाला समुद्र किनाऱ्यावरच नेणार आहे.
1: वा, नक्की.
4: गोव्याला गेलो, एक प्रसंग आहे छोटासा की तिथं गेल्यानंतर त्या गर्दीमध्ये त्या गोंगाटामध्ये मला समुद्राचा गाजच ऐकायला मिळाला नाही. त्यामुळे मी ठरवलं की याला सकाळी सूर्योदयाच्या वेळेला गाठायचं. आणि म्हणून 5:30 वाजेला समुद्र किनारा गाठला, अगदी निवांत पौडलेला तो समुद्र. आणि त्याचं जे रूप मला तिथं बघायला मिळालं, खरं तर मी त्याला त्याच रूपासाठी शोधत त्याच्यापर्यंत पोहोचले आणि मला जसा हवा होता तसा तो समुद्र त्यावेळेला भेटायला आलेला आहे.
1: वा,
4: तो कसा कुठल्या कुठल्या रूपात भेटला? पितृशक्ती जी मला भेटली ती खूपच अनोखी आहे. तुम्हालाही ती ऐकायला निश्चितच आवडेल अशी अपेक्षा करते. आणि मला भेटलेला समुद्र कसा होता ते मी सांगते. कवितेचे शीर्षक आहे हे अथांग सागरा. हे खळखळणाऱ्या अथांग सागरा, हे खळखळणाऱ्या अथांग सागरा, कुठले ऋणानुबंध तुझे नि माझे, सांग ना रे जरा, मला सांग ना रे जरा. तुझे ते चारी दिशांना खळखळणारे अथांग पात्र पाहता क्षणी प्रथमच माहेरी आलेल्या लेकीला भरल्या नयनांनी कुशीत घेणारा हळवा प्रेमळ बाप वाटलास.
3: खूप छान.
4: तुझ्या सर्रक नेणाऱ्या लाटांवरचे कोमल मृदू तुषार माथ्यावरून गेलेत ना तेव्हा हे समुद्रा, तेव्हा मायेने डोक्यावरून हात फिरवणारा आणि थरथर त्या हातांनी गालगुच्चे घेणारा माझा आजा मला वाटलास. हे सागरा, संध्येच्या लाल गुलाबी किरणांनी खुलणारे तुझे सालस निरागस ते रुपडे पाहिले ना तेव्हा लाडक्या बहिणीच्या सौख्याच्या बाता ऐकून कौतुकाने आनंदाश्रू ढाळणारा आणि अत्यानंदाने नाकाचा शेंडा लाले लाल झालेला माझा ज्येष्ठ बंधू भासलास. तुला गंमत सांगू? हे दर्यासागरा, तुला गंमत सांगू? तुझ्या लाटांच्या ध्वनिकंपनांमधून ऐकू येणाऱ्या प्रत्येक स्वरात मनमोहनाच्या पाव्याचा सूर ऐकला तेव्हा तू मला माझा कृष्ण सखा वाटलास. हे सागरा, तेव्हा तू मला माझा कृष्ण सखा वाटलास. सांगणारे खळखळणारे

0: सागरा सांग ना, कुठले रूप मानू मी रे खरे, संभ्रम मनीचा माझा कसा दूर होईल बरे. हे दर्या सागरा, हे रत्नाकरा, सरसरून अंगावर येणाऱ्या तुझ्या लहरी लाटांमध्ये स्पर्श मायेचा दाटला, आणि खरे सांगू त्या मायेच्या स्पर्शामध्ये, त्या मायेच्या स्पर्शामध्ये मला तिथेही वर्षा व प्रेमाचा अमाप भेटला. मला वर्षा व प्रेमाचा अमाप भेटला.
1: वा वा,
2: खूप सुंदर संध्याताई. खर तर सागर आणि प्रियकर यांचं नातं खूप जण जोडतात कवितांमध्ये, परंतु सागर आणि वडील त्यांचे आजोबा ही जी कल्पना आहे ती खूप अनोखी आहे.
0: आणि
2: एक सागराकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन यातून दिला. अतिशय सुंदर अशी भावस्पर्शी कविता आपण सादर केली.
1: खूप सुंदर, खूप सुंदर.
3: या ठिकाणी हायकू, मुक्तछंद, चारोळ्या यांनी हा जो साहित्य सरिता मंचचा जो आपला जो कट्टा आहे त्याच्यातली जी गुंफण आहे त्यातली ही छान फुलं त्याच्यामध्ये गुंफली गेली. माझी पुन्हा एकदा एक गझल सादर करते मी, आणि एक पुन्हा एक छानसं पुष्प गुंफण्याचा त्याच्यात मी एक प्रयत्न करते. गझल सादर करत असताना स्वतःची मूळची गझल घेण्या अगोदर आपल्याच गझलीतला एक मतला आणि दोन शेर जर सादर केले तर त्या गझलेला अजून चार चांद लागतात. माझ्या दुसऱ्या गझलेचा मतला आणि दोन शेर या ठिकाणी अगोदर सादर करते. एक मतला दोन शेर, की लेकरांना बोलण्याचा त्रास होतो, लेकरांना बोलण्याचा त्रास होतो, पाप त्यांच्या वर्तुळाचा व्यास होतो. लेकरांना बोलण्याचा त्रास होतो, बाप त्यांच्या वर्तुळाचा व्यास होतो. शेर घेते की चालपोरी मोजलेल्या पावलांनी, चालपोरी मोजलेल्या पावलांनी धावल्याने आपला उपहास होतो.
1: वा वा वा,
3: चालपोरी मोजलेल्या पावलांनी धावल्याने आपला उपहास होतो. एक शेर आणखी घेते की भेटणे चोरून राणी छंद माझा,
1: बर
3: भेटणे चोरून राणी छंद माझा, सांग बोभाटा कसा गावास होतो. सांग बोभाटा कसा गावास होतो. जेव्हा आपल्या शेरांना वावा वावाची दाद येते तेव्हा शेर सादर करायला फार उत्साह हो येतो. गझल आहे, गझलेचं शीर्षक आहे आत्ताच दे खुलासा.
1: बर,
3: उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, आहेत खूप शंका आत्ताच दे खुलासा. उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, आहेत खूप शंका आत्ताच दे खुलासा. वृद्धाश्रमात बाबा सोडून आज आला, वृद्धाश्रमात बाबा सोडून आज आला, सांगू कसे घराला येताच दे खुलासा.
1: बर,
3: सांगू कसे घराला येताच दे खुलासा, आहेत खूप शंका आत्ताच दे खुलासा. उद्ध्वस्त बाग केली स्वार्थी नराधमांनी, उद्ध्वस्त बाग केली स्वार्थी नराधमांनी, पक्षास कोण वाली इतकाच दे खुलासा, आहे तर खूप शंका आत्ताच दे खुलासा. जन्मास आज आली मुलगी तुझ्या घराला, जन्मास आज आली मुलगी तुझ्या घराला, बापास घोर कारे असं तोच दे खुलासा, बापास घोर कारे असं तोच दे खुलासा, आहे तर खूप शंका आत्ताच दे खुलासा. पुढचा शेर आवडीचा आहे, की नात्यात प्रेम द्यावे भांडू नये कधीही, नात्यात प्रेम द्यावे भांडू नये कधीही, पाणी विभागते का याचाच दे खुलासा.
1: वा वा,
3: पाणी विभागते का याचाच दे खुलासा, आहे तर खूप शंका आत्ताच दे खुलासा. माणूस माणसाला देतो दगा कसा बघ, माणूस माणसाला देतो दगा कसा बघ, उरला जगात हा का पैसाच दे खुलासा. उरला जगात हा का पैसाच दे खुलासा, आहे तर खूप शंका आत्ताच दे खुलासा. शेवटचा शेर घेते. देशात माजलेला आकांत आज रोजी, देशात माजलेला आकांत आज रोजी, मौजे तराहतो का राजाच दे खुलासा, मौजे तराहतो का राजाच दे खुलासा, आहे तर खूप शंका आत्ताच दे खुलासा. उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, आहे तर खूप शंका

0: त्याच दे खुलासा.
1: वा ज्योती, खूपच छान लिहितेस तू गझल. ही गझल ऐकताना आम्ही सगळ्याजणी अगदी मंत्रमुग्ध झालो होतो. आणि असे खुलासे वेळच्या वेळी मागितलेच पाहिजे, तेव्हाच जगणं सुंदर होण्याचा प्रयत्न सुरू होईल. खूप छान, खूप छान.
2: म्हणजे अशी सांगता खूप सुंदर केलेली आहेस, छान वाटलं.
3: खरंच खूप छान. तर मैत्रिणींनो, आजची आमची काव्य मैफल आजच्या ह्या आपल्याला सगळ्या भेटायला आलेल्या मैत्रिणींचं मी मनापासून तुमच्या सगळ्यांचे खूप आभार मानते की जळगाव आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आज आपण ही काव्य मैफल रंगवली. आणि आपल्या ह्या सगळ्या वनिता मंडळाच्या मैत्रिणींना सुद्धा देखील ती खूप आवडली असणार हे निश्चितच.
4: नमस्कार.

0: सखे तू।
1: साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणींनी सादर केलेला कार्यक्रम आता आपण ऐकलात। मैत्रिणींनो, आजची ही मुलाखत आणि त्यानंतरचा कार्यक्रम आपल्या रोजच्या आयुष्यात नक्कीच आनंद घेऊन येईल अशी आम्हाला आशा आहे। सखींनो, आता वेळ झालीये कार्यक्रमातून आपला निरोप घेण्याची, पण निरोप घेताना एवढंच म्हणेन, क्षण सोन्याचे, आठवणींचे सोबत नेहमी राहू द्या। पुन्हा भेटूच नवीन विषयासह, तोवर निरोगी रहा आणि आनंदी रहा। तेव्हा कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी आपली आता अनुमती घेतीये। नमस्कार। ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती।

श्रोते हो वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता आहात. दुपारचा 1 वाजता

आकाशवाणी मुंबई। संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राजस्थानात जोधपूर विमानतळाचं तसंच एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याचं उद्घाटन। केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदीभावात केली 13% वाढ। केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित। काँगोमध्ये इबोला विषाणू संसर्गाचे 1502 रुग्ण सापडले, 473 रुग्णांचा मृत्यू। आणि महाराष्ट्रात संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर आहेत। राजस्थानात जोधपूर इथं राज्यपाल हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी प्रधानमंत्र्यांचं स्वागत केलं। राजस्थानात जोधपूर इथल्या विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांनी केलं। 480 कोटी रुपये खर्चाच्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 20 लाख आहे। आधुनिक तंत्रज्ञान आणि सोयीसुविधा यांच्याबरोबर शहराच्या ऐतिहासिक वारशाची छाप या नवीन इमारतीत पाहायला मिळते। सर्वसामान्यांच्या आवाक्यात विमान प्रवास यावा याकरता सुरू केलेल्या उडान योजनेच्या सुधारित आवृत्तीचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं। राजस्थानात बलोत्रा इथं ग्रीनफील्ड एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याच्या परिसराचं तसंच इतर पायाभूत सोयीसुविधांचं लोकार्पण आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली। राजस्थान राज्य सरकारमध्ये नोकरी मिळालेल्या 54,000 तरुणांना नियुक्तीपत्रांचं वाटप मोदी यांच्या हस्ते होणार आहे। आज संध्याकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत आपला गणना अर्ज दाखल केला आहे। केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे। हा दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे। ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे। सुधारित खरेदी

दर आजपासून लागू झाला आहे. या सुधारित खरेदी दरामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळेल आणि त्याचबरोबर साठा उभारणीच्या प्रयत्नांनाही बळ मिळेल असं मंत्रालयानं नमूद केलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्याचा साठा पुरेसा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात कांद्याचा सरासरी किरकोळ दर 31 रुपये प्रति किलो इतका आहे. कांद्याची निर्यातही सामान्य असून यावर्षी जून महिन्यात सुमारे 150,000 मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे. स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदरांजली वाहिली आहे. स्वामी विवेकानंद यांची आत्मविश्वासपूर्ण, प्रगल्भ आणि संवेदनशील भारताची संकल्पना आजही देशाच्या वाटचालीस दिशा देत असल्याचं राधाकृष्णन यांनी सामाजिक माध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रीय जाणीवेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात स्वामी विवेकानंदांचं योगदान अद्वितीय आहे. त्यांची प्रज्ञा आणि प्रेरणादायी विचार आजही लाखो तरुणांना मार्गदर्शन करत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. तरुणाईला सकारात्मकतेची शिकवण देणारे स्वामी विवेकानंद भारतीय संस्कृतीचे भाष्यकार आणि युगप्रवर्तक आहेत अशा शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वामी विवेकानंदांना अभिवादन केलं आहे. भारत आणि इस्रायल यांच्यातला द्विपक्षीय गुंतवणूक करार आजपासून लागू झाला आहे. नवी दिल्लीत गेल्या वर्षी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा करार दोन्ही देशांमधले आर्थिक संबंध आणखी दृढ करण्याच्या तसंच गुंतवणुकीसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल आहे असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयानं 23 पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. हे लोक जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यबा यासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी, शस्त्र पुरवणं आणि हल्ल्यांची योजना आखणं यामध्ये त्यांचा हात आहे. या घोषणेमुळे राष्ट्रीय तपास संस्थेसारख्या सुरक्षा संस्थांना या लोकांची मालमत्ता जप्त करता येईल आणि बँक खाती गोठवता येतील, जेणेकरून त्यांच्याकडून होणारी शस्त्रखरेदी थांबवता येईल. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषयपत्रिकेत समावेश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. कांगो या देशात इबोला विषाणू संसर्ग झालेले 1,502 रुग्ण सापडले असून या संसर्गामुळे 473 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या देशात संसर्गाची स्थिती गंभीर असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. सध्या 628 रुग्ण विलगीकरणात असून 229 जण या संसर्गातून बरे झाले आहेत अशी माहिती कांगोच्या आरोग्य संस्थेनं दिली आहे. विषाणू संसर्ग कांगोच्या इतर प्रांतातही पसरत असल्याचं वृत्त आहे. युगांडामध्येही या संसर्गाचे 20 रुग्ण आढळले आहेत. या भागात सुरू असलेल्या सशस्त्र संघर्षामुळे रुग्णशोध आणि उपचारात अडथळे येत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. इराणचे सर्वोच्च नेते दिवंगत अयतुल्ला सय्यद अली खामेनी यांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमाची तयारी तेहरानमध्ये सुरू आहे. हा कार्यक्रम 6 दिवस चालणार असून इराणचे अध्यक्ष मसूद पेजस्कियान, संसद अध्यक्ष मोहम्मद बघेर घालिबाफ, परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची, रिव्होल्युशनरी गार्डचे प्रमुख अहमद वाहिदी या मान्यवरांनी दिवंगत नेत्याला आदरांजली वाहिली आहे. भारताच्या वतीनं बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्रा मार्गारेटा यांनी खामेनी यांना आदरांजली वाहिली. रशिया, चीन, अफगाणिस्तान इत्यादी देशांचे प्रतिनिधी आदरांजली कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. येत्या 9 जुलै रोजी मशाद शहरात खामेनी यांच्या पार्थिवावर दफन संस्कार केले जातील. त्यानंतर 40 दिवस इराणमध्ये राष्ट्रीय दुखवटा लागू राहील. क्रोएशिया ग्रँड बुद्धिबळ स्पर्धेच्या रॅपिड प्रकारात भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यानं धडाकेबाज खेळ केला. काल झालेल्या 3 सामन्यात विजय मिळवत त्यानं फ्रान्सच्या अलीरेझा फिरौजा याच्याशी बरोबरी साधत स्पर्धेत संयुक्त आघाडी घेतली आहे. प्रज्ञानंद यानं इव्हान सारिक,
बॉगदन डॅनियल डियाक

0: अनिश गिरी यांचा पराभव केला. दरम्यान विद्यमान विश्वविजेता डी गुकेश याने कालचे तीनही सामने बरोबरीत सोडवत 10 गुणांपर्यंत मजल मारली. तो आता संयुक्तरित्या आघाडीवर असलेल्या खेळाडूंपेक्षा अवघ्या 2 गुणांनी मागे आहे. यापुढचे सामने 18 फेऱ्यांच्या ब्लिट्स प्रकारचे असून यातच अंतिम विजेता ठरणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेच्या 32 फेऱ्यांच्या साखळी सामन्यात कोलंबियानं घानाचा 1-0 असा पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला. जॉन एरियास यानं 14व्या मिनिटाला गोल करत संघाला विजय मिळवून दिला. त्याआधी माजी विजेत्या अर्जेंटिनानं कॅबो वेर्डचा 3-2 असा पराभव केला. लिओनेल मेसीनं अर्जेंटिनाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिलं. याशिवाय इजिप्त आणि ऑस्ट्रेलिया यांच्या झालेल्या सामन्यात 1-1 अशा गोल बरोबरीनंतर झालेल्या पेनल्टी शूटआउटमध्ये इजिप्तनं ऑस्ट्रेलियाचा 4-2 गोलनं पराभव केला. आंतरराष्ट्रीय सहकार दिवसानिमित्त आज उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि अमित शहा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. बंगालच्या उपसागराचा वायव्य भाग आणि लगतच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ओदिशाच्या अनेक जिल्ह्यात जोरदार ते अतिमुसळधार पाऊस होत आहे. भारतीय हवामान विभागानं ही स्थिती पुढील 2-3 दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवली असून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश आणि ओदिशा या भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा तसंच काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 2 दिवसात पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, कर्नाटक किनारपट्टी, तेलंगणा आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई आणि उपनगरात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं येत्या सोमवारपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे. रेड अलर्ट लक्षात घेता नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर, कल्याण आणि डोंबिवलीमधल्या शाळांना पूर्ण दिवस तर मुंबईतल्या शाळांना दुपारच्या सत्रात सुट्टी देण्यात आली. राज्यात अनेक ठिकाणी पाणी साठ्यांमध्ये वाढ होत आहे तर अनेक नद्यांचं पाणी वाढल्यानं धरणं भरत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राजस्थानात जोधपूर विमानतळाचं तसंच एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याचं उद्घाटन. केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदीभावात केली 13% वाढ. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. काँगोमध्ये इबोला विषाणू संसर्गाचे 1502 रुग्ण सापडले, 473 रुग्णांचा मृत्यू. आणि महाराष्ट्रात संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: जटिल से जटिल बात को वो कितने सरल शब्दों में कहते थे इस गजल में हमें नजर आता है. और इसमें कोई संदेह नहीं कि उनकी ये जो कविता है वो बहुत ही उत्कृष्ट है, क्योंकि वो लिखते हैं हमारे सबसे मधुर गीत में है वो जो सबसे दुखद विचारों को व्यक्त करते हैं. जैसे कि है सबसे मधुर वो गीत जिन्हें हम दर्द के सुरों में गाते हैं. तो ये गीत एक ऐसे साथी को सांत्वना और दिलासा देता है जिसने बहुत दुख झेला है और जिसे अब भी विश्वास नहीं हो रहा है कि उसे प्यार का दूसरा मौका मिला है ना. तो देखिए ना कितना सुंदर तरीके से शैलेंद्र ने इस गजल को रचा.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदी भावात केली 13% वाढ. राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी वेगळा सहकार शिक्षण निधी उभा करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. आणि राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे. सरकारच्या किमती स्थिरीकरण धोरणांतर्गत नाफेड आणि NCCF यांच्यामार्फत कांद्याची खरेदी सध्या सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत असंही मंत्रालयानं सांगितलं. देशात कांद्याचा सरासरी किरकोळ दर 31 रुपये प्रति किलो इतका आहे. कांद्याची निर्यातही सामान्य असून यावर्षी जून महिन्यात सुमारे 1,50,000 मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आज उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि अमित शहा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शेतकरी महिला तसंच छोटे उद्योजक यांना बळ देण्यात सहकारी संस्था महत्वाची भूमिका

0: भूमिका बजावत आहेत असं उपराष्ट्रपतींनी त्यांच्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारताची परंपरा सर्वंकष बळ आणि आत्मनिर्भरता याचा पाया सहकारिता आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वात सहकारी संस्था भरारी घेत आहेत असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. खरेदी किंवा वारसा हक्कानं 2019 अंतिम दिनांकानंतर शेतजमीन प्राप्त करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनांचे लाभ द्यावेत अशी मागणी राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. उत्पादनाचा संपूर्ण खर्च सोसून प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित ठेवणं अन्यायकारक असल्याचं महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेनं म्हटलं आहे. प्रशासनानं पात्रता निकषांमध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांचं प्रलंबित आर्थिक सहाय्य प्रदान केलं नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे. नवीन कुशल कामगार घडवण्यासाठी तसंच राज्यांमधली सहकारी संस्थांचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी एक सहकार शिक्षण निधी उभा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. राज्य सरकारच्या सहकारी युनियनच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारची सध्याची धोरणं ही देशाच्या जीडीपीमध्ये सहकार क्षेत्राचा वाटा तिपटीपर्यंत वाढवण्याच्या दिशेनं आखलेली आहेत असं सांगत फडणवीस यांनी सहकार चळवळ पुढे जाण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक असतं, पर्यायानं त्यामध्ये गुंतवणूक करावी लागते असं स्पष्ट केलं. सहकारी क्षेत्राला बळकटी येण्यासाठी कुशल कामगार तयार होणं आवश्यक असतं, यासाठी पूर्वी शिक्षण निधी असे तो निधी पुन्हा सुरू करू असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार केंद्रीय गृहमंत्रालयानं 23 पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. हे लोक जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यबा सारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी, शस्त्र पुरवणं आणि हल्ल्यांची योजना आखणं यामध्ये त्यांचा हात आहे. या घोषणेमुळे राष्ट्रीय तपास संस्थेसारख्या सुरक्षा संस्थांना या लोकांची मालमत्ता जप्त करता येईल आणि बँक खाती गोठवता येतील, जेणेकरून त्यांच्याकडून होणारी शस्त्र खरेदी थांबवता येईल. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबीसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपतराय आणि विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषयपत्रिकेत समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्याच्या अनेक भागात पावसानं संततधार धरली आहे. राजधानी मुंबईसह कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. मुंबईतल्या स्थितीचं सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुसळधार पावसानं गेले 4 दिवस मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर या भागांना झोडपलं आहे. मुंबईत गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतल्या माटुंगा इथं तीनही रेल्वे मार्गांवरची वाहतूक सुमारे 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू असून रस्ते वाहतूक सुरळीत असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागानं दिली आहे. काल रात्री माटुंगा परिसरात एक झाड उन्मळून पडल्यानं अनेक वाहनं खराब झाली, तर दादर इथल्या फुल मार्केट जवळही एक झाड कोसळलं. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पाऊस सुरू असून सर्व धरणातला पाणीसाठा वाढत आहे. मुसळधार पावसामुळे मोगरा नाला तुडुंब भरून वाहत असून मोगरा नाला प्रणालीशी जोडलेले लहान नाले देखील वाहत आहेत. परिणामी परिसरातील काही रस्त्यांवर पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसंच समुद्राला दुपारी 2:50 भरती आहे. समुद्रात 4.26 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातून आढावा घेतला. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
2: राज्यामध्ये विशेषतः MMR रिजन असेल 6 तारखेपर्यंत अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आहे. वादळं देखील येतील. आज अनेक ठिकाणी शाळांना आपण सुट्टी दिली आहे. लोकांना आपण विनंती केलेली आहे की प्रवास टाळता आला तर तो टाळला पाहिजे, जेणेकरून आता ज्या प्रकारे पाऊस आणि ज्या प्रकारचं वादळ आहे यावेळी आपण नीट अलर्ट सगळ्यांना देतो, लोकांनी ते अलर्ट फॉलो करावीत आणि शक्यतो

0: त्या अलर्ट्स प्रमाणे आपण त्या ठिकाणी बाहेर पडावं अशा प्रकारची माझी विनंती आहे.
1: मेट्रो मार्गिका 2A तांत्रिक बिघाडावर महामुंबई मेट्रोच्या पथकाने तात्काळ युद्धपातळीवर काम सुरू करून अल्पावधीतच तो दूर केला. या काळात प्रवाशांची गैरसोय कमीत कमी राहावी यासाठी बिघाडग्रस्त मार्गावर दुरुस्तीचं काम सुरू असतानाच दुसऱ्या मार्गावरून मेट्रो सेवा अखंडपणे सुरू ठेवण्यात आली. नवी मुंबई परिसरात गेल्या 4 तासात 49.50 मिलीलिटर पावसाची नोंद झाली. आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असल्यानं शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान शहरातील उरणफाटा परिसर, वाशी सेक्टर 29, ऐरोली गाव सेक्टर 1, सानपाडा सेक्टर 2, APMC, MIDC परिसरात पाणी साचलं आहे तर 6 ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. पालघर जिल्ह्यातही दमदार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातले नाले भरून वाहत आहेत. जिल्ह्यातल्या तांदुळवाडी किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेले 6 जण खराब हवामानामुळे किल्ल्यावरच अडकले होते. या पर्यटकांना सफाळे पोलिसांनी सुखरूप बाहेर काढलं. हे पर्यटक किल्ल्यावरून परतत असताना जोरदार पावसामुळे भरकटले होते.
2: ठाणे जिल्ह्यातही सातत्यानं पावसाच्या सरी येत आहेत. रायगड जिल्ह्यात कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी पोलादपूर महाबळेश्वर हा आंबेनळी घाट रस्ता 3 ते 6 जुलै असे 4 दिवस पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सातत्यानं सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. एका आठवड्यात वार्षिक सरासरीच्या तब्बल 17% पाऊस पडला असून हंगामात आतापर्यंत 29% पावसाची नोंद झाली आहे. भंडारा जिल्ह्यात गोसीखुर्द धरणातून 2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला.

अधिकाऱ्यांनी दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सातत्यानं सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. एका आठवड्यात वार्षिक सरासरीच्या तब्बल 17% पाऊस पडला असून हंगामात आतापर्यंत 29% पावसाची नोंद झाली आहे. भंडारा जिल्ह्यात गोसीखुर्द धरणातून 2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. जालना मार्गे पंढरपूरला जाणाऱ्या श्रीसंत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचा रिंगण सोहळा उद्या जालन्याच्या JES महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. संत मुक्ताबाईची पालखी ही वारकरी संप्रदायातील मानाच्या 7 पालख्यांपैकी एक असून उद्या 7:30 ते 9:30 या वेळात हा रिंगण सोहळा होणार आहे. वाशिम जिल्ह्यात कुपटा घाटात काल सकाळी 10:30 सुमारास भरधाव डंपरनं कारला धडक दिल्यामुळे अपघात झाला. या अपघातात कारमधल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या शहापूरजवळ आज 2 बसची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 25 जण जखमी झाले. जालना वडीगोद्री महामार्गावरच्या गलाटी नदीच्या पुलावर सकाळी सुमारे 9:00 सुमारास ही दुर्घटना झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारनं कांद्यांच्या खरेदीभावात केली 13% वाढ. राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी वेगळा सहकारी शिक्षण निधी उभार करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. आणि राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: नमस्कार, गुड इव्हिनिंग मित्रांनो, मी दर्शन
1: आणि मी तुमची मैत्रीण नेहा आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो.
0: मित्रांनो, तुमचा जीवनसाथी कोण आहे?
1: अरे, हा काय प्रश्न अचानक मध्येच, आणि तोही असा
0: असा प्रश्न? म्हणजे अगं, साधा प्रश्न आहे. जीवनसाथी म्हणजेच जीवनभर, म्हणजेच जीवनभर अर्थात शेवटपर्यंत साथ देणारा.
1: अरे हो, ते कळलं मला, पण असं अचानक विचारल्यामुळे जरा वेगळं वाटलं रे.
0: अच्छा, ओके ओके. तर मित्रांनो, तुमचा जीवनसाथी कोण आहे?
1: आई? बाबा?
0: नाही.
1: मग नवरा?
0: नाही.
1: बायको?
0: मुलगा? नाही.
1: मुलगी?
0: नाही.
1: मित्र?
0: नाही.
1: अरे मग कोण?
0: आपला खरा जीवनसाथी असतो ते म्हणजे आपलं शरीर.
1: अरे हो की.
0: एकदा का आपल्या शरीराचं प्रतिसाद देणं थांबलं की मग आपल्या सोबत कोणीही नाही.
1: अगदी बरोबर बोललास बघ. आपण आणि आपलं शरीर मरेपर्यंत एकत्र राहतं.
0: आपण आपल्या शरीरासाठी काय करतो ही आपली जबाबदारी आहे.
1: आपण आपल्या शरीराची जितकी काळजी घेऊ तितकी शरीर आपली काळजी घेईल.
0: मला काय वाटतं मित्रांनो, की आपलं शरीर म्हणजे हाच आपला कायमचा पत्ता आहे जिथे आपण राहतो.
1: हीच आपली मालमत्ता अर्थात आरोग्यम धनसंपदा. आणि ही संपदा इतर कोणीही शेअर करू शकत नाही बघ.
0: आपलं शरीर ही आपली जबाबदारी आहे, कारण आपलं शरीरच खऱ्या आयुष्यातील आपला जोडीदार आहे.
1: दर्शन, तू जो हा विषय काढलायस ना, खरच विचार करण्यासारखीच गोष्ट आहे रे. म्हणजे बघा ना मित्रांनो, नुकताच आपण जागतिक योग दिवस साजरा केला. व्यायामाचं महत्व आपण लोकांना सांगितलं आणि हल्ली सगळेच लोक आरोग्याची काळजी घ्यायला लागलेत.
0: हो, काळजी तर घेतलीच पाहिजे ना. आणि मित्रांनो, आता पावसाळा सुरू झालाय. पावसाळ्यात आजार पसरण्याची भीती असते, तेव्हा आपल्या आरोग्याची आणि आपल्या जोडीदाराची अर्थातच आपल्या शरीराची काळजी आपण घेतलीच पाहिजे, नाही का?
1: अगदी बरोबर. पण पावसाळा म्हटला की एक वेगळाच आनंद होतो बघ. आणि या दिवसात फिरायला जायची मज्जा तर काही औरच.
0: हो ना, पण फिरायला जाताना आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे बरं का. पावसाळ्यात प्रतिबंधित स्थळी जाणं, प्रवेश निषेध असताना एखाद्या ठिकाणी जबरदस्ती जाणं हे धोक्याचं ठरू शकतं, म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे.
1: दर्शन, मला ना एक प्रश्न पडलाय बघ.
0: काय?
1: जशी थंडी ही गुलाबी असते तसा पावसाळा काय असतो रे?
0: हे मला सांगता येणार नाही बरं का. हा, पण मी जर लेखक किंवा कवी असतो तर नक्कीच पावसाळ्याला काहीतरी उपमा दिली असती.
1: कदाचित आपल्या मित्रांना माहिती असेल. मित्रांनो, पावसाला काय म्हणतात किंवा काय म्हणता येईल याचा तुम्ही विचार करा. तोवर आपण घेऊया एक म्युझिक.

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो.
1: मित्रांनो, आपली एक मैत्रीण आहे जी कवितांच्या माध्यमातून व्यक्त होऊ इच्छिते.
0: चला तर मग ऐकूया आपली मैत्रीण शीतल पाटील हिच्या स्वरचित कविता.
2: माय माझी जगा वेगळी तिच्या गत कुणी नाही. माय माझी जगा वेगळी तिच्या गत कुणी नाही. माझ्या आयुष्याच्या कोऱ्या कागदावर तिनेच सारी स्वप्न कोरली. माय माझी जगा वेगळी तिच्या गत कुणी नाही. माझ्या आयुष्याच्या कोऱ्या कागदावर तिनेच सारी स्वप्न कोरली. माझ्या सर्व जिद्दीला आणि हट्टाला ती एकटीच मला पुरली. माय माझी प्रेमळ तिची माया माझ्या न कधी न सरली. दुःख माझे सारे घेऊन सुख माझ्या वाट्याला तिनं पेरली. दुःख सारे घेऊन सुख माझ्या वाट्याला तिनं पेरली. माय माझी जगा वेगळी तिच्या गत कुणी नाही. नीज माझ्या डोळ्यात दाटली की अहोरात्र ती जागायची. लेकरू माझं आनंदाना झोपेल म्हणून अंगाई ती म्हणायची. जपलं तिनं मला तळ हाताच्या फोडाप्रमाणे. लेकरू माझी मोठी मास्तरीण वहीन. जपलं तिनं मला तळ हाताच्या फोडाप्रमाणे. लेक माझी

मोठी मास्तरीन वहीन म्हणून काळजावर दगड ठेवून शाळेला एकटं मला सोडायची. एकटी हाय लेक माझी सतत काळजी तिला छळायची. एकटी हाय लेक माझी सतत काळजी तिला छळायची. माय माझी जगा वेगळी तिच्या गत कुणी नाही. काटारुतला माझ्या पायात अश्रू ढसाढसा तिच्या डोळ्यात. काटारुतला माझ्या पायात अश्रू ढसाढसा तिच्या डोळ्यात. माय लय कोमल माझी पण कमजोर ती मुळीच नाही. माय माझी लय कोमल पण कमजोर ती मुळीच नाही. जीवनाच्या वाटेवर आलेत संघर्ष किती पण माय माझी भक्कम खचली कधी नाही. माय माझी जगा वेगळी तिच्या गत कुणी नाही. सण कुठलाही येऊ मला कपडे घ्यायची सतत घाई. साडीची तिच्या चाळणी झाली पण नवी तिनं घेतली नाही. सण कुठलाही येऊ मला कपडे घ्यायची सतत घाई. साडीची तिच्या चाळणी झाली पण नवी तिनं घेतली नाही. माय माझी जगा वेगळी तिच्या गत कुणी नाही. मला मिळालेलं हे जगणं तिचं, माझ्या वाट्याला यश कष्टाचं फळ तिचं. तरीही माझ्या जगण्यावर हक्क तिनं कधी दाखवला नाही. माय माझी जगा वेगळी तिच्या गत कुणी नाही. ऋण तिचे फेडाया हा जन्म अपुरा. ऋण तिचे फेडाया हा जन्म अपुरा. तिच्या विना आयुष्याचा कागद माझा कोरा. अमाफ तिची माया या मायेची महिमा शब्दात व्यक्त करणं मला जमत नाही. माय माझी जगा वेगळी तिच्या गत कुणी नाही. पुढील कविता आहे तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाचा नाद खुळा. कसा रे माणूस तू इंटरनेट वेळा. माणसाची करामत सोडून तू मोबाईलची किमया गातो. माणसाची करामत सोडून तू मोबाईलची किमया गातो. आज स्वप्नांनाही गुगलवर डाउनलोड करू पाहतो. आज तुझं आयुष्य झालं अँड्रॉइड संवेदनाहीन. आज तुझं आयुष्य झालं अँड्रॉइड संवेदनाहीन. इंटरनल एक्सटर्नल स्टोरेज गच्च भरून सुद्धा म्हणणं किती रे तू दिन. फ्लॉपी डिस्क ड्राईव्हने तर संस्कारच हिरावून घेतले. फ्लॉपी डिस्क ड्राईव्हने तर संस्काराचं हिरावून घेतले. आई बापाला सुद्धा नमस्कार तू सोशल नेटवर्कवर म्हटले. व्हायरल प्रत्येक बातमी सोशल नेटवर्क करतं जोमानं प्रचार व प्रसार. व्हायरल प्रत्येक बातमी सोशल नेटवर्क करतं जोमानं प्रचार व प्रसार. विकिपीडियाही हतबल सांगू शकत नाही नेमका आहे काय हा प्रकार. रोज अपडेट होतं तुझं न्यू व्हर्जन. रोज अपडेट होतं तुझं न्यू व्हर्जन. इमोशन्स सिम्बॉलने तर केलं नाहीसं माणसातलं कन्व्हर्जन. दुःख व्यक्त करायचं साधन झालं सोशल साईट. दुःख व्यक्त करायचं साधन झालं सोशल साईट. परिवार सोडून म्युच्युअल फ्रेंडच वाटू लागले आज नातेवाईक. या तंत्रज्ञानाचा नाद खुळा. कसा रे माणूस तू इंटरनेट वेळा. पुढील कविता आहे चले चलो. जीवनाची परिभाषा आहे की हो निराळी. जीवनाची परिभाषा आहे की हो निराळी. प्रत्येकाची जीवनशैली आहे इथे वेगळी. मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी वाटलं आहे अजून माणूस की. परंतु बघता हा अमानुषपणाचा प्रकार मनात चटकन येतो विचार. बघता हा अमानुषपणाचा प्रकार मनात चटकन येतो विचार. भलेही वाढली इमारतीची उंची माणुसकी मात्र खाली आली. नीतिवान शिवरायांच्या राज्यातही माणसाची नीती भ्रष्ट झाली. महागाई उच्चांक गाठत आहे आणि गरिबीही वाढतच आहे. महागाई उच्चांक गाठत आहे आणि गरिबीही वाढतच आहे. माणूसच आज माणूस रूपी राक्षस बनून माणसास खात आहे. हिंदू मुस्लिम शीख ईसाई यांच्यातच होत आहे घमासान लढाई. ही तुझी जात आणि ही माझी जात यातच विसरत चाललाय माणूस आज माणुसकीची जात. या जाती धर्माचा चष्मा डोळ्यावरून उतरवून तर बघा. आज उरलाय का इथं कोणी कोणाचा सगा. धर्म अधर्माचे जाळे मनाला लावत आहे कास. यामुळेच ठप्प झाला आज भारताचा विकास. धर्म अधर्माचे जाळे मनाला लावत आहे कास. यामुळेच ठप्प झाला आज भारताचा विकास. परंतु पुरे झाले आता. मनात बांधूया एकच गाठ. पाठीचा कणा ठेवून ताट. चालूया केवळ भारत विकासाची वाट. चले चलो. यानंतर पुढील कविता आहे जीवन. अरे माणसा कैसे रे तुझे जीवन. अरे माणसा कैसे रे तुझे जीवन. ज्यात झिजल्याशिवाय नाही आनंद. जन्माला येताच होतं तुझं स्वागत सहर्ष. आणि मृत्यूपर्यंतच्या मार्गात वाट्याला तुझ्या केवळ संघर्ष. पूर्वी परिवाराशी धडपड. अरे माणसा कैसे रे तुझे जीवन. ज्यात झिजल्याशिवाय नाही आनंद. जन्माला येताच होतं तुझं स्वागत सहर्ष. आणि मृत्यूपर्यंतच्या मार्गात वाट्याला तुझ्या केवळ संघर्ष. पूर्ण परिवाराची धडपड तुला पायावर उभं करायची. पूर्ण परिवाराची धडपड तुला पायावर उभं करायची. उभा राहताच धडपड तुझी नोकरी मिळवायची. चालायला शिकलो बोलायला शिकलो म्हणून प्रेमानं घास भरवायला कुणी नाही. चालायला शिकलो बोलायला शिकलो म्हणून प्रेमानं घास भरवायला कुणी नाही. निज डोळ्यात दाटून आली परी अंगाई गायला कुणी नाही. आई म्हणते लेकरू माझं कलेक्टर होणार. बापानं सांगितलं पोरं तू डॉक्टर व्हायचं. मग पोरानं स्वप्न

पूर्ण कराया, आई बापालाच सोडून द्यायचं. म्हणता जीव लावता जंगलचं पाखरूही जवळ येतं. म्हणतात जीव लावता जंगलचं पाखरूही जवळ येतं. मग ज्याच्यात जीव ओतला तो स्वप्न पूर्ण होताच आई बापाला कसं रे सोडून जातं. जणू पंख नव्यानं फुटताच पाखरू घरट सोडून जातं. जणू पंख नव्यानं फुटताच पाखरू घरट सोडून जातं. अरे माणसा कैसे रे तुझे जीवन, ज्यात झिजल्याशिवाय नाही आनंद. धन्यवाद.

0: बॅक मित्रांनो.
1: मित्रांनो, डॉक्टर श्रुती पानसे या मेंदू आणि शिक्षण अभ्यासक आहेत. त्यांचा मी काही दिवसांपूर्वी एक लेख वाचला होता जो मला खूप इंटरेस्टिंग वाटला आणि तो मी तुमच्यासोबत शेअर करतो.
0: तर त्याचा विषय होता की आपल्याला आठवतं ते नेमकं कसं.
1: कपाटाचं दार उघडलं की त्यामध्ये आडव्या फळ्या असतात. या आडव्या फळ्यांमध्ये कधी कधी उभ्या फळ्याही असतात. या एवढ्यासाठी की आपल्याला वस्तू नीट ठेवता याव्यात आणि मुख्य म्हणजे सापडाव्यात. तर आपल्या आठवणींचेही असे कप्पे असतील का?
0: फोटोच्या अल्बमची रचना यापेक्षा वेगळी असते. एक एक पान उलटत जाऊ तसतसे नवनवीन फोटो दिसत जातात. आपल्या आठवणींची अशी पानं असतात का की डब्यात लाडू भरून ठेवावेत तशा आठवणी भरलेल्या असतात? तळाचा लाडू काढायला अवघड तशा जुना आठवणी पण तळाशी गेलेल्या असतात का? तर नाही.
1: यापैकी कोणतीही आठवणींची रचना नाही. या सर्व वस्तू मानव निर्मित आहेत त्यामुळे त्यांची रचना वेगळी आहे. आपल्या आठवणी मेंदूत साठवलेल्या असतात. मेंदूतल्या न्यूरॉन्सची रचना निसर्ग निर्मित आहे. निसर्गाचाच एक भाग आहे. इथे मानव निर्मित आणि निसर्ग निर्मित निर्मिती एकमेकांपासून किती वेगळी आहे यातला फरक लगेच लक्षात येतो.
0: मेंदूतल्या आठवणींचे न्यूरॉन्स हे कप्प्याप्रमाणे किंवा डब्याप्रमाणे नसतात तर झाडांच्या फांद्यांप्रमाणे असतात. मोठ्या फांदीला लहान लहान फांद्या फुटत जातात त्याप्रमाणे आठवणींची रचना केलेली असते. झाडांच्या फांद्या, मूळ किंवा वीज चमकताना जशा रेषा चमकतात ना तशी ही रचना असते.
1: त्यामुळे एका आठवणीतून दुसरी आठवण येते असं नाही तर ती फुटत जाते. कोणती आठवण कधी उद्दीपित होईल हे आपण सांगू शकत नाही.
0: समजा पाठ केलेले पाडे म्हणायचे आहेत. पाडे म्हणताना फक्त पाडेच आठवायला हवेत. जर ते कपाटातल्या कप्प्यात असते तर फक्त पाडेच आठवले असते पण तसं होत नाही. पाडे म्हणताना आपल्या समोर ज्यात ते लिहिले आहेत ती वही किंवा ते पुस्तकही डोळ्यासमोर येतं. खोलीत, झोपाळ्यावर बसून, पायरीवर, टेबल खुर्चीवर कुठे बसून पाडे आपण पाठ केलेत ते सगळं आठवत जातं.
1: हो, कोणी पाढे पाठ करून घेतले असतील तर आई, बाबा, शिक्षक त्या व्यक्तीही आठवतात. पाढे पाठ करत असताना मागून चहाचा वास आला असेल तर तो सुद्धा मध्येच डोकावून जातो. या आठवणी मध्येच फुटतात आणि भलतीकडेच नेतात.
0: अशी ही आपल्या मेंदूची करामत. कितीतरी गोष्टी आपला मेंदू साठवत असतो आणि भलत्याच ठिकाणी भलत्याच आठवणी एका मागे एक देत जातो.
1: हो ना, आणि मला तर ऐन परीक्षेवेळी आठवायचंच नाही, विसरच पडायचं मला.
0: मित्रांनो, अभ्यासच केला नाही तर आठवेल बरं कसं?
1: अभ्यास तर करायचो हा मी
0: गपे. मित्रांनो, दर्शन आणि त्याच्या गोष्टींना काही हातपाय नसतात त्यामुळे ते सोडा आणि माझ्यासोबत ऐका एक छानसं गाणं.

0: मित्रांनो, या छानशा गाण्यानंतर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे ती तुमचा निरोप घेण्याची. तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा बरं का.
1: पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट्स करा. आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
0: प्रिय दोस्त हो, युववाणी विभाग द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
1: मित्रांनो, आजच्या युववाणी या कार्यक्रमात मी सहभागी होतो, तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती.
0: आणि मी नेहा पवार.
1: आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
0: मित्रांनो, तर नक्की भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर टाटा,
1: बाय. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजतात. थोड्याच वेळात ऐकूया हिंदी बातम्या. 6:05 ऐकूयात इंग्लिश बातम्या, ज्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्जवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 होत आहेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील नाधो महानोर यांचं गीत.

यानंतर आपण ऐकणार आहोत दुनियादारी या चित्रपटातून सोनू निगम यांच्या आवाजातील मंगेश कांगणे यांचं गीत.

0: आताच आपण ऐकलात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे
1: आकाशवाणी संप्रती वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचकः जतिन शर्मा.

0: आता ऐकूया संस्कृत कार्यक्रम संस्कृत वाणी.
1: नमस्कार श्रोती हो, संस्कृत वाणी कार्यक्रमात मी हर्षदा प्रभू आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संस्कृत साहित्यातील सृष्टीगान हा संवादात्मक कार्यक्रम. लेखन आणि सहभाग वैशाली दापके आणि तरंगिणी खोत. ऐकूया तर संस्कृत साहित्यातील सृष्टीगान.
2: माता भूमी पुत्रोहं पृथिव्याः.
3: वैशाली, अगं हा कोणता श्लोक म्हणतेस?
2: अगं श्लोक नाही, मंत्र आहे हा. अथर्व वेदातल्या पृथ्वी सूक्तातला. किती छान भावना व्यक्त केलेने या मंत्रात. ऋषी म्हणतात, हे भूमी, तू माझी माता आहेस आणि मी तुझा पुत्र. पर्जन्य माझा पिता आहे. निसर्गाशी मानवाला समरस करणारी ही भावना किती उदात्त आहे.
3: आपण रोज नाही का सकाळी उठल्यावर प्रातस्मरणाचा श्लोक म्हणतो, आठवते का तुला? समुद्र वसने देवी पर्वतावली भूषिते विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शं क्षमस्वमे. यात पृथ्वीचं किती सुंदर वर्णन केलंय बघ. ती समुद्र वसन आहे, समुद्राचं वस्त्र लिहिली आहे, पर्वतरांगांनी नटली आहे आणि साक्षात विष्णू भगवंतांची ऐश्वर्यवती पत्नी म्हणून तिचं वर्णन केलंय.
2: पण तरंगिणी, खरी गंमत तर पुढेच आहे. या श्लोकात पुढे आपल्या पायाचा स्पर्श तिला होणार आहे म्हणून कवी आधीच तिची क्षमा मागतो आहे. अंथरुणात बसूनच हा श्लोक म्हणायचा आहे. सकाळी उठल्यावर दैनंदिन जीवनाला सुरुवात करायची म्हणजे पहिल्यांदा उठून उभं राहणं आलं. म्हणजे मातृसम भूमीवर पाय ठेवल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही.
3: अगं, आपले सर्व व्यवहारच पृथ्वीच्या आश्रयानेच होतात. पण आपल्या अपत्याचे सर्व अपराध मातेप्रमाणे ती पोटात घालते, म्हणूनच ती धात्री आहे.
2: आणि एकदा का आई मुलाचं नातं तयार झालं की संपूर्ण विश्वाबद्दलच बंधुभाव निर्माण होतो आणि मग कोणालाही इजा करण्याची कल्पनाच मनाला शिवू शकत नाही. पृथ्वी सुक्तातच पुढे म्हटलंय, वयम तुभ्यम बली ऋता स्याम. हे मातृभूमे, तुझ्यासाठी आमचा बली द्यायला लागला तरी बेहत्तर.
3: अगं, म्हणजे हे अगदी तुझे कारणी देह माझा पडावा, अगदी समर्थांच्या सारखीच ही समर्पण भावना आहे. पण आताशा सभोवतालच्या सृष्टीशी ही एकरूपतेची भावनाच लोप पावत चाललीय. निसर्गाला ओरबाडून सृष्टी नियमांच्या विरोधात जाऊन आपण चुकीच्या तथाकथित सुखाच्या शोधात आहोत.
2: हो ना, निसर्गापासून आपण अलीकडे अगदी दुरावलोय ने. त्यामुळे सध्या पर्यावरण हा मोठा ज्वलंत प्रश्न आहे. या समस्या अलीकडच्या शतकात विशेष प्रकर्षानं जाणवत आहेत.
3: हे सगळं पाहिलं ना की अगदी वाईट वाटतं. आणि मग आपण विद्यालयात शिकलेली ऋग्वेदातील सूक्त, काव्य, नाटकं आठवतात. प्राचीन भारतातील ऋषीमुनी, कवी यांचं पर्यावरणाशी आणि निसर्गाशी असलेलं नातं पाहिलं की मनाला प्रसन्नता येते.
2: खरंच ग, निसर्ग आणि मानवाचं नातं शोधताना भूतकाळात डोकवायचं ठरवलं तर आपण थेट ऋग्वेदापर्यंत जाऊन पोहोचतो. पर्जन्य, मरुत, आदित्य, उषा इत्यादी विविध निसर्ग शक्तींना देवता मानून त्यांची काव्य रूपानं केलेली स्तुती किंवा आळवणी म्हणजे ऋग्वेद.
3: म्हणजेच निसर्गावर आपलं जीवन सर्वस्वी अवलंबून आहे याची यथार्थ जाणीव वैदिक आर्यांना होती. निसर्ग आपल्याला दोन्ही हातांनी भरभरून देतो, मग आपणही त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. या विचारातूनच निसर्गाचं जतन करणं, पूजन करणं एवढंच नव्हे तर प्रार्थना, स्तुती, यज्ञ याद्वारे निसर्गाचं ऋण फेडण्याची संकल्पना उदयाला आली. निसर्ग आणि मानव यांच्यातील ही परस्पर संबंधीची आणि स्वाभाविक नात्याची बूज आपल्या परंपरेने कायम राखली होती असं दिसतं. प्राचीन संस्कृत वाङ्मयात या विचारांचं आणि वर्तनाचं ठळक प्रतिबिंब पडलेलं दिसतं.
2: तुला आठवतं यास्काचार्यांचा निरुक्त नावाचा ग्रंथ आपण शिकलो होतो?
3: होय ग.
2: शब्दांच्या व्युत्पत्ती देणाऱ्या या ग्रंथात वृक्ष शब्दाची व्युत्पत्ती वृत्वा क्षाम तिष्ठती म्हणजे जमिनीला आच्छादून उभा राहतो तो वृक्ष अशी दिली आहे. जमिनीला धरून तिची धूप रोखण्याच्या वृक्षाच्या मोठ्या कार्याचा निर्देश या नावातूनच होतो. वृक्ष म्हणजे पशु, पक्षी, कीटक, मानव अशा कितीतरी जीवांचा आश्रय.

0: आता. अशा वृक्षांविषयीचं आपल्या पूर्वजांचं प्रेम वाङ्मयात अनेक ठिकाणी दिसून येतं.
1: आता वृक्षांचं महत्व सांगणारा पद्मपुराणातला हा प्रसंगच बघ ना, किती सुंदर आणि मार्गदर्शक आहे. एकदा कोलाहल नावाच्या एका दैत्याच्या नेतृत्वाखाली देव आणि दानवांचं महाभयंकर युद्ध झालं आणि त्या युद्धात चक्क देवतांचा पराजय झाला. सगळ्या देवतांना आपापली स्थानं सोडावी लागली, अगदी ब्रह्मा, विष्णू आणि महेशाला देखील. अशा वेळी आश्रयहीन झालेले सर्व देव कुठे बरं गेले असतील? ते वृक्षांच्याच आश्रयाला आले. बघ श्लोकात कसं वर्णन केलंय. तत्र बिल्वे स्थित शंभु अश्वत्थे हरिरव्यय शिरीषे

0: विनाशयेत वा, तस्मात तम न विनाशयेत, हे यातलं महत्वाचं आहे. बघ, हा उतारा केवळ पौराणिक कथा सांगत नाही, भारतीय संस्कृतीमध्ये पर्यावरण संवर्धन आणि वृक्षांचं धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व किती खोल रुजलंय ते सांगते.
1: अगदी बरोबर. म्हणजे बघ ना, जेव्हा देवांवर संकट आलं तेव्हा निसर्गानं, वृक्षांनी त्यांना आश्रय दिला. हा मानवांसाठी एक मोठा संदेश आहे की जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा निसर्गच आपल्याला वाचवू शकतो. या कथेचा मूळ उद्देश मानवाला वृक्षांची किंमत पटवून देणं हा आहे. विज्ञानाच्या दृष्टीनं जे वृक्ष पर्यावरणासाठी आणि मानवी आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत त्यांना आपल्या ऋषी मुनींनी देवतेचं रूप देऊन त्यांचं संरक्षण सुनिश्चित केलं.
0: म्हणून तर पुराणात म्हटलंय ना, दशकूप समावापी दशवापी समो हृदहा दशरथ समः पुत्रो दशपुत्र समो द्रुमहा. दशपुत्र समो द्रुमहा म्हणजे एक वृक्ष लावणं हे 10 पुत्रांना जन्म देण्यासारखं आहे.
1: वा, काय सुंदर कल्पना आहे. कालिदासादी कवींच्या अभिजात काव्य नाटकातील नायक नायिका विविध नात्यांनी निसर्गांशी एकरूप झाले होते. वृक्षांना दत्तक देण्याची योजना काही आजची नाहीये. कालिदासाच्या मेघदूतातील नायिकेनं म्हणजे यक्षपत्नीनं आपल्या दारच्या लहान मंदार वृक्षाला आपला मुलगा म्हणून वाढवलं होतं. यस्यो पांते कृतकतनय कांतया वर्धितो मे हस्त प्राप्य स्तबक नमितो बाल मंदार वृक्ष.
0: आणि असाच संदर्भ कुमार संभव या महाकाव्यातही आहे. शंकर पार्वतीनं विवाहानंतर देवदार वृक्षाला आपला मुलगा म्हणून वाढवलं, त्याचं संगोपन केलं असा निर्देश येतो. अमुम पुरम पश्यसि देवदारुम पुत्री कृतो सौ वृषभध्वजेन या हेम कुंभस्तन निसृतानाम स्कंदस्य मातुः पयसाम रसज्ञः.
1: किती छान आहे कल्पना. शाकुंतल नाटकातली नायिका शकुंतला, तिचे सखे सोबतीच मुळी वृक्षवेली हरिण शावक आणि मोर होते. आपल्या या सवंगड्यांनी खाल्ल्याशिवाय शकुंतला काहीही खात नसे. रामायणातील सीता ही अशीच निसर्गकन्या. रावण वधानंतर लंकेहून पुष्पक विमानानं परतत असताना आपण संगोपन केलेल्या वृक्षांना भेटण्यासाठी राम सीता पंचवटीत उतरले. या सर्वांच्या प्रेमाला वृक्षलता ही प्रेमळ प्रतिसाद न देतील तरच नवल.
0: आपली सखी शकुंतला सासरी निघाल्यावर वृक्षलतांनी अलंकारांच्या रूपात तिला भेटवस्तू दिल्या. पुष्पगुच्छ सहज हाती लागावे म्हणून मंदार वृक्ष यक्षपत्नीसाठी स्वतः खाली वाकत असे. वनस्पतींना भावना असतात हा शोध आपण अलीकडचा मानतो खरा, पण आपल्या या पूर्वजांनी तर निरीक्षणातून आणि वर्तनातून ही गोष्ट सिद्ध केली होती.
1: महाभारताच्या शांती पर्वात ना एक सुंदर रंजक संवाद आहे. वृक्षांना पंच ज्ञानेंद्रिय असतात असं भारद्वाज आणि भृगु संवादात सिद्ध केलं आहे. जेव्हा महर्षी भारद्वाजांनी भृगु ऋषींना विचारलं, वृक्षांना हालचाल करता येत नाही, त्यांना जीव कसा असू शकतो, त्यांना सुखदुःखांची जाणीव होते का आणि कशी होते, त्यावर भृगु ऋषींनी दिलेलं उत्तर आजच्या आधुनिक वनस्पती शास्त्राला सुद्धा थक्क करणार आहे.
0: भृगु ऋषी स्पष्ट शब्दात सांगतात की वृक्षांना 5 ज्ञानेंद्रिय असतात. ते म्हणतात, वल्ली वेष्टयते वृक्षम सर्वतश्चैव गच्छती नहि अदृष्टेश्च मार्गोस्ती तस्मात पश्यंती पादपाहा. बघ, बेल वृक्षाला वेढा घालते आणि चारी बाजूंनी मार्ग काढत वर जाते. दृष्टी असल्या

0: शिवाय म्हणजे दिसत असल्याशिवाय कोणाला मार्ग कसा सापडेल, म्हणजेच वृक्ष पाहू शकतात असं त्यांनी सिद्ध केलं.
1: एवढंच नाही तर झाडांना सुखदुःखाची जाणीव आणि चेतना सुद्धा असते. सुखदुःखयोश्च ग्रहणात छिन्नस्यच विरोहणात जीवम पश्यामि वृक्षाणाम अचैतन्यम न विद्यते. अनुकूल हवामानात बहरणं आणि प्रतिकूलतेत सुकणं, तसंच एखादी फांदी छाटली असता तिथे पुन्हा नवीन अंकुर फुटणं, त्यांना सुखदुःखाची जाणीव आहे हे सिद्ध करतात. आधुनिक काळात जगदीशचंद्र बोस यांनी 20व्या शतकात सिद्ध केलं की वनस्पतींना संवेदना असतात, पण भारद्वाज भृगुसंवादात हे आधीच किती अचूकपणे मांडलंय बघ ना.
0: हो, पण काही असलं ना तरी वैशाली, मला वाटतं की काव्य म्हणजे कवीच्या निरंकुश मुक्त कल्पनांचा उच्चार. कवीला जसं वाटतं तसं तो विश्व पाहत असतो.
1: असं नाही बरं कातरंगिणी, प्राचीन भारतातील शास्त्रही विकसित झाली ती निसर्गाच्या हातात हात घालूनच. यांचं सर्वांना परिचित असं उदाहरण म्हणजे आयुर्वेद. नास्ति मूलम अनौषधम, औषधी गुणधर्म नाही असं एकही मूळ नाही, ही या शास्त्राची भूमिका. ही भूमिका पार पाडताना वनस्पतीचा जो भाग उपकारक असेल त्याचा औषध म्हणून योग्य उपयोग करून वनस्पतींचं रक्षण करण्याची दक्षता घेतली जात होती.
0: आणि आहाराची किंवा आरोग्याची व्याख्या बघना, मितभूक हितभूक ऋतभूक.
1: वा,
0: म्हणजे मोजकं खाणारा हितकारक तेच आणि तेवढंच खाणारा आणि योग्य मार्गाने मिळवलेलंच अन्न खाणारा अशी व्याख्या केली आहे. आणि वनस्पतीचा आणि अन्नाचा अतिरिक्त उपयोग आणि हानी करू नका असं सुचवलंय.
1: नैसर्गिक सौंदर्य प्रसाधनं ही भारतानं जगाला दिलेली अजून एक देणगी. गालांचा रंग खुलवण्यासाठी फुलांच्या परागकणांचा वापर करणाऱ्या, सुगंधी धूपानं केस वाळवणाऱ्या, शिरीषाच्या नाजूक फुलांची कर्णकुंडल करणाऱ्या, गळ्यात हातात फुलांच्या माळा घालणाऱ्या नायिका संस्कृत वाङ्मयात कितीतरी काव्य नाटकात आढळतात. सौंदर्य प्रसाधनं पुष्परचना या कलांचा समावेश 64 कलांच्या यादीत केलाय.
0: एका बाजूला सौंदर्यशास्त्र आणि एका बाजूला गहन असं तत्वज्ञान. पण वैशाली, काही वृक्षांनी आणि फुलांनी या गहन तत्वज्ञानशास्त्रातही मानाचं स्थान पटकावलंय. आदी आणि अंत नाही अशा अनाद्यनंत संसाराचं वर्णन सतत फोफावणाऱ्या अश्वत्थ वृक्षाच्या रूपकाद्वारे गीतेत केलेलं दिसतं. आणि कमळ, आपलं राष्ट्रीय फूल, चिखलात उगवूनही चिखलापासून अस्पर्श राहणारं कमळ तर सौंदर्याचं, समृद्धीचं, पूर्णत्वाचं, निरासक्तीचं आणि पूर्ण विकसित झालेल्या बुद्धीचं प्रतीक म्हणून वाङ्मयात उल्लेखलं जातं.
1: पशुपक्षी हाही पर्यावरणाचा अविभाज्य भाग. प्राचीन काळातील ऋषीमुनींचे आश्रम ही तर अभयारण्यच. अशा आश्रमात ऋषींच्या प्रभावानं पशु पक्षी मानव यांच्यात वैरभाव मुळी उरतच नसे. खऱ्या अर्थानं ही भयविरहित अरण्य होती. अशा आश्रमक्षेत्रांचं वर्णन करणारे राजेही तितकेच कर्तव्य दक्ष. शिकार करता करता अनवधानानं आश्रमक्षेत्रातील हरणावर नेम धरणाऱ्या दुष्यंत राजाला मुनींनी अडवताच तो विनम्रपणे आपला बाण आवरता घेतो.
0: आणि रघुवंशात आपल्या दारी आलेल्या कौत्स या ऋषिकुमाराची विचारपूस करताना रघुराजा त्याचीच नाही तर आश्रमातील पशु वनस्पती इतकंच नव्हे तर जलाच्या यांची सुद्धा विचारपूस करतो. प्रजेचं रक्षण करणं हे राजाचं कर्तव्यच आहे, पण प्रजा या संकल्पनेत केवळ मानवच नाही तर पशु पक्षी वृक्ष नद्या जलाशय या सगळ्यांचाच समावेश होतो.
1: तरंगिणी, निसर्ग कितीतरी गोष्टी आपल्याला सांगत असतो, शिकवत असतो. त्या प्रत्येक वेळी आपल्या ध्यानात येतातच असं नाही, पण अनेक संस्कृत सुभाषितांनी निसर्गाची शिकवण आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. प्रजेकडून कर कसा गोळा करावा हे समजावून सांगताना विदुरानं धृतराष्ट्राला भ्रमराचं उदाहरण दिलंय. विदुर म्हणतो, भुंगा ज्याप्रमाणे फुलाला इजा न करता त्यातून मध घेतो त्याप्रमाणे प्रजेला न दुखावता कर गोळा करावा. यथा मधुसमादत्ते रक्षन पुष्पाणि षट्पदः तद्वदर्थान मनुष्येभ्य आदद्यादविहिंसयः.
0: आणि वृक्ष, वृक्षांना तर सत्पुरुषाचं प्रतीकच मानलंय. का विचार, स्वतः उन्हात उभे राहतात आणि दुसऱ्याला मात्र सावली देतात आणि फळ सुद्धा देतात. छायामन्यस्य कुर्वन्ती तिष्ठन्ति स्वयमातपे फलान्यपि परार्थाय वृक्षा सत्पुरुषा इव. विश्रांती न घेता निरलसपणे आपलं कर्तव्य पार पाडणारे

0: सूर्य, चंद्र, नद्या, वृक्ष, मेघ ही तर निरपेक्ष कर्मयोग्यांचीच उदाहरणं.
1: हे पण ऐक ना, कधी काळी माणसानं दिलेल्या पाण्याची आठवण ठेवून आयुष्यभर नारळांचा भार डोक्यावर वाहणारा आणि माणसाला गोड पाणी देणारा नारळाचा वृक्ष म्हणजे तर मूर्तिमंत कृतज्ञता.
0: प्रथम वयस

0: स्मरंती।
1: अगदी खरं म्हणालीस, सृष्टीचं आणि मानवाचं विलक्षण असं नातं आहे। शिक्षण ही फक्त शाळेत जाऊन घ्यायची गोष्ट नाही। म्हणतात ना, बिन भिंतींची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, ते अगदी खरं आहे। परमेश्वरानं निर्माण केलेली आजूबाजूची सृष्टी इतकी निर्दोष आहे की रोजच्या जीवनात येणाऱ्या अनेक प्रसंगी कसं वागावं यासाठी माणसानं निसर्गालाच आपलं गुरु मानलं होतं, आपला अबोल मार्गदर्शक।
2: आता बघ ना, रोजच उगवणारा सूर्य, पण त्याचं उगवतीचं रूप आणि मावळतीचं रूप दोन्ही विलोभनीय आणि सारखंच आरक्त। उगवण्याचा थरार नाही की मावळण्याचा विषाद नाही। मग माणसाने तरी सुखदुःखात भेद का करावा? अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत मनाचं समत्व सांभाळलं पाहिजे हे सांगणारं हे सुंदर सुभाषित। उदये

0: पता
1: सूर्याला तर आपण देवतेचाच मान दिलाय. सूर्य ही उघड्या डोळ्यांनी दिसणारी एकमेव देवता आहे. सूर्य ही समृद्धी आणि आरोग्य प्रदान करणारी देवता आहे. सूर्यापासूनच आपल्या दिवसाची सुरुवात होते असा हा दिनकृत जगतचक्षू कितीही विषमता असली तरी आपले नियत कर्म कधीही चुकवत नाही.
0: रथस्यैकं चक्रं भुजगयमिता सप्ततुरगाः निरालंबो मार्गश्चरण विकलस्सारथिरपि

0: उपकरणे हा श्लोक समजून घ्यायचा म्हणजे आधी सूर्याबद्दलच्या आपल्या काही संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत. म्हणजे सूर्याचा प्रवास किती खडतर असतो ते आपल्या लक्षात येईल. वेदातील वर्णनाप्रमाणे सूर्याच्या रथाला एकच चाक आहे आणि त्याचा सारथी अरुण हा तर पांगळा आहे. त्याच्या रथाला सात म्हणजे विषम संख्येचे घोडे झुंपले आहेत आणि लगामसुद्धा साधा सुद्धा नाही, विषारी सर्पच त्याचे लगाम आहेत.
1: बरा रस्ता तरी सोपा आहे का? छे, आकाशमार्गाला मुळी कुठला आधारच नाही. पण अशा कितीही अडचणी असल्या तरी आज सूर्य उगवलाच नाही असे मानवजातीच्या इतिहासात अजून तरी घडलं नाहीये. सूर्याच्या प्रवासात खंड नाही.
0: निसर्ग आणि मानवाचं हे परस्परावलंबित्व लक्षात घेऊन भगवद्गीतेने देखील यज्ञचक्राची संकल्पना मांडली. निष्काम भावनेनं हातचं न राखता मानवाला भरभरून देणाऱ्या निसर्गाला मानवाने सुद्धा संतुष्ट ठेवलं पाहिजे. परस्परं भावयंतः श्रेयः परम वाप्स्यथ, एकमेका सहाय्य करूनच निसर्ग आणि मानव या दोघांचंही कल्याण होईल असा मौलिक संदेश भगवद्गीता देते.
1: तरंगिणी, अगं प्राचीन काव्यातच नाही तर आधुनिक संस्कृत काव्यातही कवींची पर्यावरण विषयक जाणीव अगदी प्रकर्षानं प्रकट झाली आहे. डॉक्टर अशोक कुमार शुक्ल यांचं हे पर्यावरण काव्यच पहा ना. 9 अध्यायांमध्ये विभागलेलं हे काव्य पर्यावरण विषयाला समर्पित संस्कृत काव्य आहे. अर्थात वेद आणि प्राचीन साहित्यातले निसर्ग मानवाचं सहजीवन येथे अपेक्षित नाही, तर सध्याच्या काळात पर्यावरणावर येणारी विविध संकट आणि समस्या यांचा वेद हे काव्य घेताना दिसतं. एवढंच नव्हे तर त्यावर उपाययोजनाही सुचवतं. पर्यावरण काव्यम यत् करोमि शास्त्र संमतम समाधानै समस्याभि पूर्ण ज्ञान विवर्धनम.
0: छान. म्हणजे संस्कृत साहित्यात आधुनिक विषयांची किंवा वर्तमानाचं भान व्यक्त करणाऱ्या विषयांची कमतरता जाणवते ती ह्या काव्याने पूर्ण होते. तर
1: अगदी बरोबर.
0: ह्या काव्यात 9 अध्यायांमध्ये प्राकृतिक प्रदूषण, पर्यावरण प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, वायू जल भूमी प्रदूषण यांचा उल्लेख तर आहेच, पण त्याबरोबर औद्योगिकरणाच्या नादात जनसंख्येचा विस्फोट

0: बेशुमार प्रवासाची साधनं, इंधनानी होणारं प्रदूषण, रासायनिक द्रव्यांचा वापर, खाद्यपदार्थांची भेसळ, असा एकूणच नैतिकता अगदी घसरणीला लागलेली दिसते. या चारित्र्याच्या प्रदूषणाचा देखील सामाजिक प्रदूषण म्हणून उल्लेख करून त्यावर चक्क 2 अध्याय लिहिलेत.
1: वा, किती मार्मिक वर्णन आहे ना आधुनिक मानवी वृत्तीचं.
0: बघा, पर्यावरण

0: तदर्थस्य सिद्धये, हा अगदी महत्वाचा विचार दिलेला आहे की प्रकृतीचं रक्षण तर सगळ्यांनी करायचंच आहे, ते आपलं कर्तव्य आहे, पण केवळ अर्थलोभाकरता नैसर्गिक संपत्तीचा नाश करू नका, अशा तऱ्हेच्या विचारांनी हे काव्य समृद्ध आहे.
1: आणि काव्याची भाषा किती सरळ आणि सुबोध आहे, अगदी संस्कृत न समजणाऱ्या श्रोत्यालाही सहज समजेल. काव्यानंदाचा अनुभव घेता येईल इतकंच नाही तर पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी वैचारिक प्रेरणाही मिळेल.
0: पर्यावरणाचं आणि नैसर्गिक संपत्तीचं रक्षण करण्यासाठी उपाय बरेच आहेत, पण मुख्य गरज आहे ती निसर्गाबद्दल, सभोवतालच्या जड चेतन सृष्टीबद्दल सहवेदना निर्माण होण्याची. सृष्टी आहे तर आपण आहोत, मग आपल्याच कल्याणकारी भविष्यासाठी, माणसाच्याच पुढील पिढ्यांसाठी तिच्या रक्षणाची आणि संवर्धनाची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे ना.
1: हो ना ग, जंगलाचं संरक्षण नुसत्या चर्चा करून किंवा वृक्षारोपणाचे सोहळे करून होणार नाही, त्यासाठी जंगलावर अवलंबून असणाऱ्या लोकांनीच पुढाकार घेतला पाहिजे. आणि त्याला विज्ञानाचा अभ्यास केलेल्यांची मदत झाली तर दुधात साखरच.
0: मात्र हे करताना मानवतेचा विसर पडू नये. याच भावनेने महाराष्ट्रातील संस्कृत विद्वान पंडित प्रभाकर भातखंडे यांनी आपल्या वृक्षरक्षणम या नाटकात ही विचार जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. याच नाटकातल्या भरतवाक्याने आपण आपल्या संवादाची सांगता करूया.

0: श्रुती हो, आपण ऐकत होता संस्कृत साहित्यातील सृष्टीगान हा संवादात्मक कार्यक्रम. लेखन आणि सहभाग वैशाली दापके आणि तरंगिणी खोत. बरं तर श्रुती हो, याबरोबरच आजचा आपला हा संस्कृत वाणीचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: आताच आपण ऐकलात संस्कृत कार्यक्रम संस्कृत वाणी. संध्याकाळचे 6:55 होत आली आहेत. ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत

0: लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही
1: के हम खो गए प्यार की रागिनी में।
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर। तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका। वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही।

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजत आले आहेत. आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या थोड्याच वेळात. तत्पूर्वी ऐकूया काही महत्वाचे संदेश.
4: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.ec. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
5: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
4: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ। पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। टीईटी पेपरफुटी प्रकरणी आग्र्यातल्या छापखान्याच्या 3 कर्मचाऱ्यांना अटक। आणि पावसामुळे राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत, मुंबई, पालघर, ठाणे आणि पुणे साताऱ्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट। आणि आता बातम्या विस्तारानं। केंद्र सरकारने कांद्याच्या खरेदी दर 13% वाढवला आहे। हा दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे। ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली। सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे। सरकारच्या किंमत स्थिरीकरण धोरणाअंतर्गत नाफेड आणि NCCF यांच्यामार्फत कांद्याच्या खरेदी सध्या सुरू आहे। कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-2026 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे। महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत, असंही मंत्रालयानं स्पष्ट केलंय। राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे। सुधारित योजनेनुसार अधिसूचित महसूल मंडळांमध्ये अधिसूचित पिकांचं चालू वर्षातील सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनांपेक्षा कमी आल्यास संबंधित शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाईचा लाभ मिळेल। या संदर्भातील सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या दिवसात जगात सर्वत्र इंधन पुरवठ्याचा पेच उद्भवला, परंतु समयोचित निर्णय, प्रभावी मुत्सद्देगिरी आणि देशाच्या साधनसंपत्तीचं उचित व्यवस्थापन याच्या जोरावर या संकटातून देशानं वाट काढली, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। राजस्थानात बलोत्रा इथं तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक संकुलाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते। भारताचे जगात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यानं पूर्वी 25-26 देशांकडून इंधन आयात केलं जात असे, ते आता 40 देशांकडून येऊ लागलं आहे, असंही ते म्हणाले। देशात इंधनाचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारने उपाययोजना केल्यामुळे LPG सिलेंडरचे दर 900 रुपयेपर्यंत राहिले, अन्यथा ते 2000 प्रति सिलेंडरपर्यंत कडाडले असते, असंही मोदी म्हणाले। केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे खतांच्या किमती आटोक्यात राहिल्याचंही ते म्हणाले।
1: फर्टिलाइजर के लिए समस्या पैदा हो गई। यूक्रेन युद्ध के बाद एक समय एक यूरिया की बोरी की कीमत 3000 रुपये से भी ऊपर पहुंच गई थी, लेकिन हम अपने किसानों को जो दुनिया के बाजार में 3000 की बोरी थी, हम मेरे देश के किसानों को हम सिर्फ 300 रुपये में देते रहे।
0: सखोल चाचण्यांनंतर वाहनांसाठी 20% इथेनॉल मिश्रित इंधन वापरात आणलं आहे, त्यामुळे वाहनधारकांची याविषयी कोणतीही शंका मनात बाळगू नये, असं आवाहन पेट्रोलियम तज्ज्ञ आणि वाहन उद्योगानं केलं आहे। यासंदर्भात देशभरात विविध ठिकाणी वार्ताहर परिषद घेऊन नागरिकांचे संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आज त्यांनी केला। या इंधनाचा वापर केल्यानं वाहनांच्या मायलेजमध्ये फारसा फरक पडत नाही, तसंच देखभालीचा खर्चही वाढत नसल्यानं त्यांनी स्पष्ट केलं। E20 इंधनासाठी तयार करण्यात आलेली वाहनं सुमारे 40,000 ते 60,000 किलोमीटरपर्यंत प्रयोगशाळेत आणि प्रत्यक्ष रस्त्यावर चाचणी केल्यानंतर वापरात आणली जातात, असं ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक डॉ रेजी माथाई यांनी सांगितलं। महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा बंद झालेला निधी पुन्हा सुरू करण्याबाबत येत्या महिन्याभरात निर्णय घेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते। मुंबई व्यतिरिक्त इतर भागातल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना स्वयं पुनर्विकासाच्या प्रक्रियेत घेऊन येऊ, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं।
2: सहकाराच्या कायद्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांकरता एक वेगळा चॅप्टर आम्ही तयार केला आणि त्या संस्थांकरता त्यांचे अधिकार

0: कायद्याचे विनियम या सगळ्या गोष्टी आपण तयार केल्या आणि त्यांच्याच कमिटीने दिलेल्या रिपोर्टवर आज आपण स्वयं पुनर्विकास ही योजना आमच्या सगळ्या सहकारी सोसायट्यांना दिली.
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली आहे. हे तिघे परीक्षेचा पेपर छापण्यात आलेल्या आग्र्यातल्या छापखान्याचे कर्मचारी आहेत. या आरोपींना भिवंडीतल्या न्यायालयानं 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 19 जणांना अटक करण्यात आली आहे. सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं आज 231 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या बँक फसवणुकीशी संबंधित प्रकरणात महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली. स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई आणि कॅनरा बँकेच्या तक्रारीवरून RL ज्वेल्स लिमिटेड, तिचे संचालक आणि अज्ञात सरकारी अधिकारी, आणि आशापुरा गार्मेंट्स लिमिटेड, तिचे संचालक आणि अज्ञात खासगी व्यक्ती यांच्या विरोधात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पावसामुळे आज राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं. याविषयी अधिक जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधीकडून.
2: मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. मुंबईत सकाळी 8:30 ते 2:30 या वेळेत विक्रोळीत सर्वाधिक 164 मिलीमीटर तर सर्वात कमी भायखळ्यात 34.5 मिलीमीटर पाऊस झाला. या पावसामुळे आज मुंबई, ठाणे, पालघरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर झाली होती. पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून रस्ते, पूल आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. पालघर आणि नालासोपारा रेल्वे स्थानकात रेल्वे रुळांवर पाणी आल्यानं रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे तर पालघर जिल्हा आणि सत्र न्यायालय परिसर जलमय झाला आहे. रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत असल्यानं सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास, गाढी या महत्वाच्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. महाड बस स्थानकात फुटभर पाणी साचलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून बरसणाऱ्या पावसामुळे पंचगंगा, भोगावती, उभी, कासारी आणि दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 24 फुटांवर पोहोचली आहे. जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे खरीपातल्या पिकांना आधार मिळाला आहे. अकोल्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. कोकण विभागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे विभागातल्या प्रमुख जलप्रकल्पातल्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या धरणात पाण्याचा साठा वाढत असून यामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटली आहे. धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचत असलेल्या पाणीसाठ्यावर संबंधित पूर नियंत्रण कक्ष लक्ष ठेवून आहेत.
1: पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांना तसंच पुणे आणि सातारा जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावरच्या भागासाठी हवामान विभागानं येत्या 2 दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर याच काळात रायगड, रत्नागिरी आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवरून ही माहिती दिली. भारत आणि इंग्लंडमध्ये होत असलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या पहिल्या षटकात बिनबाद 4 धावा झाल्या होत्या. या संघात वैभव सूर्यवंशीला स्थान मिळालं आहे. 15 वर्ष आणि 99 दिवसाचा असताना त्याचा भारतीय संघात समावेश झाला. त्यानं सचिन तेंडुलकरचा कमी वयात भारतीय संघात स्थान मिळवण्याचा विक्रम मोडला आहे. रायगड जिल्ह्यात पर्यटनाला चालना देणारे बहुप्रतीक्षित 5 रोपवे प्रकल्पांना राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. यामध्ये रायगड पायथा ते रायगड किल्ला, अलिबाग किनारा ते कुलाबा किल्ला, नेरळ ते माथेरान, कनकेश्वर डोंगर आणि एलिफंटा केव्ज इथं हे रोपवे होणार आहेत. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2,125 रुपये क्विंटलपर्यंत वाढ. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. टीईटी पेपरफुटी प्रकरणी आग्र्यातल्या छापखान्याच्या 3 कर्मचाऱ्यांना अटक. आणि पावसामुळे राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत. मुंबई, पालघर, ठाणे आणि पुणे साताऱ्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

0: लाघव त्यांच्या स्वरात होत, निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी

श्रोते हो, रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
4: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
5: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
4: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही.
6: के हम खो गए प्यार की रागिनी में.
4: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
7: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. ऐकूया साप्ताहिक विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील कामकाजाचे समालोचन. लेखक गौरीशंकर घाडे आहेत.
8: शेती आणि संलग्न क्षेत्रात राबणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महत्वाचं विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर. 2 दिवसांच्या चर्चेनंतर पुरवणी मागण्यांना मंजुरी. बालकांना फूस लावून गुन्हा करवून घेतल्यास सूत्रधारांना मोक्का लावणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. व्यापक चर्चेनंतरच अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबतचा निर्णय घेण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. ही होती या आठवड्यातली विधानसभेच्या कामकाजातली ठळक वैशिष्ट्यं.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात पुरवणी मागण्यांसह महत्वाची विधेयकं आणि नियमित कामकाज पार पडलं. विधानसभेत दोन दिवसांच्या चर्चेनंतर सन 2026-27 या वर्षातलं तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. या आठवड्याच्या कामकाजात सभागृहानं महत्वाची विधेयकं संमत केली. यात शेती आणि अनुषंगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं. शेती आणि अनुषंगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक गुरुवारी विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. शेती आणि प्रक्रिया उद्योगात राबणाऱ्या महिलांना या विधेयकामुळे शेतकरी म्हणून ओळख मिळणार आहे, त्यामुळे शेतकरी महिलांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणं शक्य होणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मांडलेल्या या विधेयकाला सत्ताधाऱ्यांसह विरोधी बाकांवरच्या काही सदस्यांनीही पाठिंबा दिला तर या विधेयकाचा गैरफायदा घेतला जाईल असा इशारा देतानाच शेतकरी प्रमाणपत्रानं महिलांच्या आयुष्यात काय बदल होणार असा प्रश्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सदस्यांनी उपस्थित केला. शेतीसह पशुपालन मत्स्यपालन कुक्कुटपालन तसंच इतर शेती संलग्न व्यवसायातल्या महिलांना शेतकरी दर्जा मिळणार असून महिलेच्या नावावर सातबारा नसला तरी त्यांना शेतकरी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. शेतजमीन महिलांच्या नावावर करणं हा विधेयकाचा उद्देश नसून शेतकरी म्हणून महिलांना स्वतःची ओळख मिळावी हा या विधेयकाचा उद्देश असल्याचं कृषी मंत्री भरणे यांनी यावेळी स्पष्ट केलं. यासोबतच ठेवीदारांच्या व्याख्येत डिजिटल आणि क्रिप्टोचाही समावेश करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधल्या हितसंबंधांचं संरक्षण अधिनियम अर्थात MPID सुधारणा विधेयकही विधानसभेत संमत करण्यात आलं. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हे विधेयक मांडलं. या सुधारणांमुळे क्रिप्टो डिजिटल करन्सीसह ब्लॉकचेन आधारित डिजिटल गुंतवणुकीतली फसवणूक टाळण्यास मदत होणार असल्याचं राज्यमंत्री कदम यांनी यावेळी सांगितलं. MPID अंतर्गत विशेष न्यायालयातील जप्ती प्रकरणात केवळ 3 वेळा तहकुबी आणि अपिलासाठी दायित्वाच्या 50% रक्कम अनामत म्हणून जमा करण्याची सुधारणा करण्यात आली आहे. यासोबतच राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना आपलं जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देणारं 2026 महाराष्ट्र नगरपालिका कायदे सुधारणा विधेयकही सभागृहानं संमत केलं. अल्पवयीन बालकांना फूस लावून पैशांचं आमिष दाखवून किंवा त्यांच्या हातात शस्त्र देऊन गुन्हा करवून घेतला गेल्यास मूळ सूत्रधार घटनास्थळी हजर नसला तरी त्यानंच तो गुन्हा केला आहे असं समजून त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये टोळीसदृश बाबी आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद कायद्यात केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात केली. तर डान्स बारकडून परफॉर्मन्स लायसन्सचा गैरवापर होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमात आवश्यक सुधारणा करण्यात येतील. यंदाच्याच अधिवेशनात ही दुरुस्ती आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यातल्या शालेय अभ्यासक्रमात महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणाऱ्या पुस्तकाचा समावेश केला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तारांकित प्रश्नावरच्या चर्चेदरम्यान दिली. तर राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं आणि परीक्षा घेणं सक्तीचं असून याच्या पडताळणीसाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जाईल. तसंच ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासनही मंत्री भुसे यांनी सभागृहात दिलं. भाजप सदस्य अतुल भातखळकर यांनी याबाबत प्रश्न मांडला होता. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा मांडला होता. कोणत्याही समाजघटकावर अन्याय करण्याचा सरकारचा मानस नसून मागे राहिलेल्या समाजघटकांना पुढे आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उचित उपाययोजना करायच्या आहेत, त्यामुळे व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या 500 मीटर परिसरामध्ये एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी असून शाळा महाविद्यालय परिसरात स्टिंग या शीतपेयाच्या विक्रीला बंदी असेल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सभागृहात यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारण्यासाठी

0: गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणाऱ्या माती आणि मुरुमासारख्या गौण खनिजांसाठी शासनाला एक रुपयाची रॉयल्टी अर्थात स्वामित्व धन द्यावं लागणार नाही. तसंच शेतकऱ्यांच्या मालकीचे ट्रॅक्टर किंवा बैलगाड्या अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणाऱ्या पोलीस किंवा महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. राज्यातील मत्स्य साठ्याचं जतन करण्यासाठी पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याची घोषणा मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी निवेदनाद्वारे दिली. कामकाजादरम्यान मंत्र्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा या आठवड्यातील कामकाजात अनेक वेळा चर्चेत आला. विशेषतः शुक्रवारी सकाळच्या विशेष सत्रातील बैठकीतील चर्चेवेळी संबंधित खात्याचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यानं कामकाज 2 वेळा तहकूब करावं लागलं. मुंबईच्या प्रस्तावावरील महत्वाच्या चर्चेला सभागृहात एकही मंत्री उपस्थित नसल्याबद्दल सत्ताधारी भाजप सदस्य योगेश सागर आणि अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेतला. मंत्र्यांना गांभीर्य नसेल तर कामकाज कसं चालणार असा प्रश्न करत सदस्यांनी सभागृह तहकूब करण्याची मागणी केली. वाढत्या गदारोळामुळे तालिका अध्यक्षांनी सुरुवातीला 5 मिनिटांसाठी आणि त्यानंतर पुन्हा 10 मिनिटांसाठी कामकाज तहकूब करावं लागलं.
1: आताच आपण ऐकलत साप्ताहिक विधानसभेतील कामकाजाचे समालोचन. लेखक होते गौरी शंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: पुढील वर्षापासून टीईटी आणि अन्य सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा. कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, मंत्री उदय सामंत यांची माहिती. विधान परिषद उपसभापतीपदी सचिन अहिर यांची निवड. विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानांमधूनच पुस्तकं, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या सीबीएसई आयसीएसई बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई. शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. या होत्या विधिमंडळाच्या विधान परिषदेच्या दुसऱ्या आठवड्यातील ठळक घडामोडी. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेचा पेपर फुटणं हा गुन्हा संवेदनशील असून या दाखल गुन्ह्याचं गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या 27 जूनच्या आदेशान्वये पोलीस सहआयुक्त गुन्हे ठाणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करून त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी बिहारला 2 पथकं, हरियाणाला 1 पथक आणि दिल्लीला 1 पथक रवाना करण्यात आलं आहे. सदर गुन्ह्यात 3 आरोपींना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत. पेपरफुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा अर्थात मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवण्याबाबत मकोका कायद्यात आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येईल असं निवेदन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलं. टीईटी 2026च्या फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही आणि पुढील वर्षापासून टीईटी आणि अन्य सर्व परीक्षा पूर्णतः पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात ऑनलाईन पद्धतीनं पार पाडण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. नाशिक कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य शासनासह विविध यंत्रणांमार्फत 34,732,39,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली असून कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असं मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात येईल अशी ग्वाही सामंत यांनी दिली. तसंच कुंभमेळ्याआधी कामं संपावी यासाठी एकाचवेळी अनेक प्रकल्पांची कामं सुरू असल्यानं वाहतूक कोंडी होत असून ती होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी कंत्राटदारांशी चर्चा करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. रस्ते रुंदीकरणासह विविध प्रकल्पांची कामं वेगानं सुरू असून भूसंपादनांची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. रस्ते रुंदीकरण आणि नवीन रस्त्यांच्या 36 कामांपैकी सुमारे 40% कामं पूर्ण झाली आहेत. 25 गावांमधील 406.19 हेक्टर जमीन संपादित करण्याचं नियोजन असून त्यापैकी 35.24 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. यासाठी 352,57,00,000 रुपये वितरित करण्यात आले आहेत. खासगी जमीन संपादनासाठी 3,659,47,00,000 रुपये आणि रिंग रोडसाठी 3,954,00,000 रुपये तरतूद करण्यात आली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांची निवड 1 जुलै रोजी घोषित करण्यात आली. सभापती राम शिंदे

0: यांनी सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड झाल्याचं जाहीर केलं. अहिर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षांनी सभागृहाच्या उच्च परंपरांचा मान राखत एकमतानं ही निवड करण्याचा निर्णय घेतला. यामुळे संसदीय लोकशाही अधिक बळकट झाली असून सभागृहाच्या सुदृढ परंपरा जपण्याची सामूहिक भावना अधोरेखित झाली आहे. तर सभापती राम शिंदे यांनी उपसभापतीपद हे केवळ सन्मानाचं नसून अत्यंत जबाबदारीचं पद असल्याचं सांगून ते सभागृहाचं कामकाज निष्पक्षपणे संयमानं आणि संसदीय नियमांचं पालन करून चालवतील, सभागृहातील सर्व सदस्यांना समान न्याय देत लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरा अधिक समृद्ध करण्याचं कार्य उपसभापती सचिन अहिर करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वसामान्य जनता, कष्टकरी, कामगार आणि महाराष्ट्राच्या मातीशी असलेली माझी बांधिलकी कालही होती, आजही आहे आणि उद्याही कायम राहील. उपसभापती म्हणून पक्षभेद न करता प्रत्येक सदस्याला समान न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन, अशी ग्वाही विधान परिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिर यांनी दिली. विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच पुस्तकं, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या राज्यातील काही खासगी तसंच सीबीएसई आयसीएसई बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई करेल असं राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं. प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री भोयर यांनी स्पष्ट केलं की अशा प्रकारच्या सक्तीला शासनाचा ठाम विरोध असून यापूर्वीही काही शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक विभागीय उपसंचालक कार्यालयांतर्गत सहाय्यक संचालकांच्या नियंत्रणाखाली नोडल अधिकारी नेमले जाणार आहेत. या अधिकाऱ्यांमार्फत शाळांमधील खरेदी प्रक्रियेवर बारकाईनं देखरेख ठेवली जाईल आणि नियमभंग करणाऱ्या शाळांवर तात्काळ कारवाई केली जाईल. लोकप्रतिनिधींनी या मुद्द्यावर मांडलेल्या तक्रारींच्या आधारे संबंधित शाळांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या यादीच्या आधारे तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही राज्यमंत्री भोयर यांनी नमूद केलं. उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासन, राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, तसंच प्रत्यक्ष स्थानकांना भेटी देऊन सुरक्षेचा आढावा घेण्यात येईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री शहरे योगेश कदम यांनी दिलं. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी साध्या वेशातील पोलीस भरारी पथकांची नेमणूक केली असून संशयितांची तपासणी करण्यात येते. एकूण 177 उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये 900 सीसीटीव्ही कार्यरत असून ते वाढवण्यासाठी केंद्राशी पत्रव्यवहार करण्यात येईल असंही कदम म्हणाले. रेल्वे प्रवासादरम्यान नेमके कुठे अपघात होतात ते शोधून त्याचे झोन तयार केले आहेत. काय उपाय करावे हे सुचवण्यासाठी जॉईंट कमिशनर दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल, तसंच सर्वच लोकल 15 डब्यांच्या करून प्रवाशांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असंही राज्यमंत्री कदम म्हणाले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी अर्थात पिंक ई रिक्षा योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून चालू आर्थिक वर्षात किमान 5,000 महिलांना या योजनेचा लाभ देण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली. गुलाबी ई रिक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रश्न विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी मांडला होता.
1: आताच आपण ऐकलं विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे होते. साप्ताहिक विधिमंडळाचं समालोचन आपण आताच ऐकलं. या कार्यक्रमाचे वाचक होते संदेश नाईक.

102.9 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 वाजलेत. सादर करीत आहोत कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांचा शेतकरी बांधवांसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: राम राम शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज शनिवार भारतीय सौर दिनांक 13 आषाढ 1948 अर्थात 4 जुलै 2026। शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात प्रारंभी ऐकूयात प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज। बीड जिल्ह्यात 4 जुलै रोजी तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग 40 ते 50 किलोमीटर राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। दिनांक 5 जुलै रोजी काही ठिकाणी तर दिनांक 6 व 7 जुलै रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। दिनांक 8 जुलैपर्यंत पाऊस साधारणतः 5 ते 15 मिलीमीटर, कमाल तापमान 28 ते 31 मिलीमीटर अंश सेल्सियस, किमान तापमान 22 अंश सेल्सियस इतकं राहील। आकाशातील ढगांची स्थिती पूर्णतः ढगाळ अशी राहून वाऱ्याचा वेग सुमारे 23 ते 24 किलोमीटर प्रतितास असा राहील। वारे पश्चिम नैऋत्य दिशेने वाहतील। सकाळची सापेक्ष आर्द्रता 79 ते 84, दुपारची सापेक्ष आर्द्रता 52 ते 66 इतकी राहील। विस्तारित अंदाजानुसार मराठवाड्यात दिनांक 3 ते 9 जुलै रोजी दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी एवढं राहील। दिनांक 10 ते 16 जुलै दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे। बीड जिल्ह्यातील पाली, मांजरसुंबा, नेकनूर, लिंबागणे, शेळमघाट, पाटोदा तालुक्यातील पाटोदा, दासखेड, थेरला, अंमळनेर, आष्टी तालुक्यातील यावलवडगाव, माजलगाव तालुक्यातील गंगामसला, आंबेजोगाई तालुक्यातील घाटनांदूर उजनी, केज तालुक्यातील केज, होळ, चिंचोली, चिंचोलीमाळी, बनसरळ, परळी तालुक्यातील धर्मापुरी, शिरूर कासार तालुक्यातील शिरूर, गोमळवाडा, रायमोह इत्यादी ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास हरकत नाही, तर इतर महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये। शेतकरी बंधूंनो, आता ऐकूयात उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त श्री रवी रामनाथ दाभाडे, मुक्काम पोस्ट गेवराई यांच्याशी केलेली बातचीत। राम राम शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा उद्यान पंडित हा मानाचा पुरस्कार दिनांक 1 जुलै 2026 रोजी रवी रामनाथ दाभाडे, मुक्काम पोस्ट गेवराई येथील तरुण शेतकरी यांना प्राप्त झाला आहे। आज आकाशवाणी बीडच्या स्टुडिओमध्ये ते आलेले आहेत। त्यांच्याकडून आज त्यांना मिळालेला पुरस्कार याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार।
1: नमस्कार।
0: सर्वप्रथम आपण आम्हाला हे सांगा की आपण शेती करावी असं आपल्या मनात कधीपासून आलं?
1: आमचे आजोबा म्हणजे वडील आजोबा आधीपासूनच शेतीमध्ये आहेत आणि आमचं बालपण पूर्ण शेती आणि व्यवसाय पाहण्यात गेलं, त्यामुळे आम्हाला

0: आपसुकच त्याच्याबद्दल आवड आहे आणि त्यामुळे मी 2015-16 पासून पूर्ण वेळ शेती करतो.
1: अच्छा, तर आपण शेती क्षेत्रामध्ये फक्त अनुभवाच्या आधारे शेती करता की आपण काही त्याचं ज्ञान म्हणजे डिग्री किंवा असं काही घेतलेलं आहे?
0: नाही, माझं ऍग्री विषय नव्हता कॉलेजमध्ये. शिक्षण घेताना शेती करेल असं ह्या म्हणजे अनुषंगानं शिक्षण घेतलं नाही. माझी BSc झालेली आहे, परंतु नंतर मग शेती आधी प्रॅक्टिकल आणि मग थेअरी असं थोडंसं काही झालं. आणि नंतर कृषी विज्ञान केंद्र असतील, कृषी विभागाचे संलग्न अधिकारी असतील, मग यांच्या ज्ञानाचा माहिती घेऊन किंवा त्यांचे मार्गदर्शन घेऊन आपले विद्यापीठामध्ये विविध प्रशिक्षणे सेंद्रिय शेतीबद्दल, रासायनिक नैसर्गिक शेतीबद्दलचे प्रशिक्षण मी अटेंड केलेले आहेत.
1: अच्छा.
0: हा, आपल्या पुणे येथे पण मी प्रशिक्षण घेतले आणि मग त्याचा शेतीमध्ये अवलंब केलेला आहे.
1: बरं. मग शेतीमध्ये आपण काय काय लागवड करता?
0: आता प्रामुख्याने आमच्याकडे जे आहे ते 16 एकर क्षेत्रामध्ये सीताफळचा बाग आहे, 6 एकर मध्ये माझ्याकडे मोसंबी आहे आणि 2 एकर ऊस आहे आणि 2 एकर कापूस आहे.
1: बर, मग 16 एकर म्हणजे बरीच मोठी बाग आहे. मग हिच संगोपन हिच म्हणजे कशा पद्धतीने आपण करता ते?
0: 2016 मध्ये आमच्या परिवाराने निर्णय घेतला की बाबा आपला कापूस हा पर्याय म्हणजे ह्या पिकाला काहीतरी पर्याय पीक शोधणं गरजेचं
1: आहे. कापसामध्ये खर्च जास्त होतो आणि उत्पन्न निघत नाही तेवढं म्हणावं,
0: अपेक्षित उत्पन्न होत नाही आणि त्याला दरही मिळेलच याची शाश्वती नाही. या समजा गोष्टीच्या अडचणी आणि महत्वाचं म्हणजे की सर्व शेतकरी आपल्या इकडे कापूस आणि सोयाबीनचेच आहे. सोयाबीनचा भाग आपला बीडमध्ये कमी आहे, कापूसच भाग जास्त आहे. म्हणजे कापूसच पीक आपल्याकडे,
1: कापूस हे नगदी पीक
0: म्हणून बघितलं जातं. तर त्याच्यामध्ये काय होतं, माणसं म्हणजे लेबर प्रॉब्लेम फार आहे, म्हणजे मेजर प्रॉब्लेम जो आहे तो
1: लागवडीपासून वेचणीपर्यंत.
0: हा, म्हणजे काय होतं, सर्व शेतकऱ्यांना एकाच वेळेस सगळ्यांना मजुराची गरज पडते. मग मजुराची टंचाई होते. मग त्या टंचाईला काहीतरी वेगळं काहीतरी पर्याय म्हणून आणि बाकी वेळेमध्ये म्हणजे माणसांना पण काय होतं किंवा आपल्या शेतकरी कुटुंबातील जे अल्पभूधारक शेतकरी आहेत यांना पण रोजगाराची बारमाही सोय होत नाहीये. तर त्यांना ते ठराविक 2 महिनेच काम मिळतं आणि नेमकं तेव्हा सणांचे दिवस असतात, दसरा असेल, दिवाळी असेल, तुमचे भाऊबीज असेल, त्याच काळात मध्ये ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे
1: हे काढणी वगैरे.
0: आपलं जे सीताफळाचा जो आहे तर ते त्याच्या नंतर येतो, म्हणजे कापसाची वेचणी वगैरे झाल्यानंतर मग जेव्हा जे आपले रोजगार असतात त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध नाही होत त्यावेळेस त्यांना आपण 2 ते 3 महिने काम आपल्या बागेमध्ये मिळत.
1: क्या बात, छान. फार म्हणजे समाज हिताचा विचार आपण केलात, खूप प्रशंसनीय आहे. सीताफळाची कुठली जात आपण निवडली त्यासाठी?
0: त्यासाठी आम्ही NMK1 हे नवनाथ मल्लारे कसपटे म्हणून शेतकरी आहेत, त्यांनी ही एक जात विकसित केलेली आहे. आम्ही त्यांच्या शेतावरती जाऊन त्या बागेची पाहणी केली. प्रामुख्याने आमच्या वडिलांनी हा निर्णय म्हणजे मोठ्या हिमतीनं घेतला आणि एकाच वेळेस इतकी मोठी बाग लावायची आणि पाण्याची टंचाई पण होती. मग त्याच्यासाठी सुरुवातीपासूनच म्हणजे ड्रीपपासून नवीन करायचे. आमची सगळी कापूस शेती असल्यामुळे आधी काही ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन अशा काही योजना आमच्याकडे नव्हत्या. आम्ही पाऊस म्हणजे काय म्हणतो हंगामी पिकं घ्यायचो आणि पाऊस आधारित शेती होती. आता पूर्ण नव्यानं केलं 2017-18 मध्ये आम्ही 17 मध्ये आम्ही जमीन 16 मध्ये आम्ही जमीन सपाटीकरण मधले बांधबंदिस्ती नाला खोदकाम ह्या गोष्टी केल्या. 2017 मध्ये आम्ही ती बाग लावली. त्याच्यानंतर पाण्याची टंचाई आली की दुष्काळ होता आपल्याला 2019 पर्यंत. 2019 फार फार चांगला होता, 12 ते 18 आपल्याला दुष्काळ होता. फक्त 20 मिनिट मोटर चालत असताना म्हणजे फार फार झालं तर 10,000 लिटर पाणी आम्हाला रोजचं मिळत असेल. त्यामध्ये माझ्यासोबत माझे आई वडील रात्री 2-2 वाजता आम्ही त्या झाडांना आईसह रात्री 2 वाजता पाणी दिलेलं आहे. फक्त 1 तास मोटर चालायची त्यावेळेस किंवा अर्धा तास 20 मिनिटच मोटर चालायची.
1: बरं.
0: तर प्रत्येक झाडांना पाणी मिळेलच याची आम्ही दक्षता घेतलेली. पूर्ण एक एक झाडाला त्या 1 तासामध्ये मोटर चालू करून प्रत्येक झाडांना एक चक्कर मारायची, टॉर्च घेऊन मोबाईल घेऊन बघायचं.
1: त्यावेळेस ठिबक होतं
0: हा म्हणजे आधी

0: ठिबक केलं मग झाड लावले असं.
1: या पुरस्कारासाठी शासन स्तरावरून निवड कोणत्या निकषांवर होते याबद्दल
2: महाराष्ट्र शासनाने आपली जी निवड केली उद्यान पंडित या पुरस्कारासाठी, तर याच्या पाठीमागे काय कारण आहे?
0: आता याच्या मागे विविध अधिकाऱ्यांनी आमच्या बागेमध्ये भेटी दिलेल्या आहेत, त्यांना आमची बाग आवडली, आमचं कार्य आवडलं आणि मग त्यांनी आमचा प्रस्ताव जे आहेत तालुका कृषी अधिकारी गेवरे यांनी प्रस्ताव तयार करून घेतला. कसं असतं की आपला प्रस्ताव तयार होतो, कृषी कार्यालय आपल्या तालुकास्तरीय जे असतं तिथून प्रत्येक शेतकऱ्याचा किंवा त्यांना वाटतं की बाबा एखादा शेतकरी त्या पुरस्काराच्या योग्य आहे तेव्हा मग त्याची प्रस्ताव तयार केला जातो, त्याची म्हणजे शासन नियमानुसार त्याची माहिती भरली जाते, त्याला 100 गुण सगळे मिळून असतात.
2: अच्छा,
0: तर 85 गुण जे असतात ते शेतकरी जे असतात त्यांना इकडं आपल्या कार्याचे असतात
1: प्रत्यक्ष शेतपातळीवर केलेल्या कामासाठी.
0: 5 मार्क जे आहेत ते कृषी आयुक्तालय स्तरावर असतात आणि त्याच्यानंतर मंत्री जे असतात कृषी मंत्री यांच्या स्तरावर ते 5 आणि त्यांचे जे PS आहे म्हणजे सचिव त्यांचे 5 मार्क, असे 15 मार्क हे जे आहे ते वेगळे असतात आणि 85 मार्क जे आहे ते वेगळे असतात.
2: अच्छा,
0: हा
2: 85 मार्काचे विभाजन कसं असतं?
0: हा, तर त्याचं कसं असतं म्हणजे सपोज आता एखादी गोष्ट आपण घेऊ, जर सपोज आता मी शेतकरी आहे आणि मी फक्त एकटाच शेती करतोय, तर पेक्षा जर मी एखादा गट चालवतोय किंवा मला माझ्याकडे एखादा शेतकरी गट आहे किंवा एखादी कंपनी आहे शेतकरी कंपनी
2: उत्पादक,
0: तर ते मला त्याच्यात 3 गुण मिळतील.
2: अच्छा,
0: जर मी एकटाच करतो तर मला एकच गुण मिळेल.
2: बर,
0: किंवा आता सोशल मीडियाचा वापर आहे असं असेल तर मला 2 मार्क त्याच्यामध्ये मिळतात.
2: बर,
0: पीक संरक्षण समजा एखादी गोष्ट आहे, किडीची मित्र किडीची ओळख आहे किंवा फेरोमेन ट्रॅपच्या आपण सीताफळामध्ये जर आपण त्याच्या उपाययोजना करत
2: असू
0: किंवा जैविक उपाययोजना करत असेल तर त्याला 4 मार्क
2: आहेत त्याला.
0: मग त्याच्यामध्ये कसं 4 मार्क फक्त एकाच गोष्टीला नाहीत, आपल्या विविध म्हणजे पीक संरक्षण पद्धती ज्या आहेत तर त्या विविध प्रकारच्या पाहिजेत.
1: एकात्मिक कीड नियंत्रण ज्याला आपण म्हणतो,
0: एकात्मिक कीड पद्धती हुमनी आळीसाठी हुमनी आळीसाठी तर आपण एक साधारण 3 फूट उंचीवर एखादा बल्ब लावला, आपला पिवळा बल्ब साधा किंवा CFL लावला तरी चालतो आणि एक खाली एका टोपल्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये किंवा असं खाली खड्ड्यामध्ये जर पाणी केलं त्याच्यामध्ये थोडस डिझेल ऑइल किंवा खराब ऑइल जर टाकून त्याच्यामध्ये टाकलं तर आता जून महिन्यामध्ये काय होतं ते जे कोश असतात हुमनी आळीचे त्यातून त्याच्या पाकोळ्या ज्या उडतात आणि मग त्या प्रजनन करतात तर त्या पाकोळ्या काय होतात त्या लाईटला अट्रॅक्ट होऊन त्या तिथे येऊन पडतात आणि त्या ऑइल मध्ये पडून मरतात, जेणेकरून काय होतं की आपल्या शेतामध्ये ज्या हुमनी आळीचा प्रसार व्हायचा आहे तो होत नाही. अशा बाबींना सर्व निकषानुसार मार्क मिळाले जातात शेतकऱ्यांना.
2: बर,
0: सपोज आता काढणी प्रतवारी वगैरे आपण करणार आहेत तर आपण जर शेतकरी काढणी करतोय पण प्रतवारीच करत नाही तर काढणी किंवा एखाद्या व्यापाऱ्याला डायरेक्ट देऊन टाकतो तर म्हणजे त्याच्यानुसार आहे. जर आपण काढणी प्रतवारी वगैरे करत असून तर त्याला 3 मार्क आहेत, म्हणजे आपण कशी करतो त्याच्यावर वेगळे. आपण जर उत्कृष्ट प्रकारची करत असू तर 3 मार्क आहेत, थोडं मध्यम करत असून तर 2 मार्क आहेत किंवा आपण फक्त तोडतोय आणि विकतोय तर त्याला एकच मार्क असं आहे. आता पाण्याचा कार्यक्षम वापर वगैरे असेल हा मुद्दा आहे, त्याला 4 मार्क आहेत. जर आपल्याकडे ड्रीप असेल तर त्याला 1 मार्क आहे, तुषार असेल तर त्याला 1 मार्क आहे, तुमचे प्लास्टिक जे मल्चिंग असेल त्याला 1 मार्क आहे. आम्ही प्लास्टिक मल्चिंग करतो आणि जे आपली नैसर्गिक मल्चिंग आहे जसं समजा आपल्या गवत काडीचे अवशेष आहेत किंवा आता मागच्या वर्षीचे कापसाचे किंवा ऊसाचे पात्रटाचे अवशेष आहेत हे आपण झाडाच्या खाली पसरून देतो, त्याने एक साधारण नैसर्गिक मल्चिंग होते, त्याने जमिनीची धूप होत नाही, पाण्याचं बाष्पीभवन होत नाही आणि जे खालून गवत उगणार ते उगवत नाही. ह्या गोष्टी असतील तर मग त्याला आणखी 1 मार्क एक्स्ट्रा आहे, म्हणजे सगळे मिळून 4 मार्क आहेत त्याच्यात. अशा प्रत्येक बाबीला 1-1 मार्क आहेत, अशा खूप साऱ्या बाबी आहेत, कुठं 2 मार्क आहे कुठं 1 मार्क आहेत असे.
1: या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यातून किती जणांची निवड झाली?
0: आता उद्यान पंडित म्हणून आम्हाला पुरस्कार मिळालेला ते ह्या विभागामध्ये 1 मिळतो.
2: अच्छा,
0: साधारण आपल्या मराठवाडा विभागामध्ये 1, कोकण विभागामध्ये 1 किंवा आपल्या विदर्भामध्ये 1 असे विभागाला 1 पुरस्कार,
2: विभागामध्ये
0: एकच शेतकरी हा यासाठी प्रतिवार्षिक
2: एक
0: शेतकरी याची निवड होती जाते.
2: अच्छा, आपण अभ्यासपूर्ण असं शेतीचं नियोजन करता

0: या संदर्भात आपणास आणखी काय पुरस्कार मिळाले आहेत?
1: हो, आपले केव्हीके जे आहे तिथे मला उत्तम म्हणजे शेती करतो सेंद्रिय पद्धतीने म्हणून सेंद्रिय शेतकरी असा एक पुरस्कार मिळालेला आहे. आपल्या विद्यापीठामध्ये मला युवा शेतकरी हा पुरस्कार मिळालेला आहे आणि दिल्ली येथे मला मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया असा एक पुरस्कार मिळालेला आहे. तो पुरस्कार मला नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते मिळाला होता.
0: बर, तो कधी मिळाला?
1: तो 2023 ला मिळालेला.
0: अच्छा, पेपर मध्ये वगैरे पण आपल्या हे आले असतील,
1: लेख वगैरे आलेले आहेत.
0: शेतकरी बांधवांना जर आपणाशी संपर्क करायचा असेल आणि आपणाकडून काही फळबागाचं नियोजन या संदर्भात काही जाणून घ्यायचं असेल तर आपण त्यांना मार्गदर्शन करू शकताल का?
1: हो, नक्कीच.
0: तर आपला मोबाईल नंबर?
1: माझा दूरध्वनी क्रमांक आहे 98-23-51-87-11. हा व्हॉट्सअपचा पण नंबर हाच आहे.
0: अच्छा,
1: डायरेक्ट फोन केला तरी चालेल.
0: आपणास साधारण कुठल्या वेळेस फोन करावा
1: असं काही म्हणजे पर्टिक्युलर नाही. शेतकऱ्यांसाठी पूर्ण वेळ तयार आहे, मदत करायला आवडतेही मला. तर साधारण आपले 10-6 या वेळेत जर फोन केला तर मी शेतातही असतो. जर एखाद्या शेतकऱ्याला काही अडचण आली तर माझं गेवरा येथे मनेरवाडी रोड या बाजूने जर आपण आलात तर तिथं साधारण गेवराईपासून माझं 1.5-2 किलोमीटर अंतरावर शेत आहे. पांडुरंग कृपा फार्म म्हणून असं शेताचं नाव आहे आणि तिथं रोडवर एक बोर्ड लावलेला आहे. तुम्ही माझ्या या नंबरवरती फोन करून पण येऊ शकता किंवा थेट पण येऊ शकता, भेट होऊ शकते.
0: अच्छा, म्हणजे आपण जसं नोकरीला देतो ठराविक वेळ तसं आपण पूर्ण वेळ शेतीसाठी देतात?
1: पूर्ण वेळ शेतीसाठी देतात. हो,
0: वा. ज्या काळात फळधारणा नसते किंवा तोडणी नसते त्या काळात मग तिथे काय काम असतात आपल्याला शेतामध्ये?
1: सीताफळच एक पीक आपण घेत नाही ना, म्हणजे जस सपोज आपण मोसंबी घेतो, बाकी आंतरपिके द्विदल असतील किंवा ज्वारी असतील किंवा बाकी पिकेही आम्ही घेतो, गहू असतील बाजूच्या शेतामध्ये. समजा म्हणजे सीताफळाचं शेत सोडून आणखीन दुसऱ्या शेतामध्ये ते काम आम्ही.
0: 12 एकर साठी ठिबक एकाच वेळेस केलीत का की तुटक तुटक?
1: नियोजन करताना 12 एकरच पूर्ण एकच केलं आणि म्हणजे सहजा शेतकरी थोडं कमी करतात पण आमच्या वडिलांनी त्याच्यामध्ये जास्त सहभाग घेतला आणि त्यांची इच्छा होती की आपल्याला जास्तीत जास्त फळबागच करायची, 100% फळबाग क्षेत्र आपल्याला करायचे हा त्यांचा उद्देश असल्यामुळं मग आम्ही एकाच वेळेस सगळं ड्रिप सिंच केला. हा, आणि त्याला पाईपलाईनही नवीन केली कारण ड्रिप किंवा स्प्रिंकलर याच्यासाठी चांगली पाईपलाईन लागते. जुनी, हा, जुन्या पाईपलाईनला तडे जाणे किंवा ती फुटणे याचे चान्सेस जास्त असतात म्हणून नवीन पाईपलाईन करून नवीन संच आम्ही तिथं लावलेला
0: आहे. अच्छा, सीताफळ फळबागेतून साधारणतः एकरी किती उत्पन्न मिळू शकतं?
1: जसं नाही, भाव जर आपल्याला चांगला मिळाला तर कसं आहे की सीताफळामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये चांगले भाव होते, तरी पण आता कमीत कमी जरी आपण म्हणलो समजा 30 रुपये जरी भाव आपल्याला दर कमीत कमी मिळाला झाडाला, आपण जर आता उत्पन्न कसं आहे की आपण एकतर भावामध्ये जास्त घेऊ शकतो किंवा मग वजनामध्ये जास्त घेऊ शकतो. कमी माल हा जास्त भावाने गेल्यानंतरही पैसे येऊ शकतात आणि जास्त माल आपण
0: कमी भावाने
1: देऊन पण पैसे मिळू शकतात. पण 30 रुपये जरी किलो आपला माल गेला एका झाडाला साधारण आपल्याला 18 किलो जरी माल मिळाला तरी 540 रुपये प्रति झाड आपल्याला उत्पादन देऊ शकतं. तरी आपण 500 रुपये प्रति झाडच पकडू, 40 ठेवू बाजूला आणि एका एकरामध्ये आपले साधारण 380 झाडं जर बसले तर आपल्याला 1,90,000 रुपये जे उत्पादन मिळतंय त्याच्यातून आपण 50,000 रुपये 40,000 रुपये खर्च वजा करून 1.5 लाख रुपये आपल्याला त्यातून मिळू शकतात. ह्याच्यात जमेच्या बाजू आणि काही मार्केटिंगच्या वेळेस किंवा जर अचानक पाऊस आला नेमका हार्वेस्टिंगच्या वेळेत काय होतं कधी कधी थंडीच्या दिवसातही पाऊस येतो त्यावेळेस आपलं नुकसानही होऊ शकतं. जर चांगलं राहिले तर आपल्याला त्यातून अधिक उत्पादन मिळू शकतं. 3-3.5 लाख रुपये एकरी सर्व खर्च जाता उत्पादन झालेले भरपूर शेतकरी आहेत, मलाही बऱ्यापैकी उत्पादन यातून मिळालेलं आहे.
0: जास्तीत जास्त किती उत्पादन आपल्याला त्यातून मिळालेलं आहे?
1: 2023 ला मला 130 रुपये हा बांगलादेश इथले एक व्यापारी होते त्यांनी मला दिला होता. त्यावेळेस आपण 15 किलो जरी समजा तर साधारण आपल्याला 1,500 च्या पुढे जे आहे एका झाडातून उत्पादन झालं होतं.
0: म्हणजे एका

0: फळाला 15 ते 20 किलो फळ धारणा होते
1: होते हा. अच्छा, जर 1500 रुपये झाडं जरी आपण धरले तर 350 झाड असेल तर आपल्याला 5 लाख रुपयाच्या आसपास उत्पादन मिळू शकतं. त्यातून 1 लाख रुपये जरी आपण खर्च पकडला तरी आपल्याला 4 लाख रुपये उत्पादन एकरी मिळालेलं आहे.
0: सर्व शेतकऱ्यांनी गट शेतीच्या माध्यमातून म्हणा फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग जर उभारणी केली जर असं ठरवलं तर त्या दृष्टीकोन
1: होऊ शकतं. फार्मर प्रोड्युसर जर कंपनी असेल आपल्याकडे तर आपल्या कृषी विभागाकडून किंवा PMFME अशी म्हणून एक योजना आहे, प्रधानमंत्री च्या कार्यालय म्हणजे केंद्र शासनाची एक अशी योजना आहे ज्यामध्ये आपल्याला सपोज आपण 10 लाखाचं जर उभा केला प्रक्रिया उद्योग तर आपल्याला 35% त्याच्या खर्च सगळ्या खर्चाच्या 35% अनुदान तर शासन स्तरावर आपल्याला मिळतं.
0: अच्छा,
1: व त्याच्यात आणखीन बाजू आहेत की त्याच्यासाठी आपण आवेदन आधी केलेलं पाहिजे आणि त्यात आपल्याला नंबर किंवा आपले त्याच्यात लॉटरीमध्ये किंवा आपल्याला त्यात मिळायला पाहिजे
0: म्हणजे आपल्या गटाची निवड झाली
1: व्हायला पाहिजे. हा,
0: आपणास हा पुरस्कार मिळाला तर या माध्यमातून शेतकरी बांधवांना सुशिक्षित बेरोजगार तरुणांना आपण काय संदेश देऊ इच्छिता?
1: नोकरी मिळत नाही असं नाही, मिळते. आपले ही क्वालिफिकेशन त्यामध्ये पाहिजे. आता माझी BSc झाली होती. BSc शिक्षण आणि ग्रॅज्युएशन म्हणजे फार शिक्षण आहे असं आजच्या काळी मी मानत नाही. त्याचं शिक्षण हे नोकरीसाठीच मुळात नाहीच आहे. शिक्षण हे आपलं ज्ञानार्जन आहे आणि त्याचा आपण फायदा होतोच. शिकलेलं
0: वाया
1: जात नाही हो. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये असे तफावत आहे की तिथे माझे काही मित्र आहेत, आमचे एक बॅचमेट आहेत, त्यांची म्हणजे शिक्षण झालं, नोकरी लागली, पण तरीही आजही तिथे पुण्याला जॉब असेल किंवा जवळपास असेल किंवा बारामती भाग असेल किंवा आपला नाशिकचा भाग असेल, इथं त्यांच्याकडे 10 गायी आहेत. ते सकाळी गायीचं पूर्ण काम करतात, मग जॉबला जातात, परत येऊन मग ते परत ते करतात. म्हणजे 8 तास ते जॉबला देतात, सकाळी 2 तास गायीला देतात, परत वापस येऊन परत गायीला 2 तास आणखीन देतात.
0: म्हणजे जोडधंदा
1: असला तरी आणि शेतीलाही कुठलाही एक सोर्स जो डेलीच आहे किंवा आता समजा आपण म्हशी गायी आपल्या इकडे आहे तर तो एक जोडधंदा असेल तर अजून बेस्ट होतं. कारण रोजचे थोडे थोडे पैसे आपल्याला मिळणे गरजेचं आहे. कधी पण कापूस ऊस हे पिकं कसं एकदम पैसे देतात पण तोपर्यंत पैशांची टंचाई निर्माण होते आणि मग त्यातून मग कर्ज किंवा बँकेचे कर्ज ह्या गोष्टी होतात. पण जर आपल्याला रोजचे 2000-5000 जर असे मिळणार असते, दूध व्यवसाय असेल, कुक्कुटपालन असेल, शेळी पालन असेल, जर अशा जोड व्यवसायाला आपल्याला जोड देता आली तर नक्कीच आपण ते करायला हरकत नाही.
0: आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपणास मिळालेल्या या पुरस्काराच्या संदर्भात शेतकरी बंधूंना उत्कृष्ट अशी माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणी बीड केंद्राच्या वतीनं आणि समस्त शेतकरी बांधवांच्या वतीनं मी आपलं आभार मानतो. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, रवी रामनाथ दाभाडे गेवराई येथील प्रगतशील शेतकरी यांना महाराष्ट्र शासनाने दिला जाणारा उद्यान पंडित हा पुरस्कार लाभला. त्यांच्याशी बातचीत आपण ऐकलीत. आता ऐकूयात कृषीवाणी. आज यामध्ये जैविक खतांचे फायदे. शेतकरी बंधूंनो, सध्याच्या बदलत्या परिस्थितीमध्ये आधुनिक पद्धतीने शेती करणं आजच्या काळाची गरज आहे. आपल्या देशातील विविध कृषी विद्यापीठांमध्ये शेतीच्या विविध क्षेत्रामध्ये नवनवीन संशोधन सातत्याने केले जात आहे. शेती उत्पादन वाढत जाऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होणं महत्त्वाचं आहे. पीक उत्पादन वाढीसाठी नवीन जाती, विविध खतांचा व्यवस्थित पद्धतीने वापर, नवीन पद्धतीनं पाणी व्यवस्थापन, वेळीच पीक संरक्षण, अन्नधान्याचं काढणीनंतरचं प्रक्रिया तंत्रज्ञान अशा सर्व बाबी अवगत करून घेणं गरजेचं आहे. शेतजमिनीत सुरुवातीच्या काळात मोठ्या

प्रमाणावर उत्पादन होत असे, परंतु नंतरच्या काळात असं जाणवलं की रासायनिक खत देऊन सुद्धा उत्पादन पुरेसं निघत नाही. शेत जमिनीत असं का होतंय या संदर्भात जेव्हा विविध कृषी विद्यापीठात संशोधन करण्यात आलं तेव्हा असं लक्षात आलं की जोपर्यंत सेंद्रिय कर्व, गांडुळे, सूक्ष्मजीवाणू यांची संख्या शेतजमिनीत भरपूर होती तोपर्यंत पिकांचं समाधानकारक उत्पादन मिळत होतं. परंतु नंतर रासायनिक खतं, कीडनाशकं, तणनाशकं आणि रोगनाशकं यांचा वापर वाढल्यावर उत्पादनावर परिणाम होत गेला आणि लागवडीचा खर्च वाढला. उत्पादन त्या प्रमाणात वाढलं नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आज कमी खर्चाची आणि जास्त निव्वळ उत्पन्न देणारी शेती पद्धती अवलंब केली पाहिजे. त्यासाठी सेंद्रिय भर खते, ज्यामध्ये शेणखत, कंपोस्ट खत, कोंबडी खत, लेंडी खत, तसेच हिरवळीचं खत, गांडूळ खत, मळी खत इत्यादी वापरली हवेत. आता जमिनीत विविध प्रकारचे असंख्य जीवाणू असतात. काही जीवाणू पिकांना अन्नद्रव्य उपलब्ध करून देतात तर काही रोग प्रतिबंधक. असे उपयुक्त जीवाणू मातीतून वेगळे करून त्यांची कार्यक्षमता तपासली जाते आणि हे जीवाणू कार्यक्षम जीवाणू स्वतंत्ररित्या वाढ करून योग्य अशा वाहकात मिसळून जे मिश्रण तयार केलं जातं त्याला जीवाणू खत असे म्हणतात. ही खते पिकांना नत्र, स्फुरद हे घटक मिळवून देतात, सेंद्रिय पदार्थांचं जलद विघटन करतात. अशा खतांना जीवाणू संवर्धक अथवा बॅक्टेरियल कल्चर असेही म्हणतात. यामध्ये ॲझेटोबॅक्टर जे मुळाभोवती राहून पिकांना नत्र उपलब्ध करून देते, ॲझोस्पिरिलम हेही सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करण्याचं कार्य करतं, तृणधान्य पिकांमध्ये ज्वारी, मका, गहू इत्यादी पिकांसाठी प्रामुख्याने हे वापरलं जातं, शेंगवर्गीय पिके वगळून बायझरेंकिया हे सुद्धा वापरलं जातं. रायझोबियम हे शेंगवर्गीय पिकांच्या मुळावर गाठी निर्माण करतात, हवेतील नायट्रोजन शोषून घेऊन मुळावाटे पिकास उपलब्ध करून देतात. एकाच प्रकारचे रायझोबियम जीवाणू सर्व शेंगवर्गीय पिकांना उपयोगी पडत नाहीत, त्यामध्ये वेगवेगळे 7 गट आहेत. वेगवेगळ्या गटातील पिकांना विशिष्ट प्रकारच्या रायझोबियम गटाचं जीवाणू खत वापरावं. बरे तर शेतकरी बंधूंनो, आज एवढंच. पुन्हा आपली भेट पुढील किसानवाणी कार्यक्रमात. तोपर्यंत राम राम.

श्रोतेहो, आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण आता होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8 वाजत आलेत. ठीक 8:05 ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
1: कुछ पाने की हो आस आस कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
2: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
3: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही.
4: के हम खो गए प्यार की रागिनी में.
2: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍपवरही.

0: यशोदेव ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लपटून गाणं प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

आकाशवाणी मुंबई। विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान। पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। केंद्र सरकारकडून कांद्यांच्या दरात 2125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ। आणि इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा भारताचा निर्णय। वैभव सूर्यवंशीचा संघात समावेश। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होणार आहे। संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी

0: समाज माध्यमांवरून ही माहिती दिली. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या संदर्भात नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल या अधिवेशनात सादर होणार असल्याचं लोकसभा सभापती ओम बिर्ला म्हणाले. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या दिवसात जगात सर्वत्र इंधन पुरवठ्याचा पेच उद्भवला, परंतु समयोचित निर्णय, प्रभावी मुत्सद्देगिरी आणि देशाच्या साधन संपत्तीचं उचित व्यवस्थापन याच्या जोरावर या संकटातून देशानं वाट काढली असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राजस्थानात बलोत्रा इथं तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक संकुलाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. भारताचे जगात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यानं पूर्वी 25-26 देशांकडून इंधन आयात केलं जात असे, ते आता 40 देशांकडून येऊ लागलं असं ते म्हणाले. देशात इंधनाचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारनं उपाययोजना केल्या, त्यामुळं एलपीजी सिलेंडरचे दर 900 रुपयेपर्यंत राहिले, अन्यथा ते 2000 प्रति सिलेंडरपर्यंत कडाडले असते असं मोदी म्हणाले. केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे खतांच्या किमती आटोक्यात राहिल्याचंही ते म्हणाले.
1: फर्टिलायझर के लिए समस्या पैदा हो गई. युक्रेन युद्ध के बाद एक समय एक यूरिया की बोरी की कीमत 3000 रुपये से भी ऊपर पहुंच गई थी. लेकिन हम अपने किसानों को जो दुनिया के बाजार में 3000 की बोरी थी, हम मेरे देश के किसानों को हम सिर्फ 300 रुपये में देते रहे.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये साणंद इथं सीजी सेमी या अत्याधुनिक सेमी कंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन केलं. हा प्रकल्प भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्रांतीमधली पुढची पायरी आहे असं ते यावेळी म्हणाले. साणंद इथला प्रकल्प दरवर्षी 20 कोटी चिप्सचं उत्पादन करायला सज्ज आहे, तसंच उत्पादनाची क्षमता वाढवून ती वर्षाला 500 कोटी चिप्सपर्यंत नेण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवल्याबद्दल त्यांनी सीजी सेमीचं अभिनंदन केलं. या वर्षाच्या अखेरीस देशात 5 सेमीकंडक्टर प्रकल्प कार्यान्वित झालेले असतील अशी ग्वाही केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. सुधारित उडान योजनेचा शुभारंभ हा भारताच्या प्रादेशिक संपर्क सुविधेच्या प्रवासातला एक नवीन अध्याय ठरेल असं मत नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी व्यक्त केलं. या योजनेमुळे 100 अधिक नवीन विमानतळ आणि 200 हेलिपॅड्सच्या विकासाला चालना मिळेल. जोधपूर विमानतळावरच्या नवीन टर्मिनल उद्घाटनाच्या वेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं. यासाठी 28,840 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केली आहे. सखोल चाचण्यांनंतर वाहनांसाठी 20% इथेनॉल मिश्रित इंधन वापरात आणलं आहे, त्यामुळे वाहनधारकांनी याविषयी कोणतीही शंका मनात बाळगू नये असं आवाहन पेट्रोलियम तज्ज्ञ आणि वाहन उद्योगानं केलं आहे. यासंदर्भात देशभरात विविध ठिकाणी वार्ताहर परिषद घेऊन नागरिकांचे संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आज त्यांनी केला. या इंधनाचा वापर केल्यानं वाहनांच्या मायलेजमध्ये फारसा फरक पडत नाही, तसंच देखभालीचा खर्चही वाढत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. E20 इंधनासाठी तयार करण्यात आलेली वाहनं सुमारे 40-60 हजार किलोमीटरपर्यंत प्रयोगशाळेत आणि प्रत्यक्ष रस्त्यावर चाचणी केल्यानंतर वापरात आणली जातात असं ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक डॉ रेजी माथाई यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1,875 रुपये प्रतिक्विंटलवरून 2,125 रुपये प्रतिक्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला. सरकारच्या किंमत स्थिरीकरण धोरणाअंतर्गत नाफेड आणि NCCF यांच्यामार्फत कांद्याची खरेदी सध्या सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या नाहीत असं मंत्रालयानं सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. TET पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली आहे. हे तिघे

परीक्षेचा पेपर छापण्यात आलेल्या आग्र्यातल्या छापखान्याचे कर्मचारी आहे. या आरोपींना भिवंडीतल्या न्यायालयानं 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 10 जणांना अटक झाली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी भारतात यकृतविकार आणि झपाट्यानं वाढणाऱ्या टाईप 2 मधुमेहाच्या समस्येवर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि जनजागृतीवर आधारित राष्ट्रीय मोहीम राबवण्याची गरज अधोरेखित केली. ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. हे आजार आता पूर्वीपेक्षा कमी वयात दिसून येत असल्यानं ही केवळ वैद्यकीय समस्या राहिली नसून सामाजिक आणि सार्वजनिक आरोग्याची गंभीर समस्या बनली आहे असं त्यांनी सांगितलं. अंमली पदार्थ

0: मधुमेहाच्या समस्येवर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि जनजागृतीवर आधारित राष्ट्रीय मोहीम राबवण्याची गरज अधोरेखित केली. ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. हे आजार आता पूर्वीपेक्षा कमी वयात दिसून येत असल्यानं ही केवळ वैद्यकीय समस्या राहिली नसून सामाजिक आणि सार्वजनिक आरोग्याची गंभीर समस्या बनली आहे, असं त्यांनी सांगितलं. अंमली पदार्थांच्या मागणीत घट करण्याच्या उद्देशानं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयानं राष्ट्रीय योजना सुरू केली आहे. अंमली पदार्थांबाबत जागरूकता निर्माण करणं, क्षमता विकास, उपचार, पुनर्वसन आणि सामाजिक एकत्रीकरण यांच्या माध्यमातून अंमली पदार्थांच्या सेवनाला प्रतिबंध घालणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे, असं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री वीरेंद्र कुमार यांनी सांगितलं. अयोध्येतल्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉ अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषय पत्रिकेत समावेश आहे. भारत आणि इस्रायल यांच्यामधला द्विपक्षीय गुंतवणूक करार आजपासून लागू झाला आहे. नवी दिल्लीत गेल्या वर्षी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा करार दोन्ही देशांमधले आर्थिक संबंध आणखी दृढ करण्याच्या तसंच गुंतवणुकीसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं महत्वाचं पाऊल आहे, असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. इराणचे सर्वोच्च नेते असलेले आयातुल्ला अली खोमेनी यांच्या अंत्यविधीला आज इराणमध्ये सुरुवात झाली. इराणी जनता हजारोंच्या संख्येनं या अंत्यविधीत सहभागी झाली. भारताचे प्रतिनिधी म्हणून परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गरेटा तसंच बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारत आणि इंग्लंडमध्ये होत असलेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 14 षटकात 3 बाद 138 धावा झाल्या होत्या. या संघात वैभव सूर्यवंशीला स्थान मिळालं आहे. 15 वर्ष आणि 99 दिवसांचा असताना त्याचा भारतीय संघात समावेश झाला. त्यानं सचिन तेंडुलकरचा कमी वयात भारतीय संघात स्थान मिळवण्याचा विक्रम मोडला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ. आणि इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा भारताचा निर्णय. वैभव सूर्यवंशीचा संघात समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ह्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 झालेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत रावसाहेब गोडाडे आणि पार्टी यांनी सादर केलेली गण अनुसयाची ओवी.
2: राज महाराज तुम्हा माझी विनंती द्यावे सभेमध्ये गायला मज ज्ञानमोती. तुम्हा वाचून कोण वाचिना पुराण पोती म्हणून तुम्हा म्हणता दया आधीचा गणपती. नागनाथ गुरु माझ्या नेत्या संगती जीवना भक्ताची छाया शिरावरती आणि भगवान निशाण्या ढोलावरती.

¡Qué buena!

的作战。

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण आताच ऐकलं रावसाहेब गोडाडे आणि सहकार्याची सादर केलेली गाणं अनुसयेची ओवी. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजलेत. आता ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला आपण ऐकणार आहोत रवींद्र साठे यांनी गायलेली डॉक्टर महेश केळुसकर यांचं गीत.

आताच आपण ऐकलात सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. रात्रीचे 8:40 झाली आहेत. थोड्याच वेळात ठीक प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:40 झाली आहेत. थोड्याच वेळात ठीक 8:45 ऐकूया समाचार संध्या. ठीक 9:00 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय साहित्य पत्रिका, 10:00 अखिल भारतीय संगीत का कार्यक्रम, 11:00 हिंदी बातम्या, 11:05 इंग्लिश बातम्या. हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

श्रोते हो, रात्रीचे 11:10 होत आहेत. याचबरोबर अस्मिता वाहिनीचं प्रसारण इथेच समाप्त होत आहे. जय हिंद.